103 मेगाहर्ट्झ एफ एम ध्वनिलहरींवर हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर 27 वैशाख शके 1948 अर्थात 17 मे 2026. सकाळचे 5:57 झालेत. आता आमच्या आजच्या प्रसारण सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्राहून प्रसारित हिंदी समाचार काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत.

मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरातील पी सावळाराम यांची भक्तिरचना ऐकवित आहोत. संगीत दत्ता डावजीकर यांचं आहे.

वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं भक्तिगीत आपण ऐकलं, गायलं होतं लता मंगेशकर यांनी. कार्यक्रमात यानंतर संत सोयराबाई यांचा अभंग ऐकवित आहोत. गायला हे दशरथ पुजारी यांनी.

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत संत एकनाथ यांचा अभंग, गायला हे किशोरी अमोलकर यांनी.

यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं, गोविंद पोळ यांनी गायलेला संत जनाबाई यांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता समूह स्वरात देशभक्ती गीत ऐकवित आहोत.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. 6:30 झालेत. आता प्रसारित करीत आहोत चिंतन कार्यक्रम. यात गर्व याविषयी नेहा जवळे यांचे विचार ऐकवित आहोत.
1: गर्व आपला सदैव उदो उदो केला जावा आणि आपल्याला लोकांनी सतत उत्तेजन देत राहावे अशी आस आपल्याला सारखी का लागून राहते? आपण इतके लब्ध प्रतिष्ठित का बनत असतो? आपले नाव, आपले पद आणि आपण संपादन केलेल्या गोष्टी यांना चिटकून राहणाऱ्या आणि साऱ्या जगापासून आपणाला सोडून टाकणाऱ्या अहंभावनेला आपण एवढे का बिलगून बसतो? अनामिकता ही माणसाला खरोखरच कमीपणा आणणारी असते. जे जे सुप्रसिद्ध आणि जे जे लोकप्रिय त्यांच्या मागे आपण का बरे लागत राहतो? आपण वस्तुतः जसे काही असू तसेच राहण्यात आपल्याला समाधान का वाटत नाही? आपले जे वास्तविक रूप आहे त्याची आपल्याला लाज आणि भीती का वाटत राहते? आणि तशी ती वाटत असते म्हणूनच का आपणास नाव, प्रतिष्ठा तसंच गुणसंपादन यांचे इतके विलक्षण महत्व वाटत राहते? आपल्याला ओळखावे, आपणास मानमान्यता द्यावी आणि आपले कौतुक करावे ही लालसा माणसात केवढी विलक्षण प्रमाणात असते. युद्धाच्या वातावरणात विश्वास बसणार नाही एवढी अचाट कृत्ये मनुष्य करून जातो आणि याबद्दल त्यांचा मानसन्मानही केला जातो. ही गोष्ट खरी आहे. तसेच युद्धात दुसऱ्या माणसांची, आपल्याच बांधवांची हत्या करण्याबद्दल सैनिकाला वीरपुरुष ही पदवीही प्राप्त होते. त्याचप्रमाणे एखाद्याला विशेष सवलती मिळाल्या असल्या, एखादा विशेष हुशार असला तर अशा मनुष्याला यशशिखराच्या जवळपास कुठेतरी पोहोचता येते यात शंका नाही. परंतु हे शिखर यशशिखर अच्युत ठरत नाही, कारण यशाच्या उत्मानात माणसाला अधिकाधिक हव्यास सतत सुटत राहतो आणि मग देश म्हणजे आपणच, विशिष्ट उद्योगधंदा म्हणजे आपणच, आपल्यावरच सर्व गोष्टी अवलंबून आहेत, आपणच सर्व सत्ताधारी आहोत असे मनुष्याला वाटू लागते. स्वतःचे पद, प्रतिष्ठा, पैसा आणि आब याविषयी अवास्तवी भूमिका म्हणजे गर्व. आपण कोणीतरी आहोत, इतरांपेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ आहोत याचा अभिमान मानेवर चढला की लगेच डोक्यात हवा चढली म्हणून समजावे. मनातल्या या भावनांचे प्रतिबिंब वर्तणुकीस पडू लागते.

0: वाटते. गर्वाला हातपाय पसरायची वाईट सवय आहे. तो मनातल्या इतर भावनांवर कुरघोडी करू लागतो. बोलण्यातली अदब हळूहळू कमी करत जातो. जिव्हाळा आटण्यास सुरुवात होते. आपुलकीने तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्यासाठी तुमचा दुराग्रह आणि स्वाभिमान सोडणे कौतुकास्पदच असते. मात्र अभिमानाची चादर अंगावर ओढून ताणून पांघरून तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांना दूर लोटणे गर्वात दुर्दैवी ठरते. माणसे तुम्हाला टाळू लागतात आणि तुम्ही एकाकी एकटे पडू लागतात. हे जर टाळायचे असेल तर अभिमानाचा कटुखोट योग्य वेळी घशाखाली गिळायला शिका. काही चुकलं असेल तर ते मान्य करून क्षमायाचना करणे यात खरे मोठेपण दडले आहे. काही जण एखाद्या गुरुचे शिष्य बनतात किंवा गुरुच्या कार्यामध्ये भाग घेऊ लागतात. पण हे करीत असताना आपण विशेष महत्वाचे आहोत, गुरुचे प्रतिनिधी आहोत, त्यांचीच जबाबदारी आपण पार पडित आहोत. आपण गुरुच्या वतीने का होईना पण इतरांना काही देत आहोत आणि इतर लोक ते ग्रहण करीत आहेत अशी आत्मगौरवाची भावना त्यांच्यात सतत वावरत राहते. वस्तुतः आपले जीवन कशाने भरलेले असते? तात्पुरत्या सुखकारक गोष्टींची चंदेरी झालर बाजूला केली तर आपले सारे जीवन हे दुःखांनीच भरलेले असते. असे असतानाही ज्यांच्यामुळे दुःख आणि आपत्ती या अपरिहार्यपणेच कोसळत राहतील अशा साध्यांना, प्राप्त वा प्राप्तव्यांना आणि बाह्य आणि आंतरिक स्वरूपाच्या स्वार्थपरायण गोष्टींना हा अहम का चिटकून राहत असतो? काहीतरी विशेष होण्यासाठी आपल्याला सारखी धडपड करावीशी वाटते. अशा या धडपडीमुळे आपण खरोखरच जिवंत आहोत, आपल्या जीवनाला काही विशिष्ट हेतू आहे असे आपणास वाटू लागते. परंतु हे सर्व करीत असतानाही या सर्व गोष्टींपेक्षा सर्वस्वी वेळ असे काही आहे, या साऱ्या संघर्ष दुःखाधिकांच्या पलीकडे असणारे असे ते दुसरे काहीतरी आहे याचीही आपल्याला जाणीव असते. म्हणूनच आपल्या अंतरंगात युद्ध चालू राहते. म्हणून गर्व सोडून जीवन जगण्याचा खरा उद्देश जाणावा.
1: गर्व याविषयी नेहा जवळे यांचे विचार आपण ऐकलेत चिंतन कार्यक्रमात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. 6:35 झालेत. श्रोते हो, आता जाणून घेऊया रूपरेषा आजच्या उर्वरित प्रसारण सभेत प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर आजचे काही दिनविशेष. 6:40 कृषीवाणी, 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर. हे दोन्ही मुंबई केंद्रहून प्रसारित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सुप्रभात 6:55 सकाळी 7:25 मुंबई केंद्रहून प्रसारित प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. अभिजात मराठी आपली मराठी. करिअरच्या नव्या दिशा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 7:40. यात विदेशातील महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भात तुषार पडवेकर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत. 7:50 सुगम संगीत. 8:15 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. सकाळी 8:40 मुंबई केंद्राहून प्रसारित जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास, लेखिका वीना वाठोरे, सादरकर्ते आशिष सातपुते, ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असेल. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 10:30 सहजीवनाची सोनपावले या कार्यक्रमात डॉक्टर अजित संघई आणि सौ राजूल संघई यांची मुक्ता बोझावर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते उमेश दुपारे. 11:00 युवा स्पंदन कार्यक्रमात आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त आकाशवाणी आणि छात्रवीर राजे संभाजी सेवा महाविद्यालय मोरवा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा विजेता रोहित पेंदोर याची किशोर भावरकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकलो. सादरकर्ते उमेश दुपारे.

0: अजून 30 मिनिटांनी जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त एकत्रित प्रयत्नांनी उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवूया याविषयी डॉक्टर सुजय कोतपल्लीवार यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वाजता मुंबई केंद्राहून प्रसारित वनिता मंडळ कार्यक्रम सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजेपासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. सायंकाळी 5:30 वाजता मुंबई केंद्राहून प्रसारित युववाणी कार्यक्रम सहक्षेपित करू. 7:15 मुंबई केंद्राहून प्रसारित वृत्तविशेष कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 7:30 मुंबई केंद्राचा कार्यक्रम सहक्षेपित होईल. बातम्या नेहमीच्याच वेळांवर सहक्षेपित होतील. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आजच्या प्रसारण सभेत प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. आता आजचे काही दिनविशेष. आज 17 मे. आज जागतिक दूरसंचार आणि माहिती सोसायटी दिन आहे. उपग्रह आणि संगणक यामुळे जग जवळ आलं. तसंच शेरशाह सुरी याने कन्नौजच्या लढाईत हुमायूनचा पराभव 1540 आजच्याच दिवशी केला. देवी लस शोधक एडवर्ड जेन्नर यांचा जन्मदिवस, त्यांचा जन्म 1749. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे आद्य कुलगुरू बाळशास्त्री जांभेकर यांचे आजच्याच दिवशी 1846 निधन झाले. दर्पण वृत्तपत्र 1832 काढून मराठी वृत्त व्यवसायाचा पाया त्यांनी घातला. तसंच सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांचे आजच्याच दिवशी निधन झाले. आज जागतिक उच्च रक्तदाब दिन आहे. तसंच दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला संपूर्ण लांबीचा चित्रपट 17 मे 1913 रोजी मुंबई प्रदर्शित झाला आणि मराठी चित्रपटसृष्टी तसंच भारतीय चित्रपटसृष्टी यांच्या इतिहासाच्या प्रारंभाला एकदमच सुरुवात झाली. 17 मे 1999 हार्मोनीवादक आणि संगीत दिग्दर्शक मोरेश्वर उर्फ बाळ माटे यांचं निधन. तर श्रोते हो, हे होते आजचे काही दिनविशेष. दिनविशेष आणि कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेतलीत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 झालेत. आता ऐकूया कृषीवाणी.
1: बंधू आणि भगिनींनो नमस्कार. कालच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण मशागतीय पद्धतीचे कीड व्यवस्थापन याविषयी जाणून घेतलं. चला तर याच विषयावर अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, शेतात पिकांची फेरपालट ही जुनी आणि पारंपरिक पद्धत, त्यामुळे किडींना यजमान वनस्पती न मिळाल्यामुळे किडींचे नैसर्गिकरित्या नियंत्रण मिळवण्यास मदत होते. पिकांचा उगम संपल्याबरोबर पिकांचे अवशेष, कीडक, बोंडे, शेंगा, पालापाचोळा इत्यादी नष्ट करण्यासाठी शेतात शेळ्या, मेंढ्या, चराया सोडणे, जेणेकरून किडींच्या अवस्था नष्ट होतील. पिकांचे अवशेष पराट्या, तुरट्या यांच्या पावसाळीपूर्वी वापर करून नष्ट कराव्यात किंवा कंपोस्ट यासाठी वापर करावा. अन्यथा त्यावर किडींचा विविध अवस्था येऊन पोषक वातावरणात त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वसाधारण 3 वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी, म्हणजे जमिनीत असलेल्या किडींची अवस्था जमिनीवर येऊन उन्हामुळे किंवा भक्षक पक्ष्यांमुळे ते नष्ट होतील. पहिल्या पावसानंतर शेताच्या बांधावर असलेले तण नष्ट करावे, जेणेकरून किडींची पहिली पिढी तणावर तयार होऊ शकणार नाही. पेरणीपूर्वी शिफारशीनुसार बियाण्याला कीटकनाशके, बुरशीनाशके, रायझोबियम, एझोटोबॅक्टर यांची बीज प्रक्रिया करून बियाणे पेरावे. घरचे बियाणे वापरायचे झाल्यास बियाण्यास सारणी लावून कीडक अशक्त बियाणे वेगळे करून त्याची उगवण शक्ती तपासावी आणि त्यानुसार एकरी बियाणे वापरण्याचे प्रमाण ठरवावे. सर्वसाधारण उपलब्धतेनुसार कीड प्रतिकारक बियाण्यांचा वापर करावा. शेतकरी बंधू भगिनींनो.

0: बियाण्याची पेरणी करताना शिफारस केलेल्या अंतरानुसार पिकांची लागवड करावी, कारण पावसाचा खंड पडल्यास किडींच्या आक्रमणामुळे पिकांची हेक्टरी संख्या कमी होण्याची शक्यता असते. कपाशी आणि इतर पिके हंगामाबाहेर घेणे टाळावे, त्यामुळे किडींचा जीवनक्रम खंडित होतो. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, चांगले कुजलेले शेणखताचा वापर करावा, संतुलित प्रमाणात खतांचा वापर करावा, माती परीक्षण करूनच खतांचा त्याप्रमाणे वापर करावा, तसंच नत्र खतांचा अतिवापर टाळावा. आंतरमशागत हंगामात वेळोवेळी करावी, त्यामुळे किडीला पूरक अशा तणांचा नाश होतो. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण मशागतीय पद्धतीचे कीड व्यवस्थापन याबद्दल जाणून घेतलं. चला तर परत भेटूया उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकलात. वाचक स्वर होता हेमा बहादे यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर हे दोन्ही मुंबई केंद्राहून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकणार आहात. ही माहिती देत आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया बसून करावयाची आसने. या प्रकारच्या आसनांमध्ये विविध आसनांचा समावेश होतो, जसे की वज्रासन. प्राणायाम किंवा ध्यान करतेवेळी या आसनात बसले जाते. पायाची बैठक जणू वज्रासारखी पक्की होत असल्याने यास वज्रासन म्हटले जाते. हे आसन करताना दोन्ही पाय लांब करून दंड स्थितीत यावे. त्यानंतर एक एक पाय दुमडावा. दोन्ही पायांची चवडे अशा रीतीने ठेवावीत की दोन्ही पोटऱ्या मांड्यांखाली येतील. पायाची तळवी नितंबाखाली येतील. घोट्यापासून संपूर्ण शरीर जमिनीला टेकलेले. या आसनात बसले असताना संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर आणि पायाच्या घोट्यांवर असला पाहिजे. सुरुवातीला गुडघे व घोटे दुखू शकतात, पण सरावाने हा त्रास कमी होत जातो. दोन्ही गुडघे जोडून हात सरळ गुडघ्यांवर ठेवावेत. मान संपूर्ण शरीर व डोके एका सरळ रेषेत ठेवावे. या आसनात सराव झाल्यानंतर आरामात बराच वेळ बसता येते. आपल्या शरीरात सुमारे 72,210 नाड्या आहेत असे मानले जाते. वज्रासनामुळे या नाड्यांचे कार्य अधिक सुधारते. पोटातील त्रास मुळापासून जातो. अग्निमांद्य, बद्धकोष्ठता यासारखे विकार दूर होतात. मधुमेही नाही या आसनात लाभ मिळतो. हे एकच आसन असे आहे.

0: हे जे जेवणानंतर लगेच करता येते, त्यामुळे रसग्रंथी उत्तेजित होतात, अन्नाचे पचन चांगले होते, जठराचे कार्य सुधारते. पोटाचे ऑपरेशन झालेल्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली हे आसन करण्यास हरकत नाही. यानंतर बघूया मंडुकासन. मधुमेही लोकांसाठी अतिशय उत्तम असे हे आसन आहे. प्रथम दंडस्थितीत वज्रासनात बसावे. वज्रासन शक्य नसल्यास सुखासनातही बसून करता येते. वज्रासनात बसल्यास टाच बाहेर, पंजे आतील बाजूस असावेत. डाव्या अंगठ्यावर उजव्या पायाचा अंगठा येणार. हाताचे अंगठे मध्ये घेत मुठी बंद कराव्यात. नाभीच्या दोन्ही बाजूला दाब देत हळूहळू श्वास सोडत डोकं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करावा. साधारणतः 1 ते 5 मिनिटांपर्यंत या आसनात राहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पूर्ण लाभ मिळू शकेल. श्वासाची गरज वाटल्यास हळूहळू मान वर करत पूर्वस्थितीत यावे. यातील दुसऱ्या प्रकारात नाभीवर डावा हात ठेवून त्यावर उजवा हात ठेवावा. दाब देत हळूहळू खाली झुकावं. डोके जमिनीकडे जाताना श्वास सोडला जाईल. नंतर हाताची स्थिती बदलत पुन्हा हीच क्रिया करावी. या आसनास सुरुवात केल्यास पहिल्या दिवसापासूनच पोट सुधारते. आतडे, फ्लिहा, स्वादुपिंड, आमाशय, पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांचे जननेंद्रियाशी संबंधित आजार बरे होण्यास मदत मिळते. संपूर्ण पचनतंत्र सुधारते.
1: आत्ताच पण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. आज आपल्या समोर मी मांडत आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन आणि आपण त्यासाठी काय करू शकतो, आपली सामूहिक जबाबदारी काय आहे याबद्दल आपण बोलूया. पर्यावरणाचे रक्षण हे सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचे वातावरणाचे प्रदूषण, जंगल तोड, हवामान बदल यासारख्या धोक्यांपासून संरक्षण करणे ही केवळ आजच्या गरजेची गोष्ट नसून भविष्यातील पिढ्यांसाठी एक टिकाऊ जग तयार करण्याची जबाबदारी आहे. आता पर्यावरण संरक्षण हे का आवश्यक आहे? तर हे आवश्यक आहे चांगल्या आरोग्यासाठी. स्वच्छ हवा, पाणी आणि निरोगी पर्यावरण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. प्रदूषणामुळे श्वसनासंबंधी आजार, त्वचारोग, हृदयरोग यासारख्या अनेक आजारांमध्ये वाढ झालेली आहे. पर्यावरणाचे रक्षण केल्याने आपले आरोग्य चांगले राखता येते. हवामान बदल रोखण्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. सध्या जागतिक हवामान बदल हा मोठा धोका निर्माण झालेला आहे. हा कशामुळे? तर वाहनांच्या वापरांमुळे, जंगलतोड, औद्योगिक धूर यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत असून त्यामुळे हवामानात बदल झालेला आहे. पर्यावरण संरक्षण हा या बदलांचा वेग कमी करून आपल्या आणि भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी फार आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण आर्थिक विकास करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. प्रदूषणाचं नियंत्रण, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन केल्याने आर्थिक विकास हा टिकाऊ होतो. पर्यटन, शेती, वनव्यवसाय यासारख्या उद्योगांना हे चांगले पर्यावरण फार गरजेचे असते आणि त्यामुळे आपला एकंदरीत विकास साधला जाऊ शकतो. पर्यावरणाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर यामध्ये सगळ्यात पहिले नियम आणि कायदे यांचं पालन आपण प्रत्येकाने करणे फार गरजेचं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी, धोकादायक प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि

0: संसाधनांचा टिकाऊ वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि कायदे गव्हर्नमेंटने तयार करणे आणि त्याचे आपण या देशाचे नागरिक म्हणून पालन करणे फार गरजेचे आहे. उदाहरणार्थ प्लास्टिक वापरावर बंदी कायदा गव्हर्नमेंटने तयार केलेला आहे, आपण त्याचा व्यवस्थित वापर केलेला पाहिजे. वाहनाच्या उत्सर्जनावर नियंत्रण, प्रदूषित नद्यांची स्वच्छता, दुसरं तंत्रज्ञान. पर्यावरण संरक्षणासाठी नवनवीन तंत्रज्ञान महत्वाचे आहे. उदाहरणार्थ सौर ऊर्जेचा वापर केला गेला पाहिजे, पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे, प्रदूषण कमी करणारी औद्योगिक प्रक्रिया आपण अंमलात आणली पाहिजे, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि जनजागृती. पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जनजागृती वाढवणे आणि जबाबदार वर्तन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. हे आपण स्वतःही करू शकतो. उदाहरणार्थ पर्यावरण शिक्षण शाळांमध्ये समाविष्ट करणे फार गरजेचे झालेले आहे. बऱ्याच शाळांमध्ये पर्यावरणाचा विषय हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात सकाळचे 6:55 होत आहेत संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे मुंबई केंद्राहून प्रसारित कार्यक्रम आपण ऐकलेत हे कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं सहक्षेपित केले सकाळचे 6:55 झालेत श्रोते हो आता ऐकूया कार्यक्रम सुप्रभात श्रोते हो नमस्कार सुप्रभात कार्यक्रमात मी शीतल आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो मानवानं बुद्धीच्या जोरावर विविध शोध लावून विस्मयकारक प्रगती केली आज त्याची प्रचिती आपण सर्वांना येत आहे यातील महत्त्वपूर्ण शोध म्हणजे इंटरनेट संगणक आणि मोबाईलचा शोध या सर्वांचा शोध लागण्यापूर्वी म्हणजेच राजे रजवाड्यांच्या युगातही संदेश वहन होत होते मात्र त्या संदेश वहनासाठी बराच वेळ वाया जात असे मात्र 19व्या शतकापासून मानवानं दळणवळणाच्या साधनामध्ये अनेक आश्चर्यकारक शोध लावले त्यामुळं मानवाची वेगानं प्रगती होऊ लागली टेलिफोनच्या शोधानं संदेश वहनाचं अवघड काम सोपं झालं याचं सर्व श्रेय अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांना जातं ध्वनीची कंपनी विद्युत प्रवाहाच्या साह्यानं तारेतून पाठवता येणं शक्य आहे असं लक्षात येताच बेल यांनी अनेक प्रयत्नातून टेलिफोनचे पहिले ओबडधोबड यंत्र बनवले संदेश वहनाचं अवघड काम सोपं झालं जगभरातील दूरसंचार क्षेत्रासाठीचं नियमन करण्यासाठी 17 मे 1865 रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेची स्थापना झाली त्या दिवसाचं औचित्य साधून 1973 17 मे हा दिवस जगभर दूरसंचार दिन म्हणून साजरा केला जातो आहे पुढे संगणकाच्या आगमनाबरोबर दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानाची प्रगती अफाट वेगानं होऊ लागली कालांतरानं संगणकाला इंटरनेटची जोड मिळून सर्व संगणक दूरध्वनीच्या माध्यमातून एकमेकाशी जोडल्यानं संगणकाचं जाळं तयार झालं या महाजाळामुळंच एका गणकयंत्रावर टाईप केलेला संदेश दुसऱ्या गणकयंत्रावर दिसू लागला अशा प्रकारे संगणक इंटरनेट आणि दूरध्वनीच्या शोधानं जग जवळ आलं आज विकसित तंत्रज्ञानामुळं केवळ संवादापुरते मर्यादित असलेल्या दूरध्वनीचा इतर व्यवहार उपयोगी कामासाठीही उपयोग होऊ लागला दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीच्या साह्यानं त्वरित संपर्क साधणं शक्य झालं आहे श्रोते हो आधुनिक युगात फोन मोबाईल इंटरनेट ही लोकांची पहिली गरज बनली आहे याशिवाय जीवनाची कल्पना करणं अवघड आहे वैयक्तिक

वैवाहिक जीवनापासून तर व्यावसायिक जीवनापर्यंत याचं खूप महत्त्व आहे. पूर्वी लोकांना एकमेकाशी संपर्क साधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागायचा. आज इंटरनेट मोबाईलमुळे हे सहज शक्य झालं आहे. आपण काही सेकंदातच आपल्या मित्रमैत्रिणींशी, कुटुंबियांशी, नातेवाईकांशी सहज बोलू शकतो आणि बघू देखील शकतो. हे दूरसंचार क्रांतीमुळेच शक्य झालं आहे. यामुळं भारताची गणना विकसित देशामध्ये केली जाते. भारताची अर्थव्यवस्था यामुळं वेगानं वाढत आहे. श्रोतेहो, दूरसंचार हे निव्वळ संपर्काचंच माध्यम नसून व्यावहारिक क्षेत्रातही सहाय्यक ठरत आहे. घर बसल्या देवाणघेवाण करण्याचं साधन आहे. शैक्षणिक क्षेत्रातही मोलाची भर घातली जात आहे. आणीबाणीच्या वेळी सुद्धा दूरसंचारनं मदतीचा हात दिला आहे. घर बसल्या मोठमोठी कामं होत असल्यानं वेळ आणि इंधनाची बचत होत आहे. एकूणच वैद्यकीय, शैक्षणिक, व्यावहारिक, आर्थिक क्षेत्रात दूरसंचारमुळं विकासच झाला आहे. दुर्गम भागात सुद्धा दूरसंचारमुळं वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे. पण नाण्याला जशा दोन बाजू आहेत तशाच दूरसंचार हाताळण्यालाही दुसरी बाजू आहेच. दूरसंचार सेवेच्या गैरवापराचा विचार होणं गरजेचं आहे. सायबर गुन्हेगारीचं प्रमाण यामुळं वाढलं आहे. इंटरनेटच्या अतिवापरामुळं हॅकिंग, ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मोबाईल आणि कम्प्युटर स्क्रीनमुळं आरोग्यावरही दुष्परिणाम होत आहे. आळशी वृत्ती वाढत आहे. डोक्यावर ताण वाढतो आहे. सतत मोबाईलवर स्क्रोलिंग करणारी व्यक्ती आपल्या नजरेत पडत आहे. त्यामुळं वेळ विनाकारण खर्ची घातला जातो आहे. लोक आभासी जगात रममान होत असल्यानं नातेसंबंधापासून दुरावा निर्माण होत आहे. सोशल मीडिया जणू व्यसनच आपल्याला लागलेलं आहे. श्रोतहो, एकूणच दूरसंचार ही दुधारी तलवारीसारखं आहे. हे विज्ञानानं एक अद्भुत वरदान आहे जे आपल्याला दिलेलं आहे. या वरदानानं मानवी जीवन सोपं झालं आहे. परंतु याचा आपण अतिवापर किंवा चुकीच्या पद्धतीनं जर वापर केला तर त्याचे गंभीर तोटेही आपल्याला भोगावे लागतील. म्हणूनच दूरसंचार तंत्रज्ञानाचा समंजस आणि मर्यादित वापर करणं हेच मानवी प्रगतीसाठी फायदेशीर ठरेल यात शंका नाही. श्रोतेहो, सुप्रभात कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून.
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 0712254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
1: आकाशवाणी चंद्रपूरच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
1: आकाशवाणी चंद्रपूर.
3: आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राहून प्रसारित प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर ठीक 7:25 मुंबई केंद्राहून प्रसारित प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आम्ही सहक्षेपित करू. पण तत्पूर्वी काही संदेश आणि त्यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.

0: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत, त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळत आहे.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व, लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
0: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता, आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटाचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्समधल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारे ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरे जाण्यास अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशिएंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं. इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँड्सच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ.

झाला. केंद्र सरकारनं निश्चित केलेले 33 प्रश्न यात विचारले जाणार आहेत. ही घर यादी आणि घर मोजणी प्रक्रिया महिनाभर सुरू राहणार आहे. यामध्ये प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन राज्यातील स्थिती, सोयीसुविधा आणि मालमत्तेशी निगडीत माहिती नोंदवून घेतील. स्वगणना प्रक्रिया पूर्ण केलेल्या नागरिकांनी आपला स्वयंगणना ओळख क्रमांक द्यायचा आहे, त्यामुळे माहितीची पडताळणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे सुलभ होईल. या प्रक्रियेदरम्यान नोंदवण्यात येणाऱ्या माहितीची गोपनीयता राखली जाईल असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे. राज्यातल्या सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश महिला आणि बाल विकास विभागानं दिले आहेत. या संदर्भात विभागानं एक परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्याचे कायदेशीर अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत अशा आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. यातील सदस्यांच्या नियुक्तीचे नियम पाळणंही आवश्यक आहे. तसंच महिलांना तक्रारीसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच शी बॉक्स पोर्टल सारखी माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तपासणीदरम्यान पॉश कायद्याच्या तरतुदींचं पालन न झाल्याचं आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कायद्याच्या कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही नमूद करण्यात आलं आहे. हवामान बदलाच्या समस्येवर जागतिक पातळीवर चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा मेळ घालणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकच्या पहिल्या पर्वाच्या निष्पत्ती आणि परिणामकारकता अहवालाचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं. क्लायमेट वीकच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातल्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. तर पुण्यातून 14 मे रोजी मनीषा वाघमारे हिलाही अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना काल पुणे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आलं आहे. सीबीआयनं देशभरातल्या 6 विविध ठिकाणी छापा टाकून झडती घेतली. देशातल्या इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या 100 मुलांपैकी केवळ 62 मुलं इयत्ता 12वीपर्यंत पोहोचतात असं नियतकालिक रोजगार क्षमता सर्वेक्षणात आढळून आलं आहे. देशात 14 ते 18 वर्ष वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शालाबाह्य आहेत अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी काल दिली. शालाबाह्य मुलांच्या समस्येवर विचारमंथन करणं आणि राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेच्या प्रस्तावित नवीन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी धोरणांवर चर्चा करणं या उद्देशानं काल दिल्लीत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं एका बैठकीचं आयोजन केलं होतं. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उपजीविकेची आव्हानं या कारणांमुळे ही मुलं शिक्षण व्यवस्थेबाहेर राहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागपूर मडगाव रेल्वे एक्सप्रेसला काल नागपूर रेल्वे स्थानकावरून केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आठवड्यातून 2 दिवस चालवण्यात येत असलेल्या या गाडीला प्रवाशांचा 100% आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत राहिला तर ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. या गाडीला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा आहे. पुण्यात गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये झालेल्या पुणे अॅग्री हॅकेथॉनमधील 16 नाविन्यपूर्ण उत्पादनांपैकी निवड झालेल्या 4 उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य सरकारमार्फत सुरू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री

सुनेत्रा पवार यांनी दिली. कृषी विभागाच्या वतीनं पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात दुसऱ्या पुणे अॅग्री हॅकेथॉन 2026 स्पर्धेचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावर्षीच्या हॅकेथॉनमध्ये विविध राज्यातल्या सुमारे 1300 स्पर्धकांनी तर राज्यातून 867 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक

एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या सिंचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी CBI कडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देतं.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
0: वाचन माणूस बनवतं.
1: वाचन मनांना घडवतं.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: पुस्तकातली
3: आमची
4: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:22 झाली आहेत. श्रोते हो, रियासतकार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ इतिहासकार इतिहासतज्ञ गोविंद सखाराम सरदेसाई यांचा आज जन्मदिन आहे. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या पदरी वाचक अध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. सयाजीरावांच्या दीर्घ सहवासामुळे त्यांना वाचन लेखन संशोधनाची गोडी निर्माण झाली. इंग्रजांच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या इतिहासाला पर्याय म्हणून इतिहास लेखन करण्याचं व्रत त्यांनी हाती घेतलं. मराठा साम्राज्याचा भारतीय इतिहासाचा सखोल असा अभ्यास करून त्यांनी सुमारे 1000 वर्षांच्या इतिहासाचा धांडोळा घेतला. मराठी रियासत, मुसलमानी रियासत, ब्रिटिश रियासत, न्यू हिस्ट्री ऑफ मराठी पीपल हा इंग्रजी ग्रंथ असे त्यांचे ग्रंथ महाराष्ट्राचा भारताचा इतिहास यांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शक मानले जातात. त्यांनी इतिहासाचं केवळ संकलनच केलं नाही

तर तो सुव्यवस्थित स्वरूपामध्ये सर्वांपर्यंत पोहोचवला. पद्मभूषण पुरस्कारासारखे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले. ज्येष्ठ इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी ज्यांना सर्वश्रेष्ठ मराठ्यांचा विद्यमान इतिहासकार म्हणून गौरवलं त्या रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम अजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी

0: lagi.
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण 21व्या शतकातील जागतिकीकरणाच्या संस्कृतीत जगत आहोत. आजची 21व्या शतकातील संस्कृती ही प्रामुख्याने माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर उभी आहे. आजच्या या माहितीच्या महास्फोटामध्ये नवनवीन माहिती लोकांपर्यंत रोज पोचते आहे. ही माहिती जसजशी उपयोगी पडणार आहे तशीच ती गोंधळात टाकणारीही आहे. ही सर्व माहिती वाचकांपर्यंत योग्य प्रकारे खऱ्या आणि प्रमाणित स्वरूपात पोहोचवण्याचं प्रमुख कार्य मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून होत आहे. यानिमित्तानं मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आपण आज संवाद साधणार आहोत डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्या व्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा यांच्याशी. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
2: नमस्कार श्रोते.
1: सर, मराठी विश्वकोशाचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यात नवनवीन माहितीची भर पडत असते, पण या विश्वकोशाचा नेमका वाचक कोण आहे?
2: कोश वाङ्मयाचे मुख्य दोन प्रकार आहेत, एक तर सर्व विषय संग्राहक आणि विशिष्ट विषय संग्राहक. आपला मराठी विश्वकोश जो आहे तो साधारणतः सर्वसाधारण ज्ञानकोश आहे, आणि काही विशिष्ट विषयाचे ज्ञानकोश असतात, त्याच्यामध्ये तत्वज्ञान कोश वेगळा असतो, सरिता कोश वेगळा असतो. मात्र मराठी विश्वकोशानं वेगवेगळ्या विषयांना सामावून घेतल्यामुळं त्याला सर्वसाधारण विश्वकोश असं म्हणलेलं आहे. आणि याचा जो वाचक आहे तो वाचक इकडे येणारा तो विशिष्ट काहीतरी त्याला एक सामान्य माहिती त्या विषयाची पूर्व अनुभव असतो, त्या अनुषंगानं तो विश्वकोशाकडे येत असतो. म्हणजे एक संदर्भ साधन या हेतूने तो वाचक विश्वकोशाकडे येत असतो. मग हा वाचक कोण आहे? तर साधारणतः त्याच्यामध्ये काही अभ्यासू विद्यार्थी आहेत, संशोधक विद्यार्थी आहेत, किंवा अगदी पदवीधर विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्तरातील वाचक या विश्वकोशाशी जोडलेले आपल्या आढळतात. आणि हे वाचकसुद्धा वेगवेगळ्या विषयांसाठीचे स्वतंत्र आहेत. म्हणजे मराठी विश्वकोशात

0: विषय किती जर आपण प्रश्न केला तर विषय आणि उपविषय धरून साधारणतः 110 विषयांची माहिती हा आपला विश्वकोश देत असतो. म्हणजे या सर्व विषयातील वाचकांना पायाभूत ज्ञान मिळवण्याचे एक मुख्य साधन म्हणजे हे मराठी विश्वकोश आपल्याला दिसून येतील.
1: सर, आपण सांगितल्याप्रमाणे आता हे जे विश्वकोशाचे खंड प्रकाशित झालेले आहेत किंवा केले जातात तर हे खंड किती आहेत?
0: विश्वकोशाचे एकूण खंड जर पाहिले तर संहिता खंड आहेत, त्याच्यामध्ये माहिती आपण खंड कोश म्हणतो, तर ते 1 ते 20 खंड आहेत. आणि 21वा जो खंड आहे तो सूची खंड आहे. म्हणजे सामान्य वाचकाला माहिती नाही की मुंबईबद्दलची त्याला माहिती जाणून घ्यायची आहे, महाराष्ट्राबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे. म्हणजे 1 ते 20 खंड सलग वाचताना त्याची जी दमछाक होणार आहे त्याच्यासाठी एक मध्यम मार्ग हा कोश वाङ्मयातला असा असतो की सूची खंडामध्ये सगळ्या नोंदींची यादी एकत्र त्याला पाहायला मिळते आणि अगदी पटकन त्या नोंदीपर्यंत पोहोचणं, ती नोंद वाचण्यासाठी मिळवणं सोपं जातं. तर असे हे 21 खंड जे आहेत ते विश्वकोशाचे आहेत. आणि याची रचना जर आपण बघितली तर मराठी वर्णमाला, म्हणजे सोप्यात सोपी पद्धत, म्हणजे अगदी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याला जरी वाटलं तर त्या विश्वकोशामध्ये काय मला पाहता येईल, तर ज्याला वर्णमाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, थोडक्यात आपली मुळाक्षरे जे आपण पहिलीच्या वर्गामध्ये शिकलेलो असतो अत्यज्ञपर्यंतची ती वर्णमाला, तर यानुसार त्या कोशाची रचना किंवा त्यांच्या नोंदींची रचना केलेली आहे. आणि साधारणतः आपण आकडेवारी जर पाहायची म्हणली तरी 1 ते 20 खंडांमध्ये साधारणतः 18,000 नोंदी या विश्वकोशामध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. आणि पानांची संख्या जर बघितली तर 22,000 पृष्ठसंख्या आहे. म्हणजे इतकी इत्थंभूत माहिती असणारे हे महत्वाचं साधन आपण त्याला म्हणतो.
1: सर, हा आवाका तुम्ही सांगताय खूप मोठा आहे, पण मग हे 1 ते 20 खंड तयार केलेले आहेत आणि त्याच्या ह्या नोंदी पण शोधायच्या आहेत, मग वाचकांसाठी काही विशिष्ट मार्गदर्शक प्रणाली विश्वकोशाने तयार केली आहे का?
0: हो, केलेली आहे. आता वाचकाला त्या नोंदीपर्यंत पोहोचण्यासाठी पहिला महत्वाचा मार्ग म्हणजे त्याला वर्णमालेचा परिचय असणं. आणि मग त्यासाठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडामध्ये विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये विश्वकोशाचं स्वरूप काय असेल, त्याच्यामध्ये नोंदींची रचना कशी असेल याची त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि तिथं वर्णमालेचा क्रमही आपण दिलेला आहे, म्हणजे वाचक त्या वर्णमाले क्रमानुसार त्या नोंदीमध्ये कोणत्या खंडात किती पृष्ठावर आहे ते पाहणं सोपं जातं त्याला. आणि सूचीखंड हा मार्गदर्शक त्याचा महत्वाचा आहे. सूचीखंडामुळे एखादी नोंद विश्वकोशाच्या कोणत्या खंडात कोणत्या पृष्ठावर पुन्हा त्याच्यामध्ये स्तंभ आहेत तर त्यामुळे ते पटकन शोधणं त्याला सोपं जातं.
1: अच्छा, मराठी आता विश्वकोशाच्या नोंदींच्या स्वरूपात आपल्याला माहिती मिळते म्हणजे आपण शोधायला गेलो तर ह्या नोंदी म्हणजे नेमकं काय?
0: बऱ्याच वेळेला नोंदी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. कोशामध्ये नोंदी याचा अर्थ लेख या अर्थाने आपण घेतो. जसं वर्तमानपत्रामध्ये एखादा लेख आपण म्हणतो किंवा संशोधनात्मक पातळीवर आपण त्याला शोधनिबंध म्हणतो. विश्वकोशाच्या मध्ये जी माहिती लिहिली जाते त्याला नोंद, थोडक्यात त्याला टिपण आपण असं म्हणतो किंवा टाचण असा एक शब्द आहे. आता मराठी विश्वकोशामध्ये साधारणतः ह्या नोंदींचेच अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विश्वकोशामध्ये सर्व विषयांची माहिती येत असली तरी त्याला एक काही मर्यादा आहे आणि ती मर्यादा म्हणजे शब्दांची मर्यादा. साधारणतः 250 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे लघु नोंद, 500 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे मध्यम, 750 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे दीर्घ नोंद, आणि त्याच्याही पुढं 750 शब्दांच्या पुढच्या जर नोंदी असतील त्याला आपण अतिदीर्घ नोंद किंवा व्याप्ती नोंद असं अशा प्रकारे म्हणतो. आणि मग त्यानुसार त्या विषयाची मांडणी काय आहे, त्या विषयाचा आशय काय आहे, तर त्याच्यानुसार आधी ती नोंद कोणत्या शब्दात घ्यायचं ह्याचं कार्यालयीन संपादकीय मंडळ त्याचा आधी निर्णय केला जातो. म्हणजे लेखकाला सुद्धा नोंद लिहिताना एक आराखडा देण्यापूर्वी की ही नोंद या इतक्या इतक्या शब्दांमध्ये असावी अशा प्रकारे त्या नोंदींचं सुरू ठरवून दिल्यामुळं लेखकाला विहित वेळेत ते लिहून देणंही सोपं जातं.
1: सर, तुम्ही आता नोंदीच्या ज्या वाचन करायचंय त्याच्याविषयी आम्हाला सांगत आहात, तर ही नोंद वाचन करण्याचा मुख्य हेतू काय असतो की कशा प्रकारे आपण ती नोंद वाचन केली की आपल्याला प्रॉपर माहिती मिळेल?
0: खर तर मराठी विश्वकोशाच्या निर्मितीचा मुख्य हेतू जो आहे तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तर्कतीर्थाने आपल्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत सांगितलेला आहे. माझं तर वाचकांना या निमित्तानं आवाहन राहील की विश्वकोशाचे खंड वाचण्यापूर्वी पहिला ती प्रस्तावना त्यांनी जरूर वाचावी. आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्ही जो प्रश्न विचारला की वाचनाचे हेतू काय असेल, ते हेतूबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला दिसून येईल. सर्वसाधारण शिक्षित मराठी माणूस जो आहे तो अगदी कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी त्याच्या

0: ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागल्या पाहिजेत आणि नागरिक म्हणून आपली कार्यक्षमता टिकवून धरण्यासाठी अनेक विषयांचा परिचय करून घेणे आणि तो वाढवित राहणे आवश्यक आहे असं तर्कतीर्थांचं मत त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून ते म्हणतात की यासाठी विश्वकोशासारख्या संदर्भ ग्रंथांची आवश्यकता आहे. वाचकाच्या मनामध्ये वाचनाबद्दलची उत्कंठा निर्माण व्हावी हा एक मुख्य हेतू याच्यामध्ये आहे. आणि विश्वकोश वाचून त्या विषयाच्या संबंधीचं जर मूलभूत संकल्पना आहेत त्या संकल्पनांचं एक स्पष्ट आकलन या नोंदी वाचनाच्या मुळे होत असतं. आणि वाचकाचे काही उद्दिष्ट वेगवेगळे असतात. एखाद्या वाचकाला वाटतं की जगातील कुठल्याही विषयाची माहिती मला मराठीतून मिळायला पाहिजे, त्या हेतून तो विश्वकोशाकडे येऊ शकतो. किंवा एखादा अपरिचित शब्द असेल, एखादी अपरिचित संकल्पना असेल, ती त्याला समजून घ्यायची असेल तर तो विश्वकोश त्यासाठी मार्गदर्शक आहे. किंवा एखाद्या गोष्टीची त्याला जुजबी माहिती आहे. अलीकडच्या काळामध्ये मोबाईल किंवा ह्या चलभाष तंत्रज्ञानामुळे खूप प्रकारची माहिती त्याच्यासमोर येते. मग त्या माहिती जी जुजबी स्वरूपात आलेली आहे ती अधिकृत आहे का नाही त्याची त्याला चाचपणी करायची असेल तर तो विश्वकोशामध्ये त्याचा आधार घेऊ शकतो. किंवा मग कोणकोणते संदर्भ शोधता येईल ते नोंदीमध्ये त्याला मिळतील. आणि आपल्याला जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीची सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्यता पडताळणं महत्त्वाचं आहे. आणि ही अधिकृत विश्वासार्ह माहिती विश्वकोशामध्येच वाचकाला मिळते. कारण विश्वकोशामध्ये आलेली नोंद ही लेखक, समीक्षक, संपादक या सगळ्या पातळ्यांवर त्या नोंदीची पडताळणी होऊन मग ती अंतिम स्वरूपात खंडांमध्ये दिली जाते. म्हणून त्याला एक विश्वासार्ह दर्जा त्या नोंदीने आपल्याला असलेला पाहायला मिळतो.
1: पण ही माहिती जी तुम्ही सांगतायत तर ती अनेकांना उपयोगी आहेच. मराठी जाणणाऱ्यांना हे मूळ शब्द कसा आला त्याच्याविषयी सगळी माहिती असते, त्याचे अनेक अर्थ असतात, भावार्थ असतात, ते सगळं त्याच्यामधून त्यांना माहिती मिळते. पण सर्वसामान्यांना वाटेल की हे एवढं सगळं जड जंबाळ वाटतंय किंवा काय, तर मग विश्वकोश अगदी सर्वसामान्यांना पोहोचेल आणि समजेल असा व्हावा यासाठी काही रचना आहे.
0: बरोबर आहे. कोश म्हणले की लोकांच्या मनामध्ये गैरसमज किंवा एक भीती असते की काहीतरी खूप भलं मोठं ते आहे आणि आपल्याला समजेल की नाही.
1: अगदी अगदी.
0: तर त्याची रचना नोंदींची करताना वाचकाला त्याच्या आंतरिकतेला भर पडेल अशा प्रकारे किंवा जोडून घेईल, वाचक त्या नोंदीपासून दुरावणार नाही, फटकून राहणार नाही अशा प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एखादी नोंद असेल, चरित्रात्मक नोंद असेल, तर त्या व्यक्तीचं चित्र तिथं असतं. काही देशांच्या नोंदी असतील तर त्यांचे नकाशे आपण देत असतो. ह्या नोंदींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की समजा मराठी माणूस भ्रमंती करत असतो, पर्यटन करत असतो, परदेशात जात असतो, तिथं गेल्यानंतर तिथली भौगोलिक परिस्थिती जी आहे ती त्याला माहीत असेलच असं नाही. पण विश्वकोशानं त्या देशांचे नकाशे सुद्धा आपल्या खंडांमध्ये दिलेले आहेत. आणि हे नकाशे करत असताना त्या त्या राजदूतावासांशी संपर्क करून पत्रव्यवहार करून अधिकृतपणे त्या देशांच्या स्थलनामांची निश्चिती आपण केलेली आहे. आणि ती सुद्धा नकाशात आपण मराठीतच दिलेली आहेत. मात्र ती मराठीत देत असताना उच्चार मात्र त्यांच्या भाषेप्रमाणे होतील याची काळजी घेतलेली आहे.
1: जपान छान.
0: हा, म्हणजे जपानमध्ये जरी एखादा मराठी माणूस गेला, त्याने विश्वकोशाचा नकाशा वाचला आणि त्या उच्चार त्या स्थळाचा वाचला तर त्याला बरोबर अगदी तो पत्ता मिळेल.
1: सर, विश्वकोशाचे खंड हे वाचक स्नेही बनलेले आहे, परंतु आधुनिकतेचा काही त्यावर वापर करून ते कुठेही आपल्याला बघता येतील का, म्हणजे मोबाईल सारख्या विशेष उपकरणावर?
0: खूप चांगला प्रश्न आहे आणि आधुनिक काळात ह्या प्रश्नाची निकट सगळ्यांनाच आहे. म्हणजे विश्वकोशाचा खंड जर बघितले तर साधारणतः एक खंड 1000 पृष्ठांचा असतो. किमतीच्या दृष्टीने विचार केला तर किंमत अतिशय अल्प आहे. म्हणजे बालभारती शासकीय मुद्रणालयामध्ये अगदी 175 रुपयांना केवळ 1000 पानांचा खंड आपल्याला मिळतो. ज्याला मुद्रित प्रतीमध्ये आवड आहे त्यांना जरूर ते खंड घ्यावेत. पण ज्यांना प्रवासात आहे किंवा जो बाहेरचा देशामध्ये राहणारा विद्यार्थी किंवा हे आहे, तर यांच्यासाठी सुद्धा आज महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं स्वतंत्र संकेतस्थळ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. मराठी विश्वकोश .org हे आपलं संकेतस्थळ आहे. आणि या संकेतस्थळावरती 1 ते 21 खंड आपण वाचकांना मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांची सूची आहे. त्यामुळं कोणतीही नोंद वाचकाला अगदी प्रवासात असेल किंवा अगदी कोणत्याही तो त्याच्या कार्यामध्ये वेगळा असला तरी ती एखादी नोंद वाचून तो पुढे अग्रेषित करू शकतो, समाज माध्यमावर पाठवू शकतो. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे. आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की जवळजवळ संकेतस्थळाला भेट दिलेल्या वाचकांची संख्या बघितली तर 2 कोटीच्या आसपास आहे.
1: खूपच छान, खूपच छान. आणि

0: केवळ तो भेट देत नाहीये तर तो पत्रव्यवहारही करतोय संकेतस्थळावरती, ज्याला आपण ऑनलाईन माध्यम म्हणतो, तर त्या माध्यमातून एखाद्या नोंदीबद्दलची तो आजकाल मतही देतोय.
1: हो.
0: किंवा एखाद्या नोंदींमध्ये त्याला जर काही वेगळे माहिती तपशील मिळाले किंवा काही अपूर्णता जरी जाणवत असेल तरी त्याला वाचकाला वाचक म्हणून तो आपण अधिकारही दिलेला आहे. त्यामुळं मराठी ज्ञानव्यवहारात मराठी विश्वकोशाने ही एक मोठी क्रांती केलेली आपण हरकत नाही म्हणायला.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आमच्याशी सुसंवाद साधलात, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Aku lagi.
0: Abijat Marathi.
1: Aku lagi.
2: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई
3: केंद्रहून प्रसारित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात अभिजात मराठी आपली मराठी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं सहक्षेपित केला. सकाळचे 7:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम करिअरच्या नव्या दिशा. या कार्यक्रमात विदेशातील महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भात तुषार पडवेकर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत ऐकवीत आहोत.
4: करिअरच्या नव्या दिशा.
5: श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो आज आपण बघतो आहोत की शिक्षण क्षेत्रात विविध विषयांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. श्रोते हो आज आपल्या भारतात तर चांगल्या संस्था आहेतच, त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांची इच्छा असते की आपण विदेशात जाऊन शिक्षण घ्यावं. श्रोते हो विदेशातील शिक्षणासाठी काही क्रायटेरिया राहतात, काही कागदपत्र आवश्यक असतात, ते कोणते, त्याची तयारी कशा पद्धतीने करावी हे आज जाणून घेऊया आजच्या या मुलाखतीतून. आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत तुषार पडवेकर सर. सर कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर.
6: नमस्कार मॅम.
5: सर आपण सध्या बघतो आहोत की जे यंग जनरेशन आहे ते बरेचदा विदेशातही जाण्यासाठी उत्सुक असतात, म्हणजे हायर एज्युकेशनसाठी विदेशात तर जातच असतात पण भारतात देखील त्यांचं चांगल्या प्रकारे शिक्षण घेणं आज फार महत्वाचं आहे. कारण शिक्षण घेणं हे आज अगदी आवश्यक झालेलं आहे आणि विविध क्षेत्रामध्ये आज विद्यार्थी शिक्षण घेत आहे. आणि मला वाटतं हे युवांची एक प्रगती म्हणूया आपण, कारण की आपण जर बघितलं तर एक सर्वसाधारण व्यक्ती जर शिक्षित झाला तर आपला समाज शिक्षित होईल, भारत देखील शिक्षित होईल. तर आज आपण याच विषयी चर्चा करणार आहोत. तर आपण देखील एक शिक्षित आहात आणि विदेशात जाऊन आपण चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलेलं आहे, तर हा जो प्रवास आहे आपला, आपल्या भारतातील असेल किंवा बाहेरचा असेल, त्या प्रवासासंदर्भात सांगा ना.
6: धन्यवाद मॅम माहिती दिल्याबद्दल की शिक्षण हे किती इम्पॉर्टंट आहे आजच्या युगामध्ये. 11th 12th मी माझ्या आयआयटी जेईच्या कोचिंगसाठी कोट्याला गेलो होतो. तिथे माझं 11th 12th एज्युकेशन झालं आणि मी माझं इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये MIT पुणेवरनं केलं. माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर माझी एक ताई आहे जी विदेशात राहायची, आणखी तिने शिक्षण घेतलं तर मला एक आवड होती की आपण सुद्धा विदेशात जावं, विदेशात शिक्षण घ्यावं. कारण आज मी जेव्हा इंडियामध्ये मोठे मोठे लोक बघतो, मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा कुठल्या पण मोठ्या पदावर लोक बसलेले आहेत,

0: त्या सर्वांचं जर एज्युकेशन बघितलं ते सर्व विदेशातून मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन मधून टॉप 10 टॉप 100 रँक युनिव्हर्सिटीज मधनं त्यांनी आपलं एज्युकेशन करून ते परत आले आणखी आज विविध क्षेत्रामध्ये ते देशाची सेवा करत आहे. तर मला पण सुद्धा असं वाटलं की आपण सुद्धा एज्युकेशन करायला पाहिजे. हा मला क्युरिओसिटी होती आणखी ऍट द सेम टाइम मला पण असं होतं की मला माझं प्रोफाईल एनहान्स करायचं असेल, जर मला समाजामध्ये आणखी प्रतिष्ठित बनायचं असेल तर मला विदेशी शिक्षण हे एक माझ्या प्रोफाईलमध्ये पोर्टफोलिओमध्ये माझी एक डिग्री की विदेशातली डिग्री आहे ती ऍड असल्याला मला असं वाटलं. पण त्याचा प्रोसेस काय असते किंवा त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन माझ्याकडे नव्हती, कारण की ही इन्फॉर्मेशन क्वचितच लोकांना माहिती आहे. तर त्याच्यामध्ये मग प्रोसेस मला समजली. प्रोसेस अशी असते मॅम की स्टार्टिंगला आपल्याला आपले कोर्स सब्जेक्ट आणखी आपल्याला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करावी लागते की आपल्याला कुठल्या युनिव्हर्सिटीज टार्गेट करायचं आहे. विदेशामध्ये पण एक्झाम्स होतात, जसं इंजिनिअरिंग करायला ज्यांना कोणाला जायचं असेल खास करून अमेरिकेमध्ये त्यांना GRE एक्झाम द्यावी लागते, ज्यांना MBA करायला जायचं आहे त्यांना GMAT द्यावी लागते, आणखी IELTS किंवा TOEFL जे इंग्लिश प्रोफिशियन्सी एक्झाम्स आहेत ते तर देणे अनिवार्यच आहे. प्रत्येक इन्स्टिट्यूशनचं आपलं आपलं एक मापदंड आहे की आम्हाला 7 पॉइंटरच्या वरतीच पाहिजे 9 पैकी किंवा 120 पैकी 100 वरतीच TOEFL मध्ये पाहिजे. आणखी ते एकदा एक्झाम झाले की आपण कोर्स आणखी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतो. युनिव्हर्सिटी सिलेक्ट करताना सर्वात मोठा जो मला अडथळा आला तो हे होता की युनिव्हर्सिटीचे नाव, युनिव्हर्सिटी कुठे आहे, ते कोणत्या सिटीमध्ये आहे, ते सर्व माहिती करण्यामध्ये मग मी रिसर्च केलं. गुगल आज इंटरनेटचा जमाना आहे, सर्व काही अवेलेबल आहे. मी युनिव्हर्सिटीजचे नाव काढले, त्या युनिव्हर्सिटीजमध्ये मला जो कोर्स करायचा होता तो अवेलेबल आहे का ते बघितलं. आणखी असं करून मी 6 युनिव्हर्सिटीज शॉर्टलिस्ट केल्या. 6 युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट केल्यावर ऍप्लिकेशन जेव्हा मी ओपन केलं तेव्हा तिथे मला वेगवेगळे डॉक्युमेंट दिसले जे त्यांना पाहिजे होते. असे डॉक्युमेंट जे नाव सुद्धा मी कधी ऐकले नव्हते. आता इतर खूप म्हणजे नवीन असेल खूप साऱ्या लोकांना. युनिव्हर्सिटी तिथल्या 3 मेजर डॉक्युमेंट मागतात. एक आहे रेझ्युमे, एक आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज, आणखी LOR. LOR म्हणजे लेटर ऑफ रिकमेंडेशन, जे आपले प्रोफेसर्स, आपले HOD किंवा आपले प्रोजेक्ट गाईड, रिसर्च गाईड किंवा आपण ज्या कुठल्या कंपनीमध्ये काम करत असेल तिथले व्हाईस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट, मॅनेजर्स यांच्याकडनं आपण घेतो. SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज, याचं मतलब काय आहे की मी बालपणापासून ज्या दिवशी माझं बर्थ झालं त्या दिवशीपासून माझं आजपर्यंत काय माझा लाईफ होता, मी माझ्या लाईफमध्ये काय काय केलं, काय अचीवमेंट आहे माझे, माझं एज्युकेशन कसं होतं, माझं अकॅडमिक स्कोर्स, माझं अकॅडमिक इन जनरल कसं होतं. अकॅडमिक्सच्या व्यतिरिक्त जर मी ह्युमॅनिटेरियन साईड मध्ये जर बघितलं गेलं, मी NGOs मध्ये काम केलं आहे का, मी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये कुठे कुठे पार्टिसिपेट केलं आहे, त्याच्यानंतर स्पोर्ट्स मध्ये मी कुठे होतो. आणखी आखरीमध्ये ते लोक हे एक्सपेक्ट करतात की आमच्या युनिव्हर्सिटी बद्दल सांगा. की तुम्हाला आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये यायचं आहे तर का बरं यायचं आहे,
1: कारण
0: तुम्हाला आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर्स कुठले आवडतात किंवा कुठल्या प्रोफेसरच्या अंडर तुम्हाला रिसर्च करायचा आहे, हा अख्खा डॉक्युमेंट बनतो मॅम. याच्यानंतर जेव्हा ऍप्लिकेशन मी सबमिट केले तर आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मला कोलंबिया युनिव्हर्सिटी जी जगातली टॉप 10 रँक युनिव्हर्सिटीज मधनं रँक होती, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बराक ओबामा सारखे मोठे मोठे लोक त्यांनी शिक्षण घेतलं तिथे, तिथे मला ऍडमिशन मिळालं. आणखी तिथे जाऊन मी मास्टर्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन माझं रिअल इस्टेट फायनान्स आणखी कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट होतं, त्याची मी माझी डिग्री घेतली. 1.5 वर्षाचा तो कोर्स होता मॅम. 1.5 वर्षाच्या कोर्स नंतर माझा 23 ऑफ डिसेंबर 2023 माझा कोर्स संपला. आणखी 23 ऑक्टोबर मध्ये माझ्याकडे जॉब ऑफर होता, म्हणून मी 2 जानेवारी 2024 माझं ऑफिस स्टार्ट केलं. माझं फर्स्ट ऑफिस हे मॉन्टवेल म्हणून एक छोटंसं गाव आहे न्यूजर्सी मध्ये, जे न्यूयॉर्क आणखी न्यूजर्सीच्या बॉर्डरवर आहे, तिथे होतं. मी एका सब कॉन्ट्रॅक्टर कंपनीसाठी काम करायचो, आणखी ती ज्यूइश कंपनी होती मॅम. मी 1.5 वर्ष US मध्ये जे स्टार्टला माझे मास्टर्सला होतो त्याच्यामध्ये 1.5 वर्ष मी न्यूयॉर्क सिटी मध्येच राहिलो. न्यूयॉर्क सिटी मध्ये राहिल्यामुळे माझा जो अट्रॅक्शन आहे टुवर्ड सिटी ते खूप होतं, आणि मला जॉब पण न्यूयॉर्क सिटी मध्येच मिळाला. तेव्हा मी एका कॉन्ट्रॅक्टिंग फर्मसाठी काम करायचो ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर. आणखी त्याच्यानंतर मग काही परिस्थिती आल्या, हे एक विचार केला होता की मला इंडियालाच राहायचं आहे लाईफ लॉंग, बट आय वॉन्टेड टू बी माय ओन.

0: म्हणजे मला माझं स्वतःच करायचं होतं, आणखी माझं स्वतःच मला इंडिपेंडन्स खूप आवडतो,
1: स्वतःची
0: ओळख करायची होती. त्याच्यामुळे मी परत आलो, आणखी परत येऊन मग मी माझं इंडियन अब्रॉड एज्युकेशन कन्सल्टिंग स्टार्ट केलं नागपूरला, ज्याच्यामध्ये आम्ही स्टुडंट्सला हेल्प करतो, कन्सल्ट करतो त्यांना.
1: नेमकं काय असतं सर
0: त्याच्यामध्ये? जसं आता मी तुम्हाला सांगितलं मॅम की इंडियन अब्रॉड मध्ये जायला जे काही पण प्रोसेस असते आम्ही त्याच्याबद्दल गाईड करतो. हे तर प्रोसेस जे आहे ती US, UK, ऑस्ट्रेलिया, जर्मनी किंवा इतर देशांसाठी लागू आहे. याचे त्यांच्यामध्ये मग त्यांचे डॉक्युमेंटेशन कसे बनवायचे आहे, त्यांना कसं ऍप्लिकेशन करायचं आहे, त्यांचं लोन प्रोसेस, त्यांचं व्हिजा झाल्यावर मग जेव्हा कधी ते त्या कंट्रीमध्ये जाणार त्याच्यामध्ये अकॉमोडेशन, कारण की आपण तिथे चाललो तर आपल्याला एक अकॉमोडेशन असणं इम्पॉर्टंट आहे, तर मग अकॉमोडेशन. त्याच्यानंतर जेव्हा मी US मध्ये होतो तेव्हा माझे जे फ्रेंड सर्कल बनला किंवा माझे कनेक्शन बनले ते ऑल ओव्हर वर्ल्डचे स्टुडंट्स होते. माझ्या क्लासमध्ये दुबईच्या शेखच्या मुली किंवा म्हणजे असे वेगवेगळे आपण विचार नाही करू शकत इतके इन्फ्लुएन्शियल लोकांचे स्टुडंट म्हणजे मुलं मुली आमच्या कॉलेजमध्ये होते. तर माझं कनेक्शन ऑल ओव्हर वर्ल्ड बनलं त्याच्यामुळे अकॉमोडेशन मध्ये आम्ही हेल्प करतो. एकदा स्टुडंट तिथे सिच्युएट झाला की आम्ही हे पण ट्राय करतो की इंडियन डायस्पोरा किंवा ऍज पर कम्युनिटी डायस्पोरा त्याच्या थ्रू पण आम्ही स्टुडंटला कनेक्ट करतो इंडियन कम्युनिटीशी, की जरी कधी काहीही त्रास झाला त्या स्टुडंटला तर स्टुडंट हॅज समवन, एक फॅमिली आहे त्याच्यासाठी, नो मॅटर की ते त्याचे रिलेटिव्ह आहे की नाही, बट फॅमिली आहे जे त्याच्यासाठी जाऊ शकते धावून. त्याच्यानंतर मेजर जे थिंग आहे इंडियामध्ये की MBBS साठी सर्वात जास्त कॉम्पिटिशन आहे. जवळपास 25 ते 26 लाख स्टुडंट एव्हरी इयर नीटचा एक्झाम देतात, आणि फक्त सीट्स जे ऑल ओव्हर इंडिया आहे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, आणखी डीम्ड मिळून जवळपास 1 लाख आहे. तर त्याच्यामध्ये इतकं कॉम्पिटिशन आहे, कारण की खास करून स्टुडंट जे आहे जे ज्यांची फायनान्शियल पार्श्वभूमी ही खूप स्ट्रॉंग नसते, त्याच्यामुळे मग लोक डीम्ड मध्ये नाही जाऊ शकत, किंवा खूप सारे स्टुडंट सेमी प्रायव्हेट मध्ये पण नाही जाऊ शकत, त्यांना गव्हर्नमेंट मध्ये जायचं असतं. तर त्याच्यामुळे असं असते की त्यांचं स्वप्न MBBS डॉक्टर बनायचं हे धोक्यात येतं. पण त्याच्यामध्ये आता जे नवीन म्हणजे ओपनिंग जे दिसत आहे कंट्रीज लाईक रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, जॉर्जिया, इटली, इकडे आपलं MBBS आपण करू शकतो, ते पण निम्न दरामध्ये. म्हणजे किर्गिस्तानमध्ये आपण 22 लाखांमध्ये 5.5 वर्षाचं एज्युकेशन, त्याच्यामध्ये लिव्हिंग, फूड सर्व इन्क्लुडेड. हा म्हणजे फ्लाईट तिकीट्स पण मोस्टली इन्क्लूड होऊन जाणार 5-50 हजार रुपये जर आपण समोर मागे केलं तर. तर या म्हणजे वर्षाला 3-4 लाख रुपये पण जो माणूस स्पेंड करायला तयार आहे तो आपल्या मुला किंवा मुलीला MBBS डॉक्टर बनवू शकतो. ज्याला कोणाला कमी मार्क्स पण आहे, जसं कट ऑफ सुद्धा क्लिअर आहे त्या स्टुडंटचा, तो सुद्धा MBBS डॉक्टर बनवू शकतो विदेशामध्ये.
1: अच्छा. हा कोणत्या देशात कोणत्या प्रकारे विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यावी किंवा कशा प्रकारे घेण्यात येते, सोय कशा पद्धतीने, हे तर छान पद्धतीने सांगितलं, पण यासाठी मग नेमके डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात काय सांगाल?
0: यासाठी खास करून जेव्हा आपण MBBS अब्रॉडचं बोलत होतो मॅम, त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स लागतात, आपलं आधार कार्ड, आपली 10th आणखी 12th ची मार्कशीट, आपला नीटचा स्कोर कार्ड.
1: अच्छा.
0: नीटचा
1: इंडियामधला
0: हा जे लास्ट थ्री इयर्सचा व्हॅलिड आहे.
1: अच्छा.
0: आणखी युनिव्हर्सिटीचं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही फक्त तुमच्या कॅटेगरी वाईज क्वालिफाईड असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही पास आहात बाबा, म्हणजे कट ऑफ क्लिअर नाही म्हणजे तुम्ही फेल असं. तर जर तुमचा कट ऑफ क्लिअर आहे तर युनिव्हर्सिटी ऍडमिशन देतात, आणखी आपण तिथे जाऊन 5.5 वर्षामध्ये आपलं MBBS संपवू शकतो. संपवून आल्यावर मग परत आपल्याला इंडियामध्ये येऊन एक एक्झाम द्यावी लागते. एक्झाम क्वालिफाय झाल्यावर मग आपल्याला गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आपल्याला इंटर्नशिप मिळते. 1 वर्ष आपल्याला इंटर्नशिप करावी लागते. याच्यामध्ये बघायला गेलं तर वर्ष एक जास्त जातोय,
1: बरोबर आहे,
0: पण जो स्टुडंट ज्याला मार्क कमी आहे 250-200 मार्क आहे, आणखी त्याला MBBS डॉक्टरच करायचं आहे पण आई वडिलांचं इतकं फायनान्शियल सपोर्ट नाही आहे की ते 1.5-1 करोडच्या वरती खर्च करू शकणार, त्या स्टुडंटसाठी मग हे एक डोर ओपन आहे की वर्ष एक जास्त लागत असेल पण कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही आपलं MBBS करू शकता. ज्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण मॅम अब्रॉडचं बोलत होतो US, UK, ऑस्ट्रेलिया, याला तर मी काय काय डॉक्युमेंट लागतात ते सांगितलं, बट याच्यासाठी इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती आहे स्कॉलरशिपची. महाराष्ट्र गव्हर्नमेंट असो की सेंट्रल गव्हर्नमेंट, ते स्कॉलरशिप देतात. सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप आहे NOS, नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप.

0: ज्याच्यामध्ये एस सी आणखी एन टी स्टुडंट्सला जवळपास 125 स्टुडंट्सला एव्हरी इयर स्कॉलरशिप मिळते.
1: अच्छा, त्या देशामध्ये
0: कुठल्या पण देशामध्ये जायसाठी. त्याचं क्रायटेरिया हे आहे की आपली जी रँकिंग असली पाहिजे युनिव्हर्सिटीजची ती टॉप 100 टॉप 200 मध्ये असले पाहिजे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक स्टेप फर्दर जाते, ती एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी जनरल तुम्ही कुठल्याही कास्टचे असले तरी तुम्हाला स्कॉलरशिप अवेलेबल आहे डिफरंट डिफरंट मिनिस्ट्रीज कडनं. जसं फॉर एन एक्झाम्पल आपण जनरल कास्टच्या स्टुडंट्सला बोलायला गेलं तर त्यांच्यासाठी मिनिस्ट्री ऑफ हायर एज्युकेशन मधनं आहे, आदिवासी विभागामधनं आदिवासी स्टुडंट्सला आहे, मायनॉरिटी डिपार्टमेंट मधनं मायनॉरिटी डिपार्टमेंटच्या स्टुडंट्सला आहे, ज्याच्यामध्ये मुस्लिम बुद्धिस्ट जैन स्टुडंट्स ऍप्लिकेशन करून स्कॉलरशिप अवेल करू शकतात. हा, याच्यामध्ये जे आदिवासी स्टुडंट्स आहेत त्यांचा जेव्हा आम्ही डेटा बघितला स्कॉलरशिपचा तो इतका कमी होता की दरवर्षी आदिवासी स्टुडंट्सला स्कॉलरशिप मिळते.
1: अच्छा,
0: पण त्याच्यामध्ये असं आहे की आजपर्यंत जवळपास 10-12 वर्ष झाले या स्कॉलरशिपला चालू होऊन, पण या अख्ख्या 10-12 वर्षामध्ये 20 स्टुडंट सुद्धा इन टोटल जाऊ नाही शकले.
1: अच्छा,
0: हा, तर चंद्रपूर गडचिरोली या क्षेत्रामध्ये आज सर्वात जास्त आदिवासी लोक राहतात. आणखी ही इन्फॉर्मेशन तुमच्या मार्फत मला त्यांना पोहोचवायची आहे की स्कॉलरशिप अवेलेबल आहे, हेल्प करायला लोक सुद्धा आहे, तुम्हाला रीच आउट करावं लागेल. आणखी तुमचं जे स्वप्न आहे विदेशात शिक्षण करायचं, विदेशामध्ये जाऊन नोकरी करायची, गुगल फेसबुक मेटामध्ये किंवा मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये, आज इंडियन सर्व सीईओ जे आहे ते इंडियन आहे, तर का बरं एक आदिवासी स्टुडंट किंवा एक दलित स्टुडंट तिथला सीईओ नाही बनू शकत. तर हे डोर्स सुद्धा त्यांना ओपन करण्यासाठी एक मदत होईल महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडनं.
1: अगदी अगदी. तर सर, हे तर आपण विदेशातलं सांगितलं, पण भारतासंदर्भात आपण काय सांगाल, भारतात ज्यांना म्हणजे प्रवेश घ्यायचा आहे ज्या फील्डमध्ये.
0: भारतासंबंधात हे सांगणार मॅम की आम्ही जेव्हा स्टुडंट्सला कन्सल्ट करतो तर आम्ही ऍक्च्युली त्याचा अख्खा प्रोफाईल रीड करतो की समजा कोणी एमबीबीएस साठी येत आहे तर एमबीबीएस मध्ये त्यांनी नीटच्या एक्झाम मध्ये त्यांनी किती स्कोर केला आहे.
1: अच्छा,
0: त्या स्कोरच्या बेसिसवर मग त्याला कुठल्या स्टेटमध्ये कुठला कॉलेज अलॉकेट होऊ शकतो त्या अकॉर्डिंगली आम्ही चॉईस फिलिंग करतो. सिमिलर गोज फॉर इंजिनिअरिंग अँड एमबीए ऑल्सो. त्याच्यामध्ये आम्ही त्याला एन टू एन कन्सल्टिंग करतो, त्याच्यामध्ये त्यांना काय काय स्पेशलायझेशन करायचं आहे, जसं एमबीए मध्ये असेल किंवा एमबीबीएस झाल्यावर एमडी मध्ये काय काय स्पेशलायझेशन त्यांना करायचं आहे, कुठल्या स्कोरवर कुठल्या स्टेटमध्ये कुठला कॉलेज मिळू शकतो हे आम्ही त्यांना कन्सल्ट करतो. आणखी त्याच्यानंतर आम्ही त्यांना काही ऍडमिशन करण्यामध्ये पण मदत करतो. जर
1: मगाशी जसं आपण विदेशातलं सांगितलं तर विदेशामध्ये जसं एमबीबीएस संदर्भात तर सांगितलं, अजून कोणत्या फील्ड मधलं साठी आपण ऍडमिशन घेऊ शकतो.
0: विदेशामध्ये तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये ऍडमिशन घेऊ शकता मॅम, राईट फ्रॉम इंजिनिअरिंग टू आर्ट्स सिंगिंग. आणखी मी मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला याच्या पब्लिक पॉलिसीमध्ये जाताना बघितलं आहे, जे युएन मध्ये काम करत आहे, जसं खास करून कोलंबिया युनिव्हर्सिटीचा जो पब्लिक स्कूल होता सिपा त्याचं नाव आहे SIPA, त्याच्यामध्ये इंडियाचे मोठे मोठे ब्युरोक्रॅट्स IAS ऑफिसर्स IRS ऑफिसर्स आणखी मोठ्या मोठ्या एनजीओ मध्ये काम करणारे मोठ्या मोठ्या पोझिशनवर असणारे लोक हे मला तिथे भेटले. आणखी ते लोक आज युएन मध्ये काम करत आहे किंवा WHO मध्ये, आणखी ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये काम करत आहे. तर हा पण एक फील्ड आहे जिथे स्टुडंट जाऊ शकतात. इंजिनिअरिंग साठी मोस्टली जातातच, मेडिकल साठी लोक जातातच, पण आर्ट्स असेल किंवा पब्लिक हेल्थ असेल यासाठी पण स्टुडंट्स आजकाल खूप बाहेर जात आहे. आणखी त्याच्यामध्ये खूप चांगला फ्युचर आहे वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये.
1: अच्छा, तर सर जसं आपण बघतो की एज्युकेशन व्हिसा असेल किंवा हे जे बाकी हे सुद्धा आपल्या इथून प्रोव्हाइड केलं जातं का, म्हणजे कशा पद्धतीचं.
0: हा, जेव्हा आपण कुठल्या पण कंट्रीला मॅम अप्लिकेशन टाकतो, आणखी आपल्याला अप्लिकेशन नंतर जेव्हा युनिव्हर्सिटी कन्फर्मेशन देते ते त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ते व्हिसा पर्यंत ते आपण गाईड करतो. आणखी जेव्हा आपल्याला कुठली युनिव्हर्सिटी एक्सेप्टन्स लेटर देत आहे दॅट मीन्स यू आर एलिजिबल फॉर द कंट्रीज व्हिसा. तुम्हाला व्हिसाचे जितके पण टर्म्स अँड कंडिशन्स आहे ते फुलफिल करावे लागतील, युनिव्हर्सिटीचे जे टर्म्स अँड कंडिशन्स आहे ते फुलफिल करावे लागतील. आणखी युनिव्हर्सिटी तुम्हाला एक डॉक्युमेंट देते, जसं फॉर एन एक्झाम्पल US मध्ये I-20 म्हणतात.
1: अच्छा,
0: आणखी यू मध्ये CAS कॅश म्हणतात. हे आपल्याला युनिव्हर्सिटीकडनं येते. हा सर्वात मोठा आणखी सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. जेव्हा कधी आपल्याला पर्टिक्युलर कंट्रीचा व्हिसासाठी अप्लिकेशन करायचं ऍज अ स्टुडंट व्हिसा, आपल्याला हा डॉक्युमेंट

0: कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं अंजान ह्यांचं गीत आपण ऐकलं. मुकद्दर का सिकंदर या चित्रपटासाठी गायलं होतं लता मंगेशकर यांनी.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते.
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दहावी नंतर काय करायचं याचा विचार करताय?
5: मग ही संधी तुमच्यासाठीच. भारत सरकारच्या सिपेट, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, सिपेट चंद्रपूर येथे डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
4: प्लास्टिक्स इंजिनिअरिंग मध्ये आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण, 96% अधिक प्लेसमेंट,
5: अंतिम सत्रात इंटर्नशिप, 22,000 रुपये स्टाइपेंडची सुविधा,
4: 12 किंवा ITI नंतर थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश, स्कॉलरशिप उपलब्ध.
5: आजच ऑनलाइन अर्ज करा. कॉल 9446410470.

0: आशा भोसले यांनी गायलेलं नमक हलाल चित्रपटातील गीत आपण ऐकलं. अंजान यांच्या गीताला संगीत बप्पी लहरी यांचं होतं.
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, इथेच करूया पार्टी.
1: पिझ्झा पार्टी,
2: येस.
1: चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
1: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही?
1: नो शेअरिंग.
3: आरबीआय सांगते, जाणकारपणा सतर्क राहा.
0: श्रोते, एक निवेदन आहे का? हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासंदर्भाचं निवेदन. श्रोते हो, येत्या शनिवारी म्हणजे 23 मे 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे स्पाइन आणि ऑस्टिओपोरोसिस, म्हणजे पाठीचा कणा आणि हाडांचा ठिसूळपणा, याचे आजार आणि उपचार. याविषयी कार्यक्रमात मार्गदर्शन करतील अस्थिरोगतज्ञ डॉक्टर पियुष गाडेगुणे. श्रोत्यो, आजच्या धावपळीच्या स्पर्धेच्या जगात वावरताना बरेच आजार उद्भवतात. बऱ्याच आजारांचा त्रास होतो, त्यात पाठीला कण्याचे आजार, हाडांचा ठिसूळपणा या आजाराचे वाढते प्रमाण दिसत आहे. श्रोते हो, या आजाराचे लक्षण दिसताच वेळेवर निदान उपचार करायला हवेत, नाहीतर पुढे त्रास उद्भवू शकतो. तर श्रोते हो, आपल्याला पाठीचा किंवा हाडांचा काही त्रास होत आहे का? या स्पाइन संदर्भात आपल्याला काही प्रश्न, काही शंका आहेत का? चला तर आपण फोन करून विचारू शकता आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. आणि फोन नंबर आहे 0712725463. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. मार्गदर्शन करतील डॉक्टर पियुष गाडेगुणे. विषय आहे स्पाइन आणि ऑस्टिओपोरोसिस, म्हणजे पाठीचा कणा आणि हाडांचा ठिसूळपणा, आजार आणि उपचार. निवेदन संपलं.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. 8:30 होत आहेत. पुणे केंद्राहून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बातम्या आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करू. त्यानंतर ठीक 8:40 मुंबई केंद्राहून प्रसारित जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक आम्ही सहक्षेपित करू. संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास, लेखिका श्रीमती वीणा वाठोरे, सादर करते आशिष सातपुते, ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असेल. पण तत्पूर्वी ठीक 8:30 पुणे केंद्राहून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बातम्या.

0: आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. बातम्या, वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटांचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्स इथल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारं ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरं जाण्यासाठी अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं. इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँडच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. दरम्यान पंतप्रधान आपला नेदरलँड्सचा दौरा आटोपून आज स्वीडनमधील गोथेनबर्ग इथं पोहोचतील. पंतप्रधान आजपासून 2 दिवस स्वीडनच्या दौऱ्यावर आहेत. नवी दिल्ली आणि स्टॉकहोम यांच्यातील दृढ होत चाललेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमधील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. हा दौरा पंतप्रधानांच्या व्यापक युरोपीय दौऱ्याचा 3रा टप्पा असून जानेवारी 2026 मध्ये ऐतिहासिक भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार अंमलात आणल्यानंतर या खंडात केलेला त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. वेगानं होणारे तांत्रिक बदल आणि भूराजकीय आव्हानांच्या युगात द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं आणि परस्पर सहकार्याच्या नव्या संधी शोधणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. दिल्ली सरकारनं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात एव्हिएशन टर्बाईन इंधनावरील मूल्यवर्धित कर 25% वरून 60% पर्यंत कमी करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.

असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं. विमान क्षेत्राला दिलासा देणं, पर्यटन आणि मालवाहतूक उपक्रमांना चालना देणं या उद्देशानं दळणवळण आणि आर्थिक उलाढाल बळकट करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. करातील हा सवलतीचा दर सुरुवातीला पुढील 6 महिन्यांसाठी लागू राहील असंही त्या म्हणाल्या. दिल्ली न्यायालयानं काल नीट पेपर फुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोन आरोपींना 10 दिवसांसाठी सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. पुढील तपासासाठी या दोघांना राष्ट्रीय राजधानीबाहेर नेणं आवश्यक असल्याचं आणि या प्रकरणामागील व्यापक कट कारस्थानाचा तपास करणं गरजेचं असल्याचं तपास यंत्रणेनं न्यायालयाला सादर केल्यानंतर विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांनी कुलकर्णी आणि वाघमारे यांना सीबीआय कोठडी सुनावली. दरम्यान सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातील एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सोमालियाच्या लोकप्रतिनिधींमध्ये राजकीय हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात 3 दिवस सुरू असलेली चर्चा काल कोणताही ठोस निर्णय न होता संपली. राष्ट्राध्यक्ष हसन शेख मोहमूद यांचा 4 वर्षांचा कार्यकाळ काल संपला. अध्यक्षीय आणि संसदीय कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठीच्या घटनादुरुस्तीला मंजुरी दिली होती, मात्र विरोधी पक्ष आणि काही संघीय सदस्य राज्यांनी ही मुदतवाढ नाकारली आहे. सोमालियामध्ये सुरू असलेली मानवतावादी हक्कांची पायमल्ली आणि असुरक्षितता ही मोठी संकटं प्रथम सोडवावीत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्य समितीनं केलं आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा मागोवा घेण्यासाठी सुरक्षा दलांनी काल अनेक भागांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. 12 मेला मेंढर तालुक्याच्या मानकोट भागात घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता, ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. या घटनेनंतर पूंछच्या विविध भागांमध्ये ही शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. नियंत्रण रेषेलगतच्या कृष्णा घाटी क्षेत्रात घुसखोरांचा खात्मा केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून अतिरिक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत आणि वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीनं काल बंगळुरू इथं राजकीय पक्ष, कायदे मंडळ आणि नागरिकांसोबत व्यापक चर्चा केली. प्रसारमाध्यमांना माहिती देताना समितीचे अध्यक्ष PP चौधरी म्हणाले की कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली आणि भाजप तसंच इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी संसदेनं JPCकडे पाठवलेल्या एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावर आपली मतं मांडली. निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील आणि पक्षांतर बंदी कायदे, अविश्वास ठराव आणि राष्ट्रपती राजवटीमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतील. वारंवार निवडणुका घेणं राष्ट्रीय हिताचं नाही, कारण त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे विकासावर परिणाम होतो, आर्थिक घडामोडींना अडथळा येतो, पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होतो, तसंच शिक्षण विभाग, बँका आणि सरकारच्या संबंधित विभागांवरही परिणाम होतो असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क

0: या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान बेटं आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या 3 ते 4 दिवसात अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालचा उपहिमालयीन भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळ तसंच मध्य आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर पुढील 2 दिवसात बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओदिशा, रायलसीमा, किनारपट्टीजवळील आंध्र प्रदेश, कोकण, गोवा, तेलंगण, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वर्तमान देशात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारत तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका श्रीमती वीणा वाठोरे. सादर करते आहेत आशिष बेनीश्याम सातपुते.
3: श्रोती हो नमस्कार.
4: आज आपण साजरा करतोय वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे अर्थात जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन. संवाद आणि माहितीच्या शक्तीचा हा खास दिवस.
3: चला तर अनुभवू या संवाद कृतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास.
5: हॅलो
6: हॅलो
5: क्या हाल है
6: बड़ा बुरा
4: दरवर्षी 17 मे रोजी साजरा होणारा हा दिवस 1865 मध्ये आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या स्थापनेची आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ अधिवेशनाची आठवण करून देतो.
3: या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल दरी कमी करणे आणि माहिती समृद्ध समाज निर्माण करण्याबाबत जागरूकता वाढवणे.
4: 1969 पासून साजरा होणारा हा दिवस 2006 पासून जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन या नावाने ओळखला जातो. दरवर्षी एका विशेष थीम द्वारे तंत्रज्ञानाचा समाज आणि अर्थव्यवस्थेवर होणारा सकारात्मक प्रभाव अधोरेखित केला जातो. भारतानेही या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत डिजिटल अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे आणि यंदाची 2026 ची थीम आहे
3: डिजिटल जीवन रेखा जोडलेल्या जगात लवचिकता बळकट करणे.
4: म्हणजेच सुरक्षित आणि सक्षम डिजिटल पायाभूत सुविधांद्वारे अखंड सेवा आणि जागतिक संपर्क कायम करण्याचा हा प्रयत्न आहे.
3: संवादाच्या या नव्या युगात तंत्रज्ञान आपल्याला फक्त जोडत नाही तर एकत्र पुढे जाण्याची ताकदही देतं.
4: चला तर अनुभवूया संवाद क्रांतीत आदि मानव हा भावांचा संवाद.
7: मानवाच्या सुरुवातीपासूनच संवादाची गरज ही त्याच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग होती.
8: होय, काळ बदलला, साधनं बदलली, पण संवाद कधीच थांबला नाही.
7: जेव्हा भाषा नव्हती, शब्द नव्हते, तेव्हा माणूस हावभाव, हातवाऱ्यातून, चित्र आणि आवाजानी संवाद साधायचा.
8: हातवारे, हावभाव, आग, धूर संकेत, आवाज, ओरड हेच होते त्या काळातील संवादाचे साधन. अशाब्दिक, प्रारंभिक आणि अतिशय आत्मीय.

0: थोडक्यात सांगायचं तर हे संवाद प्रकार म्हणजे मानवी अस्तित्वाचा पाया, भावना आणि गरजेला शब्दांविना व्यक्त करणारे.
1: प्राचीन काळापासून माणसाने संवादासाठी आणि एकमेकांना धोक्याची सूचना देण्यासाठी अनेक साध्या पण प्रभावी माध्यमांचा वापर केला.
0: पहिलं माध्यम हातवारे आणि हावभाव. जेव्हा शब्द अपुरे पडतात किंवा भाषा समजत नाही तेव्हा चेहऱ्यावरील भाव आणि हातांच्या हालचालीच बोलू लागतात.
1: लांबून कोणाला थांबवायचं असेल तर हात उंचावणे किंवा संमती दर्शवण्यासाठी मान डोलावणे हे सगळं न बोलताही खूप काही सांगून जातं.
0: दुसरं माध्यम आग आणि धूर संकेत. अंतर खूप असेल तरी संदेश पोहोचवायचा. मग डोंगर माथ्यावर पेटायची आग, उठायचे धुवायचे लोट,
1: सैन्याला सावध करायला, मदतीसाठी हाक द्यायला हे संकेतच बनायचे जीवनरेखा.
0: आणि तिसरं आवाज आणि ओरड. जंगलात निर्जन ठिकाणी आपला ठाव ठिकाणा सांगण्यासाठी
1: मोठ्याने ओरडणं, विशिष्ट शिट्ट्या हेच होते त्या काळातील सांकेतिक संदेश.
0: म्हणजेच संवादाची ही सुरुवात साधी असली तरी अत्यंत प्रभावी होती.
1: कारण ती थेट मनाशी जोडणारी होती, शब्दांशिवाय ही भावना पोहोचवणारी होती. आणि इथूनच सुरू झाला संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
2: संवाद क्रांतीत प्राचीन काळ, संकेत आणि ध्वनी.
0: शब्द कोरले इतिहासात, कालावरती उमटले ठसे.
1: ढोल, शंख, टाळ्या आणि दवंडी हेच होते त्या काळातील माहिती पोहोचवण्याचे प्रभावी मार्ग.
0: ध्वनी संकेत ढोल वाजवून, शंख फुंकून, गावभर किंवा सैन्याला दिले जात असत महत्वाचे संदेश.
1: एकच आवाज आणि सगळं गाव सतर्क.
0: किल्ल्यावरील प्रतिध्वनी पद्धती, स्थापत्य आणि विज्ञानाचा अद्भुत संगम.
1: दूरवरून आलेला आवाज भिंतींवर आपटत संदेश पोहोचवत असे, सावध रहा.
0: ढोल वाजे, दवंडी पीटे,
1: ऐका हो ऐका, गावकऱ्यांनो ऐका. गाव सभा असो, इशारा असो किंवा निमंत्रण, दवंडीस पोहोचवायची प्रत्येक महत्वाची बातमी.
0: आज मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात ही परंपरा मागे पडली असली
1: तरीही ती आपल्या संस्कृतीचा एक जिवंत भाग आहे.
0: टाळ्यांद्वारे किंवा ध्वनीद्वारे संदेश देणे ही किल्ल्यावरील प्राचीन पण अत्यंत बुद्धिमान संवाद पद्धती होती.
1: काळ बदलला, साधने बदलली, पण संवादाची गस कायम आहे.
0: टाळ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज डिजिटल विश्वात पोहोचला आहे.
3: संवाद क्रांतीत दूध, पत्र आणि कबूतर.
0: काळ पुढे सरकत गेला आणि मानवाने आपल्या विचारांना, भावनांना शब्दांचं रूप दिलं. भिंतींवर, दगडांवर, पानांवर कोरून ठेवले.
1: ही अक्षर माझा संदेश पुढच्या पिढीसाठी, काळ ओलांडून पोहोचणारा आवाज.
0: संवाद आता फक्त क्षणिक राहिला नाही, तो जतन होऊ लागला, काळाच्या पलीकडे जाणारा बनला.
1: दूध, पत्र आणि कबूतर हीच होती त्या काळातील संवादाची जीवनरेखा.
0: दूत कधी घोड्यावरून, कधी पायी, दूरवरचा संदेश पोहोचवणारे खरे नायक.
1: राजाचा संदेशवाहक, हस्तलिखित संदेश घेऊन गावोगाव फिरणारा आज तर पहिला नेटवर्क.
0: पत्र संवादाचं जिवंत माध्यम. राजा महाराजांच्या आज्ञा किंवा युद्धातील बातम्या.
1: कागदावर लिहिलेला प्रत्येक शब्द मनापासून मनापर्यंत पोहोचणारा एक हळवा दुवा.
0: लेखणी, शाई, कागद आणि मोहर, भावना शब्द ओतून पाठवण्याची एक सुंदर कला. आजच्या ईमेलचा जणू जुना भाऊ.
1: 1854 मध्ये लॉर्ड डलहौसी यांच्या प्रयत्नाने भारतात आधुनिक टपाल व्यवस्थेची स्थापना झाली.
0: आणि आज इंडिया पोस्ट केवळ पत्रांपुरतीच मर्यादित नाही, पार्सल, बचत बँक, विमा आणि डिजिटल सेवा देखील देते. कबूतर निसर्गाचा विश्वासू संदेशवाहक.
1: पायाला बांधलेलं छोटसं पत्र आणि कबूतर उडत जाई महत्वाचे कधी गुप्त संदेश घेऊन.
0: जुन्या काळचं वायरलेस नेटवर्क पंखांवर चालणारं.
1: माहिती आहे का, भारतात 2006 पर्यंत ओडिशा पोलीस कबूतरांचा वापर करत होते.
0: आणि रोमन काळातही विजया

0: देशाची बातमी पोहोचवण्यासाठी कबुतरांचाच आधार घेतला जात असे.
1: असा होता संवादाचा तो सुवर्ण काळ, साधा पण मनाला भिडणारा, जिथे साधन कमी होती पण भावना खूप खोल होत्या.
2: संवाद क्रांतीत टेलिग्राफ आणि टेलिफोन.
0: टेलिग्राफ आणि टेलिफोन दोन्ही वायरवर चालणाऱ्या विद्युत संवाद प्रणाली ज्यांनी दळणवळणाच्या जगात क्रांती घडवून आणली.
1: 1840 दशकातला टेलिग्राफ मोर्स कोडच्या खुणांमधून संदेश पाठवणारा आणि 1870 दशकातला टेलिफोन मानवी आवाज थेट पोहोचवणारा.
0: टेलिग्राफ इलेक्ट्रिक टेलिकम्युनिकेशन साधन आणि टेलिफोन थेट संवादाचं जिवंत माध्यम.
1: भारतातील सर्वात जलद संवाद साधन टेलिग्राफ.
0: शब्द कमी पण भावना आणि संदेश.
1: पण टेलिग्राफ म्हणजे अनेकांसाठी भीतीचं नावही होतं,
0: कारण वाईट बातम्या बहुतेक अशाच यायच्या.
1: टेलिग्राफ ही केवळ तांत्रिक प्रणाली नव्हती, ती होती भावनांची वाहिनी, जिथे काही शब्दात संपूर्ण आयुष्य व्यक्त होत होतं.
0: आणि मग आला टेलिफोन, जिथे शब्द नाही तर थेट आवाज पोहोचू लागला.
1: अलेक्झांडर ग्राहम बेल यांचा 1876 मधला हा शोध संवादाला दिला जिवंत स्पर्श. सामान्य माणूसही सहज बोलू शकतो.
0: आणि मग सुरू झाला एक नवा टप्पा STD आणि ISD कॉल्सचा.
1: शहर ते शहर, देश ते देश, आवाज पोहोचू लागला क्षणात.
0: गावागावात उभे राहिले पब्लिक कॉल ऑफिसेस, म्हणजेच PCO बूथ्स. लोक आपल्या माणसांशी बोलायचे.
1: ती काही मिनिटांची बोलणी, पण त्यात भरलेला असायचा जिव्हा, आपलेपणा.
0: अंतर नक्कीच कमी झालं, पण वेळ आणि खर्च दोन्ही जास्त होते.
1: तरीही त्या हॅलो मध्ये होती एक वेगळी सूब, जी आजही मनात जिवंत आहे.
3: संवाद क्रांतीत रेडिओ. आणि दूरदर्शन.

0: 1920 दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा रेडिओचा जन्म झाला तो एक आश्चर्याचा धक्का होता.
1: मर्यादित प्रसारण, मर्यादित श्रोते, पण तरीही त्या एका आवाजात होती एक विलक्षण ताकद.
0: रेडिओ केवळ एक प्रसारण माध्यम नाही तर पिढ्यान पिढ्या माणसांच्या आयुष्याशी जोडलेला विश्वासाचा साथीदार.
1: सकाळची सुरुवात बातम्या, हवामान आणि भक्तिगीतांनी. शेतकरी, कामगार, प्रवासी, गृहिणी, प्रत्येकाच्या दिवसाची साथ बनलेला.
0: प्रवासात, काम करताना किंवा एकटेपणात रेडिओ नेहमी सोबत असायचा.
1: देश विदेशातील घडामोडी, सामाजिक संदेश, जनजागृती, आपत्कालीन सूचना आणि भरपूर मनोरंजन.
0: आजही डिजिटल युगात FM, कम्युनिटी रेडिओ आणि ऑनलाईन रेडिओच्या माध्यमातून रेडिओ नव्या रूपात आपल्या सोबत आहे आणि कायम राहील.
1: विद्युत चुंबकीय तरंगांच्या सहाय्याने ध्वनी आणि चित्र प्रसारित होऊ शकतात असं भाकीत 1866 मध्ये जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी केलं.
0: आणि याच सिद्धांतावर उभं राहिलं रेडिओ आणि दूरदर्शनचं अद्भुत जग.
1: 1959 दिल्लीतून सुरू झालं दूरदर्शनचं पहिलं प्रक्षेपण. पश्चिम जर्मनीच्या उपकरणांसह कृष्णधवल पडद्यावर उमटलं एक नवं स्वप्न.
0: तेव्हा त्याला म्हणायचे पिक्टोरियल रेडिओ, कारण आवाजासोबत चित्र दिसू लागलं होतं.
1: प्रेक्षक मर्यादित होते. हळूहळू देशभर उभारली गेली प्रक्षेपण केंद्र.
0: आणि मग 1982
1: दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने भारतामध्ये सुरू झालं रंगीत दूरदर्शन.
0: काळ्या पांढऱ्या जगातून रंगीत स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश. समाज एकत्र जोडला गेला.
1: माहितीने विचार बदलले. एक आवाज लाखो कान. संवादाने जोडला देश महान.
2: संवाद क्रांतीत दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल.
1: खिशात मावणार पण संदेश पोहोचवण्यात कमाल करणारे एक छोट असं यंत्र.
0: पेजर, एक छोटा वायरलेस रिसीव्हर ज्यावर फक्त मजकूर संदेश येत असत.
1: कोणी मेसेज पाठवायचा असेल तर थेट पेजर वर नाही तर आधी कॉल सेंटरला फोन.
0: ऑपरेटरला संदेश सांगायचा आणि तो संदेश पेजर वर पाठवला जायचा.
1: म्हणजेच पेजर हा वन वे कम्युनिकेशन. फक्त संदेश येणार, उत्तर नाही.
0: खिशात मावणारा छोटा आकार.
1: नेटवर्क कमी असलं तरी संदेश नक्की पोहोचायचा. मग आला

0: मोबाईल फोन,
1: कॉल, SMS, इंटरनेट सगळं एकच डिव्हाइस वर,
0: अधिक वेगवान, अधिक सोयीस्कर आणि दोन मार्गी संवाद.
1: आणि म्हणूनच छोटासा पेजर हळूहळू इतिहासात जमा झाला. आणि मग 1973
0: मार्टिन कूपर जगातील पहिला मोबाईल कॉल.
1: 1983 पहिला व्यावसायिक मोबाईल.
0: 1991 2G आणि SMS ची सुरुवात.
1: 31 जुलै 1995 भारताचा पहिला मोबाईल कॉल.
0: आणि तेव्हा इनकमिंग कॉललाही पैसे.
1: 3G 4G आणि आता 5G.
0: व्हिडिओ कॉल, सोशल मीडिया, संपूर्ण जग आपल्या हातात.
1: मोबाईल झाला मिनी कम्प्युटर.
0: आज प्रत्येकाच्या हातात स्वतःचा मोबाईल.
1: संवाद जलद, सोपा आणि स्वस्त.
0: टेलिफोन ते मोबाईल हा प्रवास केवळ अंतर कमी करणारा नाही, तर माणसांना अधिक जवळ आणणारा आहे.
1: संवाद झाला अधिक जलद,
0: अधिक सोपा आणि अधिक जोडलेला, कनेक्टेड.
2: 20व्या शतकाच्या शेवटी जगात आली एक नवीन क्रांती. इंटरनेट, ईमेल, वेबसाइट्स, माहितीचा अथांग महासागर. पण योग्य माहिती निवडणं हाच खरा शहाणपणा.
3: इंटरनेट म्हणजे जगभरातील संगणक, सर्व्हर आणि मोबाईल उपकरणांना जोडणारे एक विशाल जाळं, एक नेटवर्क ऑफ नेटवर्क्स.
2: TCP/IP या नियमांवर चालणारं फायबर, सॅटेलाइट आणि वायफाय च्या माध्यमातून क्षणात जगाला जोडणार.
3: आज माहिती शोधणं एका क्लिकवर, संपर्क ईमेल, मेसेजिंग आणि सोशल मीडियावर, शिक्षण, मनोरंजन, बँकिंग, खरेदी, सगळं काही ऑनलाईन.
2: संवाद क्रांतीत डिजिटल युग.
3: डिजिटल युग, एक क्लिक आणि जग आपल्या हातात.
2: इंटरनेट, स्मार्टफोन, संगणक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत.
3: माहितीचा स्फोट, संवादाची क्रांती, ऑनलाइन व्यवहार आणि ई गव्हर्नन्स आणि शिक्षण, आरोग्यातील नवे बदल.
2: जिथे संधी आहेत तिथे आव्हानेही आहेत.
3: सायबर सुरक्षा, मानसिक आरोग्य आणि डिजिटल डिव्हाइस. संवाद बदलला, जग बदललं आणि आपणही डिजिटल झालो. संवाद क्रांतीत आजचं युग, स्मार्ट कम्युनिकेशन.
2: टेलिफोन पासून मोबाईल पर्यंतचा हा प्रवास तंत्रज्ञान, वेळ आणि माणसाच्या गरजेचा सुंदर संगम आहे. सोशल नेटवर्किंग, संवादाची नवी दुनिया.
3: आज संवाद फक्त कॉल किंवा मेसेज पुरता मर्यादित नाही. सोशल मीडियामुळे आपण क्षणात जगाशी जोडले जातो.
2: क्षणात मेसेज, फोटो, व्हिडिओ, जगभर संपर्क, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि इमोजी, भावना व्यक्त करण्याचे नवे मार्ग.
3: कुटुंबाशी सतत संपर्क, शिक्षण, व्यवसाय, जागरूकता, सगळं सोपं झालं. पण वेळेचा अपव्यय, खोटी माहिती आणि गोपनीयतेचा धोका, यामुळे स्मार्ट वापर खूप गरजेचा आहे.
2: संवाद क्रांतीत संवादाचे नवे प्रकार.
3: ऑडिओ कॉल, व्हॉइस मेसेजेस, पॉडकास्ट, इमोजी, एक छोटसं चिन्ह पण हजार शब्द सांगणारा.
2: व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, जणू आपण समोरासमोरच आहोत. आणि मोबाईल खिशातली डायरी, बँक, क्लासरूम आणि मनोरंजन.
3: संवादाचा नवा चेहरा, आठवणी.
2: पूर्वी संवाद म्हणजे फक्त बोलणं, आज संवाद म्हणजे क्षण जपणं.
3: फोटो, एका क्षणाची गोष्ट, रील्स, क्षणांना चालना देणारी कथा.
2: आय मिस यू, हॅपी मोमेंट्स, थ्रोबॅक. आता भावना शब्दांपेक्षा चित्रातून जास्त बोलतात.
3: संवाद आता फक्त शब्दात नाही, तो आठवणींतून, चित्रांतून आणि क्षणातून घडतोय. आजचा संवाद म्हणजे क्षण जपणं, भावना शेअर करणं आणि आठवणी जिवंत ठेवणं.
2: आज जाग जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन आपल्याला आठवण करून देतो, संवाद ही फक्त तंत्रज्ञानाची देणगी नाही, तर ती माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात मोठी शक्ती आहे.
3: आदी मानवाच्या संकेतांपासून ते आजच्या डिजिटल विश्वापर्यंत आपण खूप पुढे आलो आहोत. पण या प्रवासात सर्वात महत्त्वाचं आहे जोडलेलं राहणं मनाने आणि विचारांनी.
2: चला तर तंत्रज्ञानाचा वापर फक्त वेगासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी, जवळ येण्यासाठी आणि समाज अधिक सक्षम करण्यासाठी करूया. कारण खरा संवाद तोच जो अंतर नाहीस करतो आणि माणसांना जवळ आणतो.

0: श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका होत्या श्रीमती वीणा वाठोरे, संचालन होतं होमेश्वरी वडीखाये आणि आशिष सातपुते यांचं. निवेदन होतं नेहा तिवारी आणि शंतनू ठेंगडी. सादर करते होते आशिष बेनीश्याम सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, मुंबई केंद्राहून प्रसारित जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक आपण ऐकलत संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. हे रूपक आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं सहक्षेपित केलं.
2: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी, घोटपेठ, चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया, मानवटकर कॉलेजकडे.
6: वर्ग 11 BA, BCom आणि BSc करिता प्रवेश देणे सुरू आहे. आजच संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय, तुकुम, चंद्रपूर येथे.

0: कायदेविषयक मोफत सल्ल्यासाठी नालसाच्या जागृती युनिटशी संपर्क साधा. कायदेविषयक मदतीसाठी 1500 वर कॉल करा.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCCGSH रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
2: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218. वर्ग 11वी BA, BCom आणि BSc करिता प्रवेश देणे सुरू आहे. आजच संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकुम चंद्रपूर येथे.
2: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
1: NBA एग्रीटेक
2: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स.
2: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक बालाजी वॉर्ड चंद्रपूर. संपर्क
1: 9209441985.
3: आपले डेझर्ट तर आला आहे पण आपले चॅम्पियन नाही आले अजून.
4: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
3: सगळं काय चाललंय?
4: बिल बनतंय.
3: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
5: RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि

0: करिअर मार्गदर्शन, संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे. आरोग्य हीच खरी संपत्ती, आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
1: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
0: WCL, CGSS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
0: विश्वासाचं ठिकाण,
1: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
2: आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9:04 झालेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: साउंड कैमरा एक्शन।
1: दोस्तों नमस्कार,
2: श्रोते हो विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकलेत। हे कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं सहक्षेपित केले। आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 10 वाजलेत। आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत।

0: दोघा तिसरा आता सगळं विसरा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं.
1: वर्ग 11वी BA BCom आणि BSc करिता प्रवेश देणे सुरू आहे. आजच संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकुम चंद्रपूर येथे.

आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. मुक्ता चित्रपटासाठी गायलं होतं रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी.

0: ऑटोग्राफ या चित्रपटातील गीत आपण ऐकलं.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैद्यपूर्ण कार्यक्रम

0: ची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

बॉईज फोर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गायलं होतं पद्मनाभ गायकवाड यांनी. गीत गणेश शिंदे यांचं होतं. संगीत अवधूत गुप्ते यांचं.

0: गणेश शिंदे यांचं होतं, संगीत अवधूत गुप्ते यांचं. दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.

चंद्रमुखी चित्रपटातील मधुरा दातार, प्रियंका बर्वे आणि विश्वजीत बोरवणकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत गुरु ठाकूर यांचं होतं, संगीत अजय अतुल यांचं.

तगडी चाळ चित्रपटातील गीत आपण ऐकलं. यासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. मराठी चित्रपट संगीत आपण आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून ऐकत होतात. सकाळचे 10:30 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सहजीवनाची सोन पावले. आज या कार्यक्रमात डॉक्टर अजित सिंघई आणि सौ राजुल सिंघई यांची मुक्ता बोझावर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. निर्मिती सहाय्य हेमंत शेंडे, मुक्ता बोझावर आणि मंजुषा भास्करवार यांचं. तांत्रिक सहाय्य राजन देशप्रतार, विकास बावणे आणि सतीश धुर्वे यांचं. सादर करते उमेश दुपारे.

0: श्रोतेहो, सहजीवन हे आनंददायी असावं ही कामना करतच आपण विवाहाच्या वेदीवर चढतो. डोळ्यात सुंदर भविष्याची स्वप्न, जोडीदाराचा हवाहवासा वाटणारा सहवास, त्यानंतर कुटुंबाशी केलेली तडजोड, हसत खेळत तर कधी संघर्ष करत प्रवास पुढे जातो आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना आपण खरं तर कधी कधी स्वतःकडे लक्ष द्यायलाच विसरून जातो. काळ पुढे सरकत जातो आणि पुन्हा एकदा निवांत वेळ मिळतो ते आपली मुलं मोठी होऊन स्थिर स्थावर झाल्यावर आणि नातवंडात रमताना, त्यांच्याशी पुन्हा लहान होऊन खेळताना. तोच आनंदी काळ पुन्हा अनुभवायला मिळतं आणि अशा आनंदात जर दोघेही सोबत असतील तर मग सुखासाठी आणखी काय हवंय. अर्धशतकाच्या वर ज्यांनी एकमेकांसोबत सहवासामध्ये हे जीवन व्यतीत केलंय अशा जोडप्यांच्या मुलाखती आपण सहजीवनाची सोनोपावले या कार्यक्रमात न घेतो आहोत. आज आपल्या स्टुडिओत आम्ही आमंत्रित केलंय चंद्रपुरातील सुपरिचित त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ नागरिक डॉक्टर अजित सिंघई आणि सौ राजुल सिंघई यांना. आपलं स्टुडिओत खूप मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: आज सहजीवनाची सोनपावले या कार्यक्रमात आपण आमंत्रित आहात आणि खरं तर गप्पांच्या माध्यमातून आम्हाला जाणून घ्यायचं आहे तुमचा हा सहजीवनाचा प्रवास. सहजीवनाला म्हणजे आपल्या लग्नाला किती वर्ष पूर्ण झाली
1: आहेत? आमच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता 50 आणि 51 वर्षाच्या मध्यात आहोत.
0: वा वा, म्हणजे अर्धशतक तुम्ही एकमेकांच्या सहवासामध्ये पूर्ण केलं. मोठा प्रवास आहे खरं तर. पण तो दिवस आठवतोय का जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटलात?
1: यानी हमारी पहली मुलाकात.
0: येस येस, आपकी पहली मुलाकात कब हुई थी?
1: सबसे मजेदार बात तो ये रही कि हमें कोई ऐसी औपचारिक पहचान नहीं हुई. मैं उसको देखने नहीं गया. हाँ. और हम शादी के पहले मिले भी नहीं. सबसे पहली मुलाकात हमारी शादी हो जाने के बाद. एक्चुअल में क्या है कि मेरे चाचा चाची को ये लड़की पसंद थी. उन्होंने मेरा संबंध तय कर दिया.
0: हाँ.
1: और कहा कि भाई इससे तुम्हारी शादी पक्की होगी.
0: हाँ.
1: और हम तो आज्ञाकारक थे उस दिनों में.
0: हाँ,
1: वो पीढ़ी ऐसी थी उसी समय. हमने बोला कि यस सर. तो

0: के साथ गुजारना चाहते हैं, तो ये कुछ बातें जो है बहुत जरूरी है।
1: हम एक दूसरे से प्यार तो करते हैं, परंतु उसको हमको एक्सप्रेस भी करना जरूरी है, हमको बताना भी जरूरी है। हम देखते हैं कि हम बाहर हम घूमते हैं इतने सब उससे, और हमारी सब व्यवस्था बराबर चलती है, तो उसके लिए शेय देना भी हमको जरूरी है। और इसलिए मैं हमेशा मेरी पत्नी से कहते रहता हूँ, ये चमक ये दमक बगियन में महक, सरकार सब कुछ तुम्हीं से है।
0: वाह वाह बिल्कुल सही कहा आपने।
1: अभी मैं जो देख रहा हूँ ना, तो उसमें मुझे ऐसा लगता है कि जो हमारे पास में है, प्राप्त है, वो पर्याप्त है। तो हमको और ज्यादा और ज्यादा और ज्यादा के चक्कर में हमारी फैमिली को डिस्टर्ब नहीं होने देना है, ये एक बहुत जरूरी मुझे कमाओ लका है गमाओ लका है असन है झाला पाहिजे। तो एक दुसऱ्याला टाइम देणे, एक दुसऱ्याचं ऐकून घेणे, आणखी मी पुष्कळा काय म्हणतो की कोणाचा तरी मुद्दा बरोबर राहू शकतो, परंतु नेहमी मी त्याचंच ऐकू का किंवा तोच मला सांगणार काय, ही अशी भूमिका राहिली तर मग प्रॉब्लेम होतो। मी त्या सगळ्यांना सांगतो की तुमचे मतभेद राहू शकतात, बोला एकमेकाशी, रूम बंद करून आतमध्ये बोला, आणि बोलणं झाल्यानंतर सुद्धा अशी काही गोष्ट आहे की जे तुम्ही त्याला बोलू शकत नाही ते एका चिठ्ठीवर लिहून त्याच्यासाठी ठेवून द्या, म्हणजे तुमच्या मनातलं किलमिश निघून जाईल।
0: बरोबर।
1: दुसरं म्हणजे कोणत्याही बेबनावनंतर, कोणत्याही भांडणाच्या नंतर किंवा कोणत्याही छोट्याशा वादविवादाच्या नंतर, त्याच्यावरून जर अर्धा तास गेला तर ती गोष्ट मनात घर करते।
0: बरोबर।
1: एक दिवस गेला तर ती दृढ होत जाते। म्हणून कोणत्याही भांडणावरून रात्र जाऊ देऊ नका। रात्री 10 वाजता दोघांनी एकमेकाला सॉरी म्हणायचं, आणि सगळे काही जे काही मतभेद आहे ते विसरून द्यायचे। मतभेद झाले तर चालतात, मनभेद होऊ नये।
0: बरोबर।
1: असंच
0: खरं तर हा फार मोठा सल्ला तुम्ही आमच्या येणाऱ्या पिढ्यांना दिलेला आहे। पुढल्या तुमच्या सहजीवनात सुद्धा असाच आनंद भरभरून मिळो आणि स्वास्थ्य मिळो आणि समाधान मिळो, अर्थात या सगळ्या गोष्टी राहिल्यावर सुख आपोआप चालून येतच येतं। येणाऱ्या भविष्यकाळासाठी मी तुम्हाला निरामय आरोग्य चिंतिते, आणि आकाशवाणीला अतिशय सुंदर अशी ही मुलाखत आपण दिलीत यासाठी पुन्हा एकदा आकाशवाणीकडनं मी आपले आभार मानते। धन्यवाद।
1: आम्ही आपले सगळ्यांचे आभारी आहोत, आम्हाला ही संधी दिली सगळ्यांच्या समोर आमचं मनोगत प्रकट करण्याची जी वेळ आम्हाला मिळाली त्यासाठी सगळ्या लोकांचे आम्ही आभार मानतो।
2: हम भी आकाशवाणी के आभारी हैं, आप लोगों ने हमको ये अवसर दिया कि हम अपने मनो व्यक्त कर सकते हैं। धन्यवाद।

सहजीवनाची सोनं पावली. हा कार्यक्रम आपण ऐकलात. आज या कार्यक्रमात डॉक्टर अजित सिंघई आणि सौ राजुल सिंघई यांची मुक्ता बोझावार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं हेमंत शेंडे, मुक्ता बोझावार आणि मंजुषा भास्करवार यांचं. तांत्रिक सहाय्य राजन देशप्रतार, विकास बावणे आणि सतीश धुर्वे यांचं. सादर करते उमेश दुपारे. कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. 11 वाजलेत. श्रोते, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युवा स्पंदन. या कार्यक्रमात आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त आकाशवाणी आणि छात्रवीर राजे संभाजी सेवा महाविद्यालय मोरवा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा विजेता रोहित पेंदोर याची किशोर भावरकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकवित आहोत. सादर करते उमेश दुपारे.

0: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र. मी किशोर, तुमचा मित्र. आजच्या युवा स्पंदन कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मनाला स्पर्श करणाऱ्या गप्पा, प्रेरणादायी विचार आणि उत्साहाने भरलेला आजचा खास कार्यक्रम घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मित्रांनो नमस्कार. हे चालू वर्ष आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचं आणि आनंदाचं आहे. भारतीय जनमानसाच्या भावना, संस्कृती, कला, साहित्य आणि माहिती यांचा आवाज घराघरात पोहोचवणाऱ्या आकाशवाणी या माध्यमाला 90 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या 9 दशकांमध्ये आकाशवाणीनं केवळ बातम्या आणि मनोरंजन दिलं नाही, तर समाज प्रबोधन, शिक्षण, संस्कृती संवर्धन आणि युवा पिढीला प्रेरणा देण्याचं कार्य सातत्यानं केलं आहे. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी चंद्रपूर आणि छात्रवीर राजेश संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी चंद्रपूर आणि छात्रवीर राजेश संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा विजेता रोहित देवीदास पेंदोर याच्याशी संवाद साधूया आणि आकाशवाणी विषयीचे त्याचे विचार आणि आवडीनिवडी आजच्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमातून जाणून घेऊया. नमस्कार रोहित, आकाशवाणीच्या विशेष कार्यक्रमात मी किशोर तुझं मनपूर्वक स्वागत करतो.
1: आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझं मनपूर्वक नमस्कार.
0: सर्वप्रथम स्वतःबद्दल आणि आपल्या आवडीनिवडींबद्दल थोडस सांग.
1: माझं नाव रोहित देवीदास पेंदोर, राहणार मानोली खुर्द, पोस्ट गडचांदूर, तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर. मी सध्या छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा चंद्रपूर या ठिकाणी BA प्रशासकीय सेवा अर्थात BA सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहो. माझ्या आवडीनिवडीबद्दल सांगायचं झालं तर मला आधीपासून वक्तृत्व, वादविवाद यांसारख्या स्पर्धांमध्ये विशेष आवड आहे.
0: रोहित, जसे तू आता बोललास की BA थर्ड इयर सिव्हिल सर्व्हिसेस या अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत आहेस, तर याबद्दल थोडक्यात माहिती सांग.
1: आमचं महाविद्यालय छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय यात केवळ ग्रॅज्युएशन म्हणजे BA नाही तर त्यासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करून दिल्या जातं. त्यात विशेष पुण्याच्या तज्ज्ञ मार्गदर्शक तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 3 वर्षामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतल्या जातो. त्यात आमचा जो BA सिव्हिल सर्व्हिस 3 वर्षात डिग्रीनुसार त्यात फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर याच्यामध्ये तो स्पर्धा परीक्षेचा सिलेबस असतो टप्प्याटप्प्यानुसार असं रचना केलेली आहे. म्हणजेच जेव्हा एखादा विद्यार्थी थर्ड इयर पूर्ण करतो तेव्हा केवळ तो डिग्री घेऊन बाहेर न पडता अर्थातच तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. त्यामुळे त्याला 3 वर्षात डिग्री सोबतच स्पर्धा परीक्षेची उत्तमरित्या तयारी करून घेतल्या जातं. त्यामुळे त्याचे समोरचे जे 3 वर्ष आहे ते 3 वर्ष वाचतात. त्यामुळे त्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
0: रोहित, आता तू ज्याप्रमाणे सांगितलंस की तुमच्या महाविद्यालयामध्ये प्रशासकीय सेवेची अशा प्रकारे तयारी करून घेतल्या जाते, तर यासोबतच काही इतर स्पर्धा कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलांना वाव देण्यासाठी काय प्रयत्न केले जातात?
1: आमचं महाविद्यालय हे स्पर्धा परीक्षेची तयारी करून देणारं महाविद्यालय, त्यामुळे केवळ पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा एवढ्याचीच तयारी करून न देता मुलाखतीची विद्यार्थ्यांची तयारी व्हावं, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावं या उद्देशानं आमच्या महाविद्यालयात आठवड्यातनं एकदा सेमिनार आयोजित केला जातो. त्यामुळे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आहे,

0: जे आयुष्यात यशस्वी झाले आहेत सफल व्यक्तीकडनं त्यांचं मार्गदर्शन आम्हा विद्यार्थ्यांना केलं जातं. त्यासोबतच प्रत्येक आठवड्यातून एकदा वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा यांसारख्या स्पर्धांचं सुद्धा आमच्या महाविद्यालयात आयोजन केलं जातं. त्यासोबतच रेग्युलर असेंब्लीमध्ये प्रेयरमध्ये दररोज करंट अफेअरचे 10 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे चालू घडामोडीचा जो अभ्यास आहे तो अभ्यास सुद्धा करून घेतला जातो. अशा प्रकारे एकंदरीतरित्या केवळ आमच्या महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा सोबतच मुखतीची तयारी अशा सर्व बाबतीमध्ये तयारी करून आमच्या महाविद्यालयामध्ये घेतलं जातं. यामुळे ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतं. आणि नुकतंच आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त आकाशवाणीने आणि आमच्या महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आमच्या महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं.
1: रोहित, मला सांग, तुला रेडिओ ऐकायला आवडतो का?
0: होय.
1: तर तुझी आकाशवाणीशी म्हणा किंवा रेडिओशी म्हणा पहिली ओळख कशा प्रकारे झाली?
0: माझा आकाशवाणीची पहिली ओळख सांगायचं झाल्यास, जेव्हा कोरोना काळामध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं होतं, सर्व व्यवस्था ठप्प पडली होती, कुठल्याच प्रकारचं व्यवस्था चालू नव्हतं, या काळामध्ये रेडिओशी माझा पहिल्यांदा संबंध आला. रेडिओवर जेव्हा कोरोना काळाशी संबंधित माहिती प्रसारित व्हायच्या, त्यात मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी वेळोवेळी जनतेला रेडिओच्या माध्यमातून प्रोत्साहन करण्याचं कार्य केलं आणि त्यामुळे तेव्हापासूनच माझा आकाशवाणीशी पहिल्यांदा संबंध आला आणि तेव्हापासूनच माझा आकाशवाणीशी आज देखील संबंध येतो आहे आणि मला आजही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकायला खूप आवडते.
1: रोहित, आज आपण बघतो की सगळीकडे डिजिटलायझेशन होत आहे, तर आजच्या या डिजिटल युगातही रेडिओ आणि आकाशवाणीचं काय महत्व आहे?
0: आजच्या या आधुनिक युगात, डिजिटल युगात, आकाशवाणीनं देखील स्वतःचं स्वरूप बदललेलं आहे. स्वतःला डिजिटलाइज करण्याचं आकाशवाणीने प्रयत्न केलेला आहे. जसं सांगायचं झाल्यास न्यूज ऑन AIR ऍपच्या माध्यमातून, ऑनलाईन स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आज देखील आकाशवाणी स्वतःला डिजिटलाइज करून अशा प्रकारे जनतेपर्यंत, लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवता येईल, मार्गदर्शन करता येईल याच्यासाठी आकाशवाणी आज देखील कार्यरत आहे. आणि म्हणूनच आजच्या या डिजिटल युगात आकाशवाणीचं महत्व किंचित सुद्धा कमी झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही.
1: नक्कीच. तर आकाशवाणीच्या कोणत्या कार्यक्रमांनी तुला विशेष प्रभावित केलं आहे?
0: आकाशवाणी विविध कार्यक्रम प्रसारित करत असते. त्यात संगीताचा कार्यक्रम, नृत्य कार्यक्रम, मार्गदर्शन कार्यक्रम, मुलाखती, लोकरंजनात्मक कार्यक्रम, बालकांसाठी मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम, असे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून कशा प्रकारे समाजामध्ये जनजागृती करता येईल, मार्गदर्शन करता येईल याच्यासाठी आकाशवाणी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातूनच कार्य करताना दिसून येतं. असे विविध कार्यक्रम आज आकाशवाणी प्रसारित करते आहे. असे विविध कार्यक्रम आज आकाशवाणी प्रसारित करत असलं तरी मला त्यात विशेष म्हणजे मार्गदर्शनात्मक कार्यक्रम माझ्या आवडीचे आहे. त्यात मला त्या मार्गदर्शनात्मक कार्यक्रमातून एक युवा म्हणून, तरुण म्हणून माझ्या करिअरच्या विविध वाटा, आयुष्यात नेमकं काय करावं, काय करायला नको आहे, समोर जाऊन यशस्वी शिखर कशा प्रकारे गाठायचे याबाबत सविस्तर असं मार्गदर्शन मला या मार्गदर्शनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून आकाशवाणीनं वेळोवेळी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे हा कार्यक्रम माझा विशेष आवडीचा आहे.
1: रोहित, आता तू ज्याप्रमाणे बोललास की आकाशवाणीचे मार्गदर्शनपर कार्यक्रम हे तुला खूप प्रभावित करतात आणि तुझ्या आवडीचे कार्यक्रम आहेत, तर आजच्या युवा पिढीसाठी आकाशवाणी कोणत्या प्रकारे प्रेरणादायी ठरू शकते असं तुला वाटतं?
0: युवा पिढीसाठी आकाशवाणी आज देखील प्रेरणादायी ठरू शकते, कारण आकाशवाणी विविध मार्गदर्शनात्मक कार्यक्रमातून युवकांना प्रेरित करण्याचं कार्यच करते. आयुष्यामध्ये यशस्वी झालेल्या व्यक्तीच्या मुलाखतीच्या माध्यमातून युवकांना प्रेरित करण्याचं कार्य आज आकाशवाणी करते आहे. सोबतच समाजामध्ये विशेष कार्य करणारे युवक असतील, जसं समाजसेवा करणारे, समाज प्रबोधन करणारे, युवा शेतकरी किंवा इतरही क्षेत्रात कार्य करणारे अनेक युवा कार्यकर्ते असेल यांना प्रेरित करण्याचं कार्य आज आकाशवाणी करते आहे. म्हणूनच आजच्या युवा पिढीसाठी आकाशवाणी प्रेरणादायी ठरू शकतं असं मला वाटतं. सोबतच त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करून आकाशवाणी त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतं.
1: आकाशवाणी जनप्रबोधनाचं कार्य करते, सोबतच मार्गदर्शनाचे कार्यक्रम सुद्धा आकाशवाणी आयोजित करीत असते. समजा तुला जर संधी मिळाली की तुला आजपासून आकाशवाणीवर निवेदक म्हणून कार्य करायचं आहे, तर तू आकाशवाणीवर कोणता विशेष कार्यक्रम सादर करशील?
0: सर्वप्रथम

0: नंतर आकाशवाणीवर मला निवेदक म्हणून जर कार्य करण्याची संधी मिळाली तर तो माझ्यासाठी विशेष अविस्मरणीय संधी असेल. जर मला आकाशवाणीवर निवेदक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर मी सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहो, तर त्या अनुषंगानं स्पर्धा परीक्षा मध्ये असणारं युवकांचं आजचं कल दिवसेंदिवस कमी होत आहे. त्या अनुषंगानं स्पर्धा परीक्षेबाबतचं तरुणाईंना कशा प्रकारे करिअर मार्गदर्शन करता येईल याच्यासाठी मी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा प्रयत्न करेल.
1: कला, साहित्य, कविता, संगीत, वक्तृत्व या क्षेत्रांमध्ये आकाशवाणीची भूमिका किती महत्वाची आहे असं तुला वाटतं?
0: कला, साहित्य, कविता, संगीत, वक्तृत्व या क्षेत्रामध्ये आकाशवाणीची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. कारण आज आपण बघतोय आकाशवाणी केवळ एक ऐकण्याचं माध्यम नाही तर कला, साहित्य, कविता, संगीत, वक्तृत्व यांसारख्या विविध क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करण्याचं, त्याबाबत प्रेरित करण्याचं कार्य आज आकाशवाणी करते आहे. आज आकाशवाणी विविध कलाकारांना प्रोत्साहन करण्याचं, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करण्याचं, त्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्याचं कार्य आज आकाशवाणी करते. सोबतच आकाशवाणी आज कलाकारांना त्यांच्या कलागुणांना सादर करण्याची संधी आज आकाशवाणी त्यांना उपलब्ध करून देते आहे. अशा प्रकारे आकाशवाणी कला, साहित्य, कविता, संगीत, वक्तृत्व या क्षेत्रामध्ये आकाशवाणी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत आहे असं मला वाटतं.
1: अगदी बरोबर. आकाशवाणी कला, साहित्य, कविता, संगीत या क्षेत्रांमध्ये कार्य करत असलेल्या युवकांना स्वतःची कला सादर करण्याची संधी तर देतेच, पण आज आपण बघतो की आजची तरुण पिढी जी आहे ते रेडिओ सारख्या माध्यमाशी अधिक जोडल्या जात नाही, तर आजची ही युवा पिढी रेडिओ पासून दूर जाताना आपल्याला दिसत आहे. तर त्या युवा पिढीला आकाशवाणी रेडिओशी जोडण्यासाठी आकाशवाणीने काय करायला पाहिजे याबद्दल सांग.
0: आजच्या तरुणाईकडे आपण जेव्हा बघतोय तेव्हा आजचा तरुण हळूहळू रेडिओ पासून दूर जाताना आपल्याला दिसतोय. त्याबाबत आजच्या या आधुनिक युगात रेडिओने स्वतःचं स्वरूप बदलायला हवं, डिजिटलायझेशन करायला हवं. ज्याप्रमाणे सोशल मीडिया असेल, इतर समाज माध्यमाचे साधनं आज तरुणाईच्या मनामनामध्ये वास करते, त्याचप्रकारे आकाशवाणी सुद्धा कशा प्रकारे तरुणाईच्या मनामनामध्ये वास करता येईल याच्यासाठी आकाशवाणीनं स्वतःचं स्वरूप बदलायला हवं असं मला वाटतं.
1: नक्कीच आकाशवाणी त्यासाठी सदैव कार्यरत आहेच. रोहित, मला सांग, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या प्रवासाकडे पाहताना तुला काय विशेष जाणवतं?
0: आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या प्रवासाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा मला विशेष जाणवतं स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्योत्तर काळ व आजच्या काळात देखील आकाशवाणी स्वतःचं कार्य करताना दिसून येत आहे. त्यात सांगायचं झाल्यास स्वातंत्र्यपूर्व काळात आशा मेहता असेल, उषा जवेरी असेल यांसारख्या क्रांतिकारकांनी भूमिगत चळवळी राबवून कशा प्रकारे लोकांना स्वातंत्र्य चळवळीत सामावून घेता येईल याच्यासाठी प्रयत्न केलं. तसंच स्वातंत्र्योत्तर काळानंतर सुद्धा कृषीवाणी, आकाशवाणी, वनिता मंडळ यांसारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, युवकांना, महिलांना मार्गदर्शन करण्याचं कार्य आकाशवाणी करते. आणि आजच्या काळात देखील न्यूज ऑन AIR ऍप सारख्या माध्यमातून आकाशवाणी कार्य करताना दिसून येत आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झाल्यास आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या प्रवासाकडे बघता आकाशवाणीने स्वतःमध्ये सातत्य टिकून ठेवलेलं आहे आणि म्हणूनच आजच्या तरुणाई कुठं ना कुठं आकाशवाणीच्या ह्या 90 वर्षाच्या प्रवासाकडे विशेष बघता सातत्य कशा प्रकारे टिकवता येईल हा महत्वपूर्ण वैशिष्ट्य स्वतःच्या आयुष्यात कशा प्रकारे उपयुक्त त्याचा वापर करून घेता येईल याच्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे.
1: अगदी बरोबर रोहित, सातत्य हेच आपल्या यशाचं गमक आहे. सातत्य जर आपण आपल्या प्रयत्नांमध्ये राखू शकलो तर आपण यश हे नक्कीच संपादित करू शकतो.
0: होय, नक्कीच.
1: आता आकाशवाणी म्हटलं तर आपल्याला लक्षात येतं की हा रेडिओ, रेडिओ म्हणजे रेडिओवर गाणी वाजत असतील आणि असे बरेच आहेत की ज्यांना गाणी ऐकायला आवडतात. तुला गाणी ऐकायला आवडतात?
0: होय.
1: तर मला सांग रोहित, तुला आजच्या या कार्यक्रमामध्ये कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
0: आजच्या या कार्यक्रमामध्ये इकबाल चित्रपटातील आशा हे गाणं मला ऐकायला आवडेल.
1: चला तर मित्र हो, आनंद घेऊया रोहितच्या आवडीच्या गाण्याचा.

0: रोहित, भविष्यातील आकाशवाणी कशी असावी असं तुला वाटतं?
1: आजच्या या आधुनिक युगात ज्या प्रकारे समाज माध्यम सोशल मीडिया तरुणाईच्या युवकांच्या मनामनामध्ये वास करते, प्रत्येक ठिकाणी आज समाज माध्यम आपल्याला दिसून येते, त्याचप्रकारे आकाशवाणी सुद्धा भविष्यात लोकांच्या मनामनामध्ये वास करत असावी असं मला वाटतं. आज आकाशवाणी ज्या ठिकाणी आहे त्यापेक्षा देखील ती पुढे असावी. ज्या प्रकारे आज आकाशवाणी काना कोपऱ्यापर्यंत आवाज पोहोचवते त्याचप्रकारे ती प्रत्येकाच्या मनामनात असावी असं मला वाटतं.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षापूर्ती निमित्त तू आकाशवाणीच्या युवा श्रोत्यांना काय संदेश देशील?
1: आकाशवाणीच्या 90 वर्षापूर्ती निमित्त युवा श्रोत्यांना एवढेच संदेश देण्याची आहे की आज ज्या प्रमाणे आधुनिक काळात प्रत्येक ठिकाणी आपण सोशल मीडियाचा वापर करतोय त्याचप्रकारे आकाशवाणीचा सुद्धा वापर करायला हवा. कारण आकाशवाणी देखील अधिक विश्वासार्ह माध्यम आहे, अतिशय सखोल, विस्तृत, प्रभावी असं मार्गदर्शन करणारं माध्यम आहे. म्हणूनच आजच्या युवा श्रोत्यांनी आकाशवाणीचा देखील वापर करून कशा प्रकारे स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःचा विकास साधून

0: घेता येईल, आकाशवाणीचा योग्यरित्या उपयोग करून आयुष्यात यशस्वी होता येईल याच्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे, हा संदेश मी देऊ इच्छितो.
1: नक्कीच रोहित, तू दिलेल्या संदेशाचं आमचे युवा श्रोते नक्कीच पालन करतील अशी आपण अपेक्षा करूया. रोहित, आज तू इथे आलास, तुझे विचार आवडीनिवडी आमच्याशी शेअर केल्यात त्याबद्दल तुझे आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार. सोबतच तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
0: रेडिओवर कुणाचा तरी आवाज ऐकू यायचा, परंतु माझा सुद्धा आवाज कुणीतरी ऐकेल याच मी कधी कल्पना सुद्धा केलं नसेल, परंतु आकाशवाणीने आज मला या ठिकाणी अभिव्यक्त होण्याचं, स्वतःचं विचार मांडण्याचं एक अविस्मरणीय क्षण घडवून आणलेला आहे, एक संधी निर्माण करून दिलेला आहे, त्याबद्दल मी आकाशवाणीचा विशेष आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद. युवा मित्र रोहित पेंदूर याची मुलाखत आपण ऐकलीत. आशा आहे आजचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल आणि यातून काही सकारात्मक ऊर्जा तुम्हालाही मिळाली असेल. आजसाठी इतकंच. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह, नव्या उत्साहासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी. सोबतच

0: ध्वनीचा विशेष आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद. युवा मित्र रोहित पेंदूर याची मुलाखत आपण ऐकलीत. आशा आहे आजचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल आणि यातून काही सकारात्मक ऊर्जा तुम्हालाही मिळाली असेल. आजसाठी इतकंच. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह नव्या उत्साहासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी. सोबतच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. नमस्कार.

युवा स्पंदन कार्यक्रमात आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी आणि छात्रवीर राजे संभाजी सेवा महाविद्यालय मोरवा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा विजेता रोहित पेंदोर याची किशोर भावरकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. सादर करते उमेश दुपारे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGSH रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
2: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
3: श्रोते हो हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाबाबत निवेदन आहे का? श्रोते हो येत्या शनिवारी म्हणजे 23 मे 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे स्पाईन आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजे पाठीचा कणा आणि हाडांचा ठिसूळपणा याचे आजार आणि उपचार. याबाबत कार्यक्रमात मार्गदर्शन करतील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर पियुष गाडेगोनी. श्रोत्यो आजच्या धावपळीच्या स्पर्धेच्या जगात वावरताना बरेच आजार उद्भवतात, बऱ्याच आजारांचा त्रास होतो. त्यात पाठीच्या कण्याचे आजार, हाडांचा ठिसूळपणा या आजाराचे वाढते प्रमाण दिसत आहे. श्रोत्यो या आजाराचे लक्षण दिसताच वेळेवर निदान उपचार करायला हवेत, नाहीतर पुढे त्रास उद्भवू शकतो. तर श्रोत्यो आपल्याला पाठीचा कणा किंवा हाडांचा काही त्रास होत आहे का? या स्पाईन ऑस्टिओपोरोसिस संदर्भात आपल्याला काही प्रश्न, काही शंका आहेत का? चला तर आपण फोन करून विचारू शकता आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. फोन नंबर आहे 07172254634. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. मार्गदर्शन करतील डॉक्टर पियुष गाडेगोने. विषय आहे स्पाईन आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजे पाठीचा कणा आणि हाडांचा ठिसूळपणा, आजार आणि उपचार. निवेदन संपलं.
2: 20 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
4: NBA क्रिकेटर
2: सिव्हिल

0: कॉम्प्युटर, मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
0: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क 9209441985.

0: रेडिओ चित्रपटातील हिमेश रेशमिया यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. 11:30 झालेत. श्रोते, आता जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त एकत्रित प्रयत्नांनी उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवूया याविषयी डॉक्टर सुजय कोतपल्लीवार यांची हेमा बहादे यांनी दिलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोते,

0: नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण बऱ्याच आजारांचं नाव ऐकतो, त्यात उच्च रक्तदाब, मधुमेह हे आजार आपण सर्वसामान्यपणे ऐकत असतो. बऱ्याच घरात या आजारांचे एकतरी रुग्ण आपल्याला आढळतो. श्रोते हो, धकाधकीचं जीवन, स्पर्धेचं युग, यात आपण इतकं व्यस्त असतो की आपल्याला आपल्या शरीराकडे बघायला वेळ देखील नसतो. चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव यामुळे बरेच आजार आपल्या शरीरात येत असतात आणि त्याच आजारांपैकी मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार आपल्याला दिसून येतात. श्रोते हो, आज आहे 17 मे. आज आपण वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच उच्च रक्तदाब दिन म्हणून साजरा करत असतो. चला तर याच अनुषंगाने आज आपण सविस्तर जाणून घेऊया, उच्च रक्तदाब म्हणजे नेमकं काय, तो कशामुळे होतो हे जाणून घेऊया. तर श्रोते हो, याच अनुषंगाने आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये सविस्तर मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर सुजय कोतपल्लीवार सर. तर सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: सर, आज 17 मे, जसं मी आताच बोलले की आज आपण हायपरटेन्शन डे साजरा करत असतो, तर सर्वप्रथम बघूया की हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब ज्याला आपण म्हणतो याची व्याख्या काय सांगाल सर?
1: उच्च रक्तदाब म्हणजे रक्तवाहिन्यांमधून रक्त प्रवाहित होताना त्या रक्ताचा दाब सतत जास्त राहणे. सामान्यतः रक्तदाब असतो 120 ते 80 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी म्हणतो, ज्या आसपास मानला जातो. जेव्हा हा दाब वारंवार 140-90 किंवा त्याहून अधिक राहतो तेव्हा त्याला उच्च रक्तदाब म्हणतात.
0: अच्छा.
1: याला सायलेंट किलर असेही म्हणतात, कारण सुरुवातीला अनेकदा कोणतेही लक्षणं दिसत नाही.
0: अच्छा. तर सर, हा जो दिवस आज आपण साजरा करतो आहोत याची नेमकी पार्श्वभूमी काय सांगाल, इतिहास काय सांगाल आणि केव्हापासून हा आपण दिवस साजरा करतो आहोत?
1: जगभरात उच्च रक्तदाबमुळे हृदय विकार, स्ट्रोक, मूत्रपिंड विकार यासारखे गंभीर आजार वाढत असल्याने लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस सुरू करण्यात आला आहे. हा दिवस वर्ल्ड हायपरटेन्शन लीग यांनी हा सुरू केला होता. जागतिक उच्च रक्तदाब दिन प्रथम 2005 मध्ये सुरू करण्यात आला होता आणि 2006 पासून 17 मे रोजी साजरा केला जातो.
0: तर या दिवसाचा नेमका उद्देश काय सांगाल सर?
1: या दिवसाचा उद्देश म्हणजे मॅडम उच्च रक्तदाब बद्दल जनजागृती निर्माण करणे व नियमित बीपी तपासणीचे महत्व सांगणे, हे याच्यात योग्य आहार व जीवनशैलीचा प्रचार करणे आणि हे स्ट्रोक, हृदयविकार, किडनी विकार यांचे प्रमाण कमी करणे हा मुख्य उद्देश आहे.
0: अच्छा सर, मग या उच्च रक्तदाबाचं वर्गीकरण कशा पद्धतीने करता येईल काय सांगाल सर?
1: उच्च रक्तदाबाचं म्हणजे सामान्यप्रमाणे 120 ते 80 हे सामान्य रक्तदाब मानला जातो आणि मग याच्यानंतर जसं 120 आणि 120 मधात जेव्हा बीपी वाढतं आणि खालचं जेव्हा 80 ते 90 मधात होतं तेव्हा प्री हायपरटेन्शन स्टेज म्हणतात आणि स्टेज 1 मध्ये 140 ते 159 आणि खालचं 90 ते 99 असतं. स्टेज 2 मध्ये 160 ते 100 पेक्षा जास्त असतं आणि गंभीर किंवा संकटजनक म्हणतो तेव्हा 180 ते 120 पेक्षा जास्त असतं.
0: अच्छा सर, यात लो बीपी देखील म्हणण्यात येतं, हे नेमकं काय आहे काय सांगाल?
1: लो बीपी म्हणजे मॅडम जनरली बीपी जे असतो ते आपलं 120 ते 80 आपण सामान्य म्हणला जातो, पण 100 खाली म्हणजे 90 खालचं जे बीपी असतं ते 80 पेक्षा खाली म्हणजे 60-70 जेव्हा होतं त्याला लो बीपी म्हणतो.
0: अच्छा.
1: लो बीपी मध्ये पेशंट लोकांना चक्कर येणं आणि धडधड होणं छातीत ह्या सगळ्या गोष्टी होत असतात.
0: अच्छा. तर सर, रक्तदाब आहे हे होण्याचं कारण नेमकं काय सांगाल सर आपण?
1: याचं मुख्य कारण म्हणजे आजकालची जीवनशैली, जास्त मिठाचं सेवन करणे, ताणतणाव असतो लोकांमध्ये, त्याच्याने पण रक्तदाब भरपूर वाढतं आणि दुसरं झोप कमी होणे, स्क्रीन टायमिंग वाढणं, व्यायाम न करणं आणि आहार व्यवस्थित न घेणं, मग तसं धूम्रपान, मद्यपान आणि लठ्ठपणा या सगळ्या गोष्टी हायपरटेन्शनचं प्रमाण वाढत असतं.
0: अच्छा सर, हे हायपरटेन्शन जे आहे हे अनुवंशिक देखील म्हणता येईल का?
1: हो मॅडम, हे अनुवंशिक पण असतं. जसं आई वडिलांना आहे तर मुलांना व्हायची शक्यता वाढत असतं. तर याच्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना, ज्या आई वडिलांना आहे हायपरटेन्शन, तर सहसा 30-40 नंतर यांना मुलांना पण व्हायची शक्यता असतं, त्यासाठी रेग्युलर चेकअप करणं हे गरजेचं असतं.
0: अच्छा सर, या हायपरटेन्शनचे लक्षणं नेमके काय आहेत, कसं ओळखायचं की उच्च रक्तदाब झालेला आहे? तसं तर आपण अगदी सहज ते वाक्य म्हणत असतो की माझं बीपी वाढवू नको किंवा धडधड झाली की बीपी वाढलेलं आहे की काय, अगदी सहज सर्वसामान्य व्यक्ती म्हणत असताल, आपण काय सांगाल लक्षणं काय आहेत नेमके?
1: मॅडम सहसा कसं असतं, जेव्हा बीपी वाढतं

0: बरेचदा काय होतं की बीपी खूप हळूहळू वाढतं आणि हळूहळू वाढल्यामुळे लोकांचं म्हणजे शरीराचं बॉडी ते कसं अॅक्लमेटाईज करून घेतं, तर त्याच्यामुळे ते त्यांना काही त्रास काही लक्षणं दिसून येत नाही. पण जेव्हा बीपी एकदम वाढतं काही कारणामुळे म्हणा किंवा कशा याच्यामुळे, तर त्यावेळेस जसं ताणतणाव झाला एकदम बीपी वाढतं आणि काही स्ट्रेस आला बॉडीमध्ये तर त्याच्याने एकदम बीपी वाढतं. तर तशा वेळेस डोकेदुखी होणं, चक्कर येणे, छातीमध्ये धडधड वाढणे, थकवा, छातीत दुखणे या सगळ्या गोष्टी आणि धूसर दिखणे आणि नाकातून वगैरे कधी कधी रक्तही येतो, या सगळ्या गोष्टी लक्षणं आहे ज्याने आपण म्हणू शकतो की
1: सर हे बीपी वाढल्यानंतर शरीरातील कोणत्या अवयवांना धोका संभवतो.
0: जनरली जेव्हा बीपी वाढतं तर त्याच्याने सगळ्यात सगळ्यात पहिले जो परिणाम होत असतो तो होत असतो हार्ट, हृदयावर, किडनीवर आणि मेंदूवर. तर सगळ्यात म्हणजे हार्टमध्ये म्हणजे हार्ट अटॅक व्हायचे चान्सेस वाढतात. दुसऱ्या गोष्टी असते की मेंदूमध्ये मग स्ट्रोक म्हणतो आपण ज्याला, ज्याच्याने रक्त दबाव वाढला की एखादी नस फाटली तर हे होऊ शकतं. दुसरं पॅरालिसिस वगैरे होऊ शकतं. दुसरं जे आहे की किडनीवर परिणाम होतो, किडनी फेल्युअरकडे पेशंट जास्त जाऊ शकतो. आणि मग डोळे, डोळ्यांमध्ये दृष्टी कमी होणे, त्याच्याने ते रेटिना डॅमेज होत असतो बीपी वाढल्याने, त्याच्यामुळे दृष्टी वगैरे कमी होत असतं आणि रक्तवाहिन्यांना नुकसान, या सगळ्या गोष्टी होत असतात.
1: हे तर झालं सर आपण शरीरातील अवयवांना कोणता धोका संभवतो हे सांगितलं. कोणत्या आजारांमुळे बीपी होऊ शकतो का? बरेचदा आपण बघतो की बीपी शुगर झालेला आहे किंवा असं, तर काय सांगाल सर आपण
0: आजारांनी? म्हणजे महत्वाचं म्हणजे किडनी, सगळ्यात किडनी महत्वाचा आजार आहे. किडनीच्या आजारांमुळे बीपी जनरली वाढत असतं पेशंटचं, हा सगळ्यात मुख्य एक हे असतो. बाकी कोणत्या आजारांनी आणि शुगर असेल तर त्यांच्या बॉडीची टेंडन्सी वाढत असते. शुगरची वगैरे जे पेशंट असतात त्यांची त्या पेशंटमध्ये चान्सेस जास्त असतात बीपी व्हायचे वगैरे. आणि दुसरं अनुवांशिकता.
1: अच्छा सर, बरेचदा आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला काहीही त्रास नसतो पण बरेचदा बीपी वाढून बाकीचे प्रॉब्लेम्स येतात. जसं आपण मगाशी म्हणालात की स्ट्रोक येणं आहे किंवा पॅरालाइज होणं आहे, हे जे आहे हे नेमकं म्हणजे शरीरात नेमका काय बदल होतो काय सांगाल?
0: जनरली काय होतं मॅडम, बीपी जेव्हा वाढतं बीपीनी किडनीवर भरपूर लोड पडत असतो आणि हृदयावर लोड पडतो. तर त्याच्याने काय होतं, बाहेर जसं मी तुम्हाला सांगितलं आधी पण की बीपी ज्यांचं हळूहळू वाढतं ते बी अॅक्लमेटाइज होऊन जातं हाय बीपी, तर त्यांना काही लक्षणं दिसून येत नाही. म्हणून याला सायलेंट किलर पण आपण नाव दिलेलं आहे. तर याच्यात काय होतं, बीपी जे आहे जेव्हा वाढतं तर हळूहळू ते आतमधून ऑर्गन्सला पण अफेक्ट कर, डॅमेज करणं चालू करतो. महत्वाचं म्हणजे किडनी झालं आणि हृदय झालं. तर अशा अवस्थेत काय होतं की पेशंटला काही त्रास होत नाही आणि जेव्हा किडनीला वगैरे पण त्रास होतो, जसं आता सगळ्यांना माहितच आहे जसंही की एक किडनीवर पण माणूस चालू राहतो, तर बरेचदा काय होतं की किडनी जसं आता किडनी डॅमेज झाल्या तरी काही लक्षणं दिसून येत नाही, कारण की दोन्ही किडण्या भरपूर काम करत राहतं. जोपर्यंत 50-60% पेक्षा जास्त डॅमेज होत नाही तोपर्यंत लक्षणंही दिसून येत नाही. तर त्याच्यामुळे हायपरटेन्शन जे आहे हे माहिती पडत नाही आणि जेव्हा मग आपल्याला माहिती पडतं की जेव्हा हे आलं आहे तोपर्यंत वेळ निघून गेलेली राहतो आपल्याला. म्हणजे ट्रीटमेंट करून म्हणजे आपण मग नंतर कंट्रोल ठेवू शकतो. किडनी डॅमेज जास्त झाले असेल तर मग नुकसान जास्त होतं
1: नक्कीच. म्हणजे जर बीपीचा त्रास असेल, हायपरटेन्शनचा त्रास असेल तर बाकीच्या शरीरातील अवयवांना धोका संभवू शकतो. पण यासाठी मग तपासण्या कोणत्या असतात, कशा पद्धतीने बीपी चेक करावं, किंवा ज्यांना त्रास असतो तर बरेचदा आपण बघतो की घरी देखील करत असतात, काय सांगाल सर आपण या संदर्भात?
0: ज्यांना म्हणजे अनुवांशिकता आहे आणि ज्यांना दुसरा शुगर आहे, किडनी आहे, दुसरा कोणताही आजार आहे, थायरॉइड आहे, तर अशा लोकांनी रेग्युलर बीपी चेकअप केलंच पाहिजे. आणि जसं तुम्ही घरी करत असाल तर त्याच्या आधी म्हणजे जसं 5-10 मिनिटं शांत बसायचं आधी, त्याच्यानंतर चहा, कॉफी, धूम्रपान या सगळ्या गोष्टी टाळायच्या, मग आरामात पाठ टेकून थोडस रिलॅक्स मोडमध्ये बसायचं, मग हात जो आहे तो हृदयाच्या पाठीवर ठेवायचा. आणि जेव्हा आपण बीपी मोजणं चालू करतो तेव्हा कोणतीही हातापायाची हालचाल नाही करायची, पाय तसे सरळच ठेवायचे, म्हणजे जास्त फोल्ड करायचे नाही आणि हात पण हलवायचा नाही, हात पण शक्यतो सरळच ठेवायचा. आणि त्याच्यात बीपी जो आपण मशीन हे राहतं ते जो कफ जो असतो

0: तो योग्य प्रकाराचा वापरायचा.
1: बीपी होण्याचं जे वयाचं देखील बंधन नाही युवकांमध्ये आज आपल्याला दिसतं, म्हणजे बालकांमध्ये पण आज आपल्याला दिसतं, आपण बऱ्याच वर्तमानपत्रात वाचतो, तर काय कारण असेल बरं सर?
0: याचं मॅडम मुख्य कारण जे आपण हे म्हणू शकतो की कमी वयात जे आजकाल बीपी चे लक्षणं आणि लोकांमध्ये आढळून येत आहे, त्याच्यात महत्वाचं म्हणजे एक आपली जीवनशैली, जे आजकालची जीवनशैली आपण ज्याला सेडेंटरी लाईफ म्हणतो, की जास्त हात पायाची हालचाल न करता बसल्या जागेवर काम करणं आणि स्क्रीन टाइम जास्त असतो, त्याच्यामुळे शरीरावर ताणतणावही वाढतो, त्याच्यानी पण बीपी लवकर यायची लक्षणं येतात. दुसरं आहे आपला आहार, जे आजची जीवनशैली कशी फास्ट फूड कडे जास्त वळून राहिली,
1: जंक फूड
0: कडे भरपूर वळून राहिली, त्याच्यात जे आपण जे खातो ते इतकं जास्त ॲडल्ट्रेट किंवा नुकसानदायक असतं शरीराला, त्याच्यानी पण भरपूर परिणाम होतो. दुसरं मिठाचं सेवन जास्त करण्यात येत आहे, त्याच्यानी पण बीपी लवकर आढळून येत आहे. लहान मुलांमध्ये ज्यांना बीपी आढळून येतो, म्हणजे लहान मुलं म्हणजे मी म्हणतोय की आपण 16-17 किंवा त्याच्या अगोदरचे, पण त्याच्यात शरीरात काही ना काही दुसरे आजार असतात, त्याच्यामुळे त्यांना हे होतं. आणि दुसरं आहे की व्यायामाचा अभाव,
1: बरोबर,
0: हाही आपण कमी असल्यामुळे बीपीच लक्षण लवकर आढळून येत आहे.
1: अच्छा सर, याचप्रमाणे जसं आपण गर्भावस्थेत बघतो की बरेचदा त्या जी स्त्री गर्भावस्थेमध्ये असते तर तिचं देखील बीपी त्या काळामध्ये वाढलेलं असतं, तर आपण काय सांगाल, म्हणजे तो जो पिरियड आहे 9 महिन्याचा जो पिरियड आहे तेव्हाच त्या व्यक्तीचं बीपी वाढलेलं असतं की नंतरही त्याचा त्रास संभवू शकतो?
0: गर्भावस्थेमध्ये जे बीपी वाढतं अशा कंडिशनला आपण सहसा प्री एक्लेम्शिया म्हणतो, भरपूर नुकसानदायक असतं. जनरली याच्यात अकाली प्रसूती म्हणजे आपण अबॉर्शन म्हणू शकतो किंवा प्री मॅच्युअर डिलिव्हरी म्हणतो, बाळाला देखील धोका असतो, बाळाची वाढ पण कमी होत असते, आणि आईला पण झटके येऊ शकतात, म्हणजे आपण फिट म्हणतो किंवा हे झटके पण येऊ शकतात. आणि हे जे आहे हे सहसा काही गर्भवती स्त्रीमध्ये हे फक्त प्रेग्नन्सी पर्यंत राहू शकतं, म्हणजे डिलिव्हरी नंतर किंवा याच्या प्रसूती नंतर ते बीपी नॉर्मल होऊ शकतं, पण काही पर्सेंट काही याच्यात ते नंतर पण पुढे पण राहू शकते.
1: अच्छा, त्याचा त्रास नंतरही राहू शकतो किंवा कुठे पुढे वयात आल्यानंतर त्याचा त्रास होऊ शकतो.
0: हा, म्हणजे त्यांना पण बीपी नंतरही कायम राहू शकते.
1: अच्छा,
0: आणि असे जे स्त्री असतात त्यांना नंतरच्या प्रसूतीमध्ये पण याचे चान्सेस वाढतात बीपी वाढण्याचे.
1: बरं, या मग बीपीसाठी उच्च रक्तदाबासाठी उपचार पद्धती संदर्भात आपण काय सांगाल?
0: याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅडम जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. जसं दररोज व्यायाम करणं, दुसरं वजन नियंत्रित ठेवणं, मग मिठाचा सेवन कमी करणं, हे सगळे महत्वाचे आहे. फळ भाज्या याचा सेवन जास्त करणं, ठीक आहे, ताण तणाव कमी ठेवणं, झोप भरपूरशी पुरेशी झोप, म्हणजे कमीत कमी 6-7 तास एका याच्यात झोप आपली कंटिन्यू मध्ये एक झोप झालेली पाहिजे. याच्यात धूम्रपान आणि मद्यपान हे टाळणं हे पण तेवढंच अत्यंत गरजेचं आहे.
1: अच्छा सर, जसं एखाद्या व्यक्तीला जर उच्च रक्तदाब झाला, बीपीचा त्रास झाला, तर गोळ्या देण्यात येतात आणि बरेचदा या गोळ्यांचा पण गैरसमज असतो की उपाशीपोटी घ्यावं की काही खाल्ल्यानंतर घ्यावं, आणि बरेचदा सकाळ संध्याकाळ देखील गोळ्या देण्यात येतात, काय सांगाल या उपचार पद्धतीमध्ये नेमकं कशा पद्धतीने करता येईल?
0: कसं असतं मॅडम, सहसा बीपीच्या गोळी जे असतो, काही गोळ्या असतात की ते रात्री दिल्या पाहिजे, काही गोळ्या असतात त्या सकाळी दिल्या पाहिजे, काही गोळ्या असतात की कोणत्याही वेळेला घेतलं तर काही फरक नाही पडत, पण त्याचा एक वेळ जी असते ती आपल्याला व्यवस्थित ठेवावी लागते, पाळायला पाहिजे. जसं आपण रोज आपण समजा सकाळी 9 वाजता 8-9 दरम्यान घेतोय, तर रोज त्याच वेळेला घेतली पाहिजे. आणि दुसरं असतं की जे तुम्ही म्हणताय की जेवण केल्यावर घ्यायचं की काही खाल्ल्यावर घ्यायचं की उपाशीपोटी घ्यायचं, सहसा या गोळ्यांना तेवढा फरक पडत नाही, पण सहसा उपाशीपोटी न घेता काही नाश्ता केल्यावर किंवा काही खाल्ल्यावर घेतली तर जास्त बरं राहतो.
1: अच्छा, उपचार न केलेल्या उच्च रक्तदाबाची गुंतागुंत नेमकी शरीरात होऊ शकते.
0: उपचार नाही केला तर तेच आधी सांगितल्याप्रमाणे मॅडम त्याच्यात तेच किडनीवर असर होऊ शकतो, मेंदूमध्ये स्त्राव झाला तर स्ट्रोक म्हणतो आपण ज्याला, पॅरालिसिस म्हणू शकतो, की अशा गोष्टी होऊ शकतात आणि शरीराला ते आतून नुकसान करणं सुरू करतं. बरेचदा पेशंट लोक म्हणते मला आता काही त्रास नाही म्हणून मी गोळ्या बंद केल्या, पण

0: ते सगळ्यात चुकीचं आहे. कारण की हे जसं आपण याला म्हटलं सायलेंट किलर, बॉडीला काही त्रास होत नाही पण ते आतून नुकसान करणं सुरू करतं. तर त्याच्यामुळे उपचार हा करणं अत्यंत गरजेचं आहे. बरेचदा लोकांचा विचार असतो की गोळ्या माझ्या बंद होईल का, मला आयुष्यभर गोळ्या घ्यावं लागेल का. तर याच्यात सरळ एकच सांगणं आहे की तुम्ही गोळ्या बंद करू शकता पण त्याच्यासाठी तुम्हाला आहार व्यवस्थित केला, तुमचा डाएट जो आहे तो तुम्ही त्याला व्यवस्थित पालन केलं, व्यायाम केला, एक्सरसाइज केली रेग्युलरमध्ये, पण तेही रेग्युलर ठेवावं लागतं. लठ्ठपणा कमी केला, झोप पुरेशी केली, ताणतणाव कमी झाला तर तुमच्या गोळ्या पण बंद होऊ शकतं. पण हे सगळं डिपेंड करतं तुमच्या जीवनशैली आणि याच्यावर. काय होतं, लोक काय म्हणतात की आता माझं बीपी नॉर्मल झालं त्याच्यामुळे मी गोळ्या बंद केल्या. पण गोळ्या बीपी नॉर्मल झालं आहे कारण की तुम्ही गोळ्या घेऊन राहिले. आता गोळ्या बंद केल्या तर बीपी परत वाढणार आहे. लोक काय करतात, गोळ्या घेतात, बीपी नॉर्मल आलं, गोळ्या बंद करतात, दोन तीन दिवसांनी परत चेक करतात, म्हणते माझं नॉर्मल आहे बीपी, आणि त्याच्यानंतर ते बंद करून टाकतात, मग ते चेक पण नाही करत. बरेचदा काय होतं की गोळ्या आपण ज्या चालू आहे याचा पण बरेचदा असर दोन तीन दिवसापर्यंत इफेक्ट राहतो, एकदम वाढत नाही बीपी. तर त्याच्यामुळे ते बीपी चेक केलं की नॉर्मल दिसतं, मग म्हणते माझं बीपी बंद गोळ्या बंद केल्यावर नॉर्मल आहे. मग ते येतात 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी कधी चेक केलं की मग एकदम बीपी वाढून राहत. तर हे सगळ्यात जास्त नुकसानदायक आहे कारण की कसं बीपी कमी जास्त होत राहिलं तर शरीराला जास्त नुकसान होत.
1: सर बरेचदा प्रश्न पडतो की जेव्हा बीपी वाढलेलं असेल तेव्हा एक्झरसाइज करावा की नाही, किंवा बरेच जण जसं जिमला जाणारे असतील किंवा घरी देखील काही एक्झरसाइज करत असतील, जसं आपण तर म्हणतो व्यायामाच्या अभावामुळे देखील हे आजार होतात, पण जेव्हा हे वाढलेलं असेल तेव्हा काय करावं?
0: हा खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम. कसं असतं, बीपी वाढल्याने जेव्हा आपण एक्झरसाइज करतो, आता एक्झरसाइज मध्ये हा मुख्य म्हणजे आपण एक्झरसाइज मध्ये काय करतोय हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण साधी योगासना आणि योग किंवा आपण घरी थोडस स्ट्रेचिंग वगैरे ज्या गोष्टी म्हणतो हे केल्याने काही फरक पडत नाही, समजा तुमचं बीपी वाढलं असेल तर. पण शक्यतो टाळायचंच, पण हे केलं तर फरक पडत नाही. पण जेव्हा आपण हेवी वेट जे जिम मध्ये जाऊन लोक आजकाल ते वेट लिफ्टिंग आणि हे ते सगळ्या गोष्टी करतात, याच्याने शरीराला अजून ताण होतो आणि त्याच्याने हृदयाची पंपिंग अजून वाढतं आणि त्याच्याने ब्लड प्रेशर अजून वाढू शकतं. तर त्याच्याने ते नुकसानदायक आहे. आपण जे आजकाल ऐकतो की हा जिम मध्ये एक्झरसाइज करत होता, एक्झरसाइज करता करता अचानक त्याचं हे झालं, तर सहसा ते हृदय गती एकदम थांबून गेल्याने, हार्ट अटॅक आल्याने होत असतं. पण ते मुख्य कारण त्याचं ते बीपी असतं. बरेचदा त्यांना बीपी असतं तर ते लक्ष दुर्लक्ष करण्यात येते आणि त्याच्याने हा त्रास होऊ शकतो.
1: तर सर ज्यांना या उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांची जीवनशैली कशी असावी असं आपल्याला वाटतं?
0: ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी जीवनशैलीमध्ये तेच आपल्याला महत्वाचं म्हणजे एक आहार कंट्रोलमध्ये ठेवावा लागतो. दुसरं नियमित व्यायाम करायचा, चहा कॉफी धूम्रपान मद्यपान या सगळ्या गोष्टी टाळायच्या आणि व्यायाम करायचा. व्यायाम म्हणजे वेट लिफ्टिंग हा फक्त वेट लिफ्टिंग करणं हा व्यायाम नाही आहे. व्यायाम म्हणजे तुम्ही वॉकिंग करू शकता, म्हणजे चालायचा, चालणं थोडस स्पीडमध्ये ब्रिस्क वॉकिंग ते करायची आणि वजन नियंत्रित ठेवायचं, ताणतणाव कमी ठेवायचा, या सगळ्या गोष्टी कराव्या. ज्यांना पण बीपीची बिमारी म्हणतो आपण, ज्यांना पण बीपी झालेलं आहे, हायपरटेन्शन आहे, त्यांनी त्यांचा नियमित चेकअप करत राहिला पाहिजे. कारण की जसं मी सांगितल्याप्रमाणे बीपीमुळे किडनीवर आजार होऊ शकतो, हृदयाचा विकार होऊ शकतो, मेंदू विकार होऊ शकतो, डोळ्यांना त्रास होऊ शकतो. तर अशा लोकांनी रेग्युलर चेकअप करत राहिलं पाहिजे जेणेकरून त्या गोष्टी सगळ्या टाळता येईल. किडनीचं फंक्शन व्यवस्थित आहे की नाही आहे, हृदयाचं फंक्शन व्यवस्थित आहे की नाही आहे, हे मिनिमम 6 महिन्यातून एकदा तरी चेकअप केलं पाहिजे. या चेकअप आपण रक्तद्वारे आणि काही तपासण्या असतात, जसं ECG म्हटलं किंवा इको म्हटलं, हृदयाचं सोनोग्राफी ज्याला आपण म्हणतो, या सगळ्या गोष्टी करत राहिल्या पाहिजे रेग्युलर चेकअप.
1: सर मगाशी जसं आपला विषय निघाला की बरेच जण जसं डॉक्टरांकडे तर जातात, काही जर त्रास जाणवला, पण काही व्यक्ती घरी देखील बीपीचं मशीन घेत असतात आणि घरी बीपी चेक करत असतात. पण हे जे बीपी आहे हे नेमकं कशा पद्धतीने बीपी मोजायला हवं घरी असताना, म्हणजे रक्तदाब मोजण्यासाठी अडथळे येणार नाही, काय सांगाल?
0: रक्तदाब घरी तपासण्याचं असेल तर सहसा 5 ते 10 मिनिटं शांत बसायचं, रिलॅक्स राहायचं, ते 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास आधी चहा कॉफी धूम्रपान या सगळ्या गोष्टी टाळायच्या, पाठ टेकून बसायचं

0: हात जो आहे हृदयाच्या पातळीवर ठेवायचा आणि बीपी कफ साठी योग्य कफ वापरायचा. योग्य कफ म्हणजे कोणाचा हात जाड असतो तर त्याच्यासाठी मोठा कफ येतो, कारण की जेव्हा पण आपण बीपी मशीन घेतो त्याच्यात एक स्टँडर्ड कफ भेटतो. तर समजा तुमचा हात जाड असेल तर त्याला मोठा कफ भेटतो वेगळा, तो वापरायचा. कोणाचा एकदम हात बारीक असेल तर त्यांच्यासाठी लहान कफ वापरायचा. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा बीपी आपण मशीन चालू करतो तेव्हा हाताची पायाची कोणत्याही प्रकारची हालचाल करायची नाही, हात शक्यतो सरळ ठेवायचा, वाकवायचा नाही, आणि 3 ते 4 वेळा रीडिंग घ्यायला कंटिन्यू. आणि त्याच्यात मग आपण ऍव्हरेज किंवा आपण ते चेक करू शकतो की प्रत्येक वेळेला बरोबर रीडिंग येत आहे की नाही. मशीन पण समजा आपण जागेवरनं हल्ली तर त्याच्यातही फरक, मशीनला पण हृदयाच्या पातळीवरच ठेवायला हवं.
1: सर, उजव्या हाताचं डाव्या हाताचं असं काही याचा फरक पडतो का बीपी चेक करताना?
0: तसा फरक तर पडत नाही, उजव्या हाताचा डाव्या हाताचा फरक पडत नाही, दोन्हीकडे घेता येतं, सारखंच पडतं. सहसा आपण डाव्या हातालाच बीपी चेक करतो घरी चेक करताना, दवाखान्यात उजव्या हातात वगैरे चेक करण्यात येतं. पण काही आजारांमध्ये काही असे आजार असतात ज्याच्यात डाव्या हातात आणि उजव्या हातात बीपी मध्ये फरक पडतो. जे नसांचा आजार म्हणतो आपण, आपले जे आर्टरीज असतात त्याच्यात ब्लॉकेज म्हणा किंवा त्याच्यात ती बारीक होऊन जातो काही आर्टरीज, तर त्याच्याने दोन्ही हातांमध्ये बीपीचा फरक पडू शकतो.
1: सर, मला अजून इथे एक विचारायचं की जसं बरेचदा आपण बघतो की एखाद वेळेला जर काही लक्षणं आपल्याला दिसले, घाबरल्यासारखं वाटलं किंवा काही कारणास्तव जर आपण डॉक्टरांकडे गेलो, तर डॉक्टर जेव्हा बीपी चेक करतात तेव्हा बरेचदा वाढलेलं असतं आणि थोड्या वेळ चेक केल्यानंतर जे आहे ते नॉर्मल येतं, काय कारण सांगाल सर?
0: मॅडम, याला ना आपण व्हाईट कोट हायपरटेन्शन असं म्हणतो. सहसा काय होत असतं, पेशंट जेव्हा दवाखान्यात येतो किंवा हे तो घाबरतो. काही पेशंट असतात ते घाबरतात की नाही मला काही मोठी बिमारी तर नाही झाली किंवा हे, कोणाकोणाला दवाखान्याचीच भीती वाटते, सुईची भीती वाटते. तर अशा लोकांमध्ये बीपी वाढणं शक्यता आहे. पण सहसा हे जे बीपी वाढतं याच्यात वरचं बीपी वाढत असतं, खालचं बीपी सहसा त्या तशा पेशंटमध्ये वाढत नाही. म्हणजे जे आपण म्हणतो 140 वरचं जे 140-160 पर्यंत होऊन जातं, खालचं सहसा 80-84 पर्यंत राहत असतं. तर असे पेशंटला हे काही वेळ शांत बसले काही हे झालं का तर बीपी त्यांचं वापस थोड्या वेळाने कंट्रोलमध्ये येतं. अशा पेशंटला हृदय म्हणजे ठोके वाढल्यासारखं छातीमध्ये धडधड होणं असाही त्रास होत असतो.
1: नक्कीच, कुठेतरी मेंटली थोडस डिस्टर्ब
0: असतो.
1: बरोबर आहे सर. तर सर, जेव्हा आपण कोणताही आजार झाला तर औषधोपचार तर महत्वाचा आहे, त्यासोबत आहार देखील फार महत्वाचा ठरतो. कोणताही आजार म्हणता बीपी मध्ये आहार कसा असावा असं आपल्याला वाटतं?
0: हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मॅडम याचा. आजचा आहार जो आहे याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिठाचं सेवन फार कमी करणं, फळ भाज्यांचं वाढवणं, वापर वाढवणं, मग तेलकट तळलेले पदार्थ टाळायचे, बाहेरचे जंक फूड म्हणतो आपण जे जंक फूड आहे, फास्ट फूड आहे, या सगळ्या गोष्टी टाळायच्या. कारण की याच्यात पण मिठाचं सेवन जास्त असतं, त्याच्यासोबत ते अडल्ट्रेटेड असतात. आणि तिसरं असतं पोटॅशियम युक्त पदार्थ, जसं केळी नारळ पाणी, हे याचा वापर जास्त करायचा. आता एक डॅश डाएट म्हणूनही आलेलं आहे, डॅश म्हणजे डायटरी अप्रोच टू स्टॉप हायपरटेन्शन, डॅश डाएट म्हणतो. हे गव्हर्नमेंटनी आता लॉन्च केलं आहे किंवा हे डाएटनी त्याच्यात त्यांनी व्यवस्थितपणे दिलेलं आहे की काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, काय गोष्टी टाळायच्या, मिठाचं सेवन दिवसभराचं किती असायला हवं, ते दिलेलं आहे त्याच्यात.
1: सर, बीपी लो झाल्यावर त्या व्यक्तीने कशी काळजी घ्यावी?
0: म्हणजे मॅडम, बीपी लो सहसा होत नसतं. बीपी लो व्हायचे कारण म्हणजे शरीरात दुसरी बिमारी.
1: अच्छा.
0: हायपरटेन्शन जे म्हणतो बीपी वाढ जो होतो हा फक्त बीपी वाढ फक्त राहू शकते शरीरात, दुसरं काही नुकसान न करता. पण जेव्हा लो म्हणतो आपण तेव्हा शरीरात कुठे ना कुठे काही ना काही प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे लो बीपी होत असतं. जसा आपण घरगुती उपाय जो म्हणतो आपण की जेव्हा तुमचं बीपी एकदम लो झालं आहे तेव्हा तुम्ही मीठ खायला पाहिजे, हे करायला पाहिजे, पण त्याचे कारण आपल्याला माहिती पाहिजे सगळ्यात महत्वाचं की कशामुळे बीपी लो झालेला आहे. ठीक आहे. हा, तात्पुरता उपाय आपण थोडस मीठ पाणी वगैरे दिलं की थोडस पेशंटला बरं वाटतं, पण आपण त्वरित दवाखान्यात जाऊन चेकअप केलं पाहिजे की कशामुळे होत आहे. कारण की बीपी लो होणं ही बीपी लो ही कोणती बिमारी अशी नाही आहे, स्वतःहून बिमारी नाही, हे बिमारीचं लक्षण आहे. जसं हृदय विकार असेल तर त्यांचं बीपी लो होऊ शकतं. शरीरामध्ये इन्फेक्शन आहे आपण ज्याला सेप्सिस म्हणतो, तशा ह्याच्यात बीपी लो होऊ शकतो. किंवा मग आपलं जसं

0: आता संडास लूज मोशन्स म्हणतो, उलट्या झाल्या, तर त्याच्यात शरीरातलं पाणीची कमतरता होऊन जाते, तर अशा पेशंटमध्ये पण बीपी लो होऊ शकतो. किंवा आपण फक्त भरपूर पाणी पिलं तर त्याच्याने पण बीपी लो होऊ शकतो. कारण की फक्त आणि दुसरं आहे की गोळ्यांमुळे, गोळ्यांचा डोस ओव्हर घेण्यात आला, चुकीने डबल घेण्यात आली, म्हणजे बीपीच्या ज्या गोळ्या चालू आहे चुकीने दोन गोळ्या घेण्यात आल्या, तर अशा याच्यातही बीपी लो होऊ शकतो.
1: अच्छा, तर सर 2026 ची हायपरटेन्शन डेची थीम नेमकी काय आहे?
0: 2026 ची जी थीम आहे हे कंट्रोलिंग हायपरटेन्शन टुगेदर, याचा अर्थ म्हणजे एकत्रित प्रयत्नाने उच्च रक्तदाबाला नियंत्रित करूया. संकल्पना रुग्ण, डॉक्टर, कुटुंब आणि समाज यांच्या संयुक्त सहभागावर भर आहे.
1: तर सर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? कारण की हा आजार जसा आपण बघतो की सहज बोलण्यात येतो, बीपी, शुगर, थायरॉइड बऱ्याच जणांना झालेला असतो, पण काय होतं ना, हे जे नोकरी, व्यवसाय, घरच्या जबाबदाऱ्या यात इतका व्यक्ती व्यस्त असतो की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. पण कुठेतरी आपल्या 24 तासातून 1 तास स्वतःला देणं फार महत्वाचं आहे. आपण एक तज्ज्ञ आहात, तर काय सांगाल सर आपण?
0: उच्च रक्तदाब हा शांतपणे शरीराला हानी पोहोचवणारा, त्यामुळे प्रत्येकाने नियमित बीपी तपासणी करावी, संतुलित आहार घ्यावा, व्यायाम करावा आणि ताणतणाव कमी ठेवावे. सहसा 30-40 वयाच्या वरचे जे लोक आहेत त्यांनी दर 6 महिन्यातून एकदा बीपी चेक करायलाच हवं. बीपी, शुगर दोन्ही गोष्टी चेक करायलाच हव्या, त्यांना आजार असो की नसो त्यांनी चेक करायलाच हवं. अनुवांशिक लोक आहे ज्यांना बीपी शुगर ऑलरेडी आहे त्यांनी पण कमीत कमी 2 महिन्यातून एकदा सगळं चेकअप, 2-3 महिन्यातून एकदा सगळं चेकअप, रक्त चेकअप, बीपी चेकअप केलंच पाहिजे. योग्य वेळ निदान आणि उपचार केल्यास आपण गंभीर गुंतागुंत टाळू शकतो. आपला रक्तदाब तपासा, आरोग्य जपा, हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवू.
1: तर सर खरंच खूप छान माहिती आपण आपल्या श्रोत्यांना दिलेली आहे, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.
2: श्रोते हो, जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त एकत्रित प्रयत्नांनी उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवूया या विषयावर डॉक्टर सुजय कोतपल्लीवार यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. ही मुलाखत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आली.

हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. मुंबई केंद्राहून प्रसारित वनिता मंडळ कार्यक्रम काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. सगळ्यांनो, प्रेरणादायी अनुभव, व्यक्तिमत्व आपल्याला नेहमीच आपलं जीवन घडायला प्रोत्साहन देत असतात, एक ऊर्जा देत असतात. अशा लोकांची कहाणी, प्रवास आपल्याला एक नवी दृष्टी अंगीकारायला, एक वेगळा विचार करायला भाग पडत असतो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या वनिता मंडळच्या गेल्या कार्यक्रमात आपण हाच प्रेरणादायी अनुभव संगीता राणे यांचा जाणून घेतला. विशेष मुलांसाठी, दिव्यांगांसाठी त्यांनी केलेलं कार्य, तसंच त्यांच्या पालकांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी, आपत्ती निवारण, आरोग्य क्षेत्रातली त्यांची कामगिरी, या सर्वाबद्दल त्यांचे अनुभव आणि या कामासाठी त्यांना मिळालेला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार याबद्दल आपण जाणून घेतलं होतं. पण खरं तर या सगळ्याची सुरुवात झाली ती त्यांच्या मुलापासूनच, कारण त्यांचा मुलगा दिव्यांग आहे. त्याला घडवताना त्यांना आलेले अनुभव, अडचणी, प्रयत्न हे सुद्धा आपल्यासाठी खूपच शिकण्यासारखे आहेत. तेव्हा आता त्यांचा हा त्यांच्या मुलाला घडवतानाचा प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार संगीताताई, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: आपला मुलगा विशेष आहे हे पहिल्यांदा ओळखणं, ते त्याला सर्वार्थानं घडवणं, हा जो काही तुमचा अनुभव आहे त्याबद्दल काय सांगाल?
1: प्रथमादी मला कसं आहे की तो दिव्यांग आहे हे समजलं नव्हतं.
0: हा,
1: त्यामुळं त्याला नॉर्मल शाळेत घातलं होतं. पण नॉर्मल शाळेमध्ये कसं व्हायचं की बरीच मुलं त्याला त्रास द्यायची, त्याचे डबा खायचे, दोन्ही हात पकडायचे, दुपारी त्याचा डबा खायचे, आणि आम्हाला हे माहीत नसायचं ना. आणि माहीत नसायचं, पण याला तर भूक लागलेली असायची आणि आपल्यावर काहीतरी असं त्रास होतोय, त्याचा तो त्रास इतरांच्यावर तो काढायचा. घरात कुणी आलं की त्याला फेकून मार किंवा काय असं सगळं करायचा. पण ते का करतोय हे पण आपल्याला लवकर समजायचं नाही ना, असा का करतोय. पण ते जेव्हा जेव्हा मला कळायला लागलं की त्याच्याशी बोलून, त्याच्याशी हे करून, तेव्हा तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हा, याला पण त्रास होतोय, आपल्याला हे जमत नाही, याचा त्याला त्रास होतोय, पण त्याला ते सांगता येत नाहीये. मग ते कसं करायचं? म्हणजे जवळजवळ तो 6वी 7वी पर्यंत नॉर्मल शाळेत पास होत गेला.
0: बरोबर.
1: त्यावेळेस होत तसं वरच्या वर्गात गेला. पण मला समजे ना की अरे 6वी पर्यंत 7वी पर्यंत हा मुलगा गेलाय, पण याला लिहिता येत नाहीये, गणित करता येत नाहीयेत, आणि आपण हे काय म्हणजे त्याच्यावरही अत्याचार करतोय आणि आपणही या मुलाला उगच पुढे जाऊ दे, पुढे जाऊ दे. मग शेवटी मी थकून त्याला, म्हणजे त्यावेळेस आम्ही एकत्र कुटुंब आमचं विभक्त झालं, आणि विभक्त झाल्यानंतर मात्र मी फार विचार करायला लागले की नाही नाही याचं काय होणार, म्हणजे जर असा असा आहे तो आणि याचं मग कसं करणार आपण. म्हणून मग मी एक मार्ग निवडला की त्याचा

0: ऍक्यू टेस्ट करूया.
1: बर.
0: आणि जेव्हा मी ऍक्यू टेस्ट केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे स्पेशल चाइल्ड आहे.
1: बर.
0: आणि नंतर त्याला फिट्स येऊ लागल्या. म्हणजे आता मात्र याचं आपण काहीतरी केलं,
1: विशेष लक्ष देऊन आपण प्रयत्न केले पाहिजे.
0: आणि मग मी त्याला त्या नॉर्मल शाळेतून काढून दिव्यांग शाळेत घातलं. पण कसं होतं की हा फिजिकली खूप फिट आहे, जरी मेंटली रिटायर्ड असेल तरी फिजिकली मात्र ओके आहे. म्हणजे कुठल्याही पार्ट मध्ये त्याच्या किंवा चेहऱ्यावर असं काही दिसत नाही की तो दिव्यांग आहे. मग असं झालं की त्या शाळेत घातल्यानंतर तिथं इतर दिव्यांग मुलं जशी चालतायत जी फिजिकली अनफिट आहेत, तसा तो हा चालायला लागला. परत त्यांचं अनुकरण काय लागला. मग आणि जरा भीती वाटायला लागली की अरे काय करायचं आपण, म्हणजे
1: एकातून सुधारेपर्यंत दुसरं वेगळं काहीतरी,
0: म्हणजे काय, म्हणजे ह्याचा म्हणजे तो ग्रास्प करतो का या मुलांचं की आपण असं करायचंय, असं करतो का त्यांना चिडवण्यासाठी करतोय, काही काहीच कळायचं नाही आपल्याला.
1: आता ह्याला सुधारण्यासाठी आपण नेमके कसे प्रयत्न
0: करायचे आणि किती प्रयत्न करायचे, म्हणजे काय कुठंतरी थांबायचंय का किंवा नाही चालतच जायचंय हे काही कळेना. मग मात्र मी ठरवलं की नाही आता ह्याचं आपण वेगळ्या पद्धतीनं ह्याच्याशी डील करायचं थोडक्यात. आणि ते वेगळ्या पद्धतीचं, म्हणजे त्याला तो जर आंघोळीला वगैरे गेला ना तर एक अख्खा साबण संपून यायचा.
1: बर.
0: म्हणजे आणि तेही कसं माहितीये का, पूर्ण शरीर आंघोळीनं कधी हे व्हायचं नाही, एकतर एकच पाय फक्त आंघोळ करून झालेला असायचा. म्हणजे हा जो प्रकार आहे तो मला काय कळायचं नाही की काय करायचं, आता आपण काय करायचं, रोज आंघोळ घालणं आपल्याला जमेल की नाही माहित नाही. 8 दिवसातून एकदा मी घालायचेच, पण रोज आपण घालणं म्हणजे त्याला आपण
1: अपंग करणं
0: आणि त्याचं सगळंच स्वावलंबन कसं करणार,
1: त्याचं तो स्वतः सगळ्या गोष्टी केला
0: पाहिजे. मग त्यासाठी मी काय करायचे, बाथरूमच्या बाहेर उभं राहायचे आणि मला त्याला समजावून सांगताना आता दुसरा पाय किंवा असं साधं सांगून जमायचं नाही. म्हणून मग मी त्याला ना महाभारत रामायण वगैरे सगळ्या गोष्टी फार आवडायच्या, किंवा गाण्यात काही सांगितलं ना तर ते खूप आवडायचं. मग त्याला ते मी सांगायचे, एक पाय नाचो रे गोविंदा, मग एक पाय धुरे गोविंदा, असं करून सांगायचे. मग आता झाला काय गोविंदा तुझा पाय, आता दुसरा पाय, मग दुसरा पाय घे रे गोविंदा, मग हे सांगत बसायचे. मला त्यावेळेस मात्र आमचे मिस्टर म्हणायचे, अगं कोणतरी तुला वेडं म्हणेल, तो आहे का तू आहेस कळायचं नाही. पण मला असं वाटायचं की अरे मग याला समजावून कसं सांगायचं
1: आणि घडवणार कसं.
0: शेवटी
1: तुम्ही आई होता त्यावेळेला, आपला मुलगा तयार व्हायला पाहिजे, आज समाजात जायला तो स्वावलंबी असायला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत. यासाठी जे काही चातुर्य किंवा त्या त्यावेळी जे काही सूचना आहे ते तुमच्याकडे होतं आणि त्यानुसार तुम्ही ते करत गेला.
0: म्हणजे परमेश्वर पण स्पेशल चाइल्डला स्पेशल मदर देतो बर का, म्हणजे हे मी अनुभवावरनं म्हणते
1: नक्कीच.
0: तर ते मग तसं तो, आणि मग जवळजवळ महिन्याभरात तो तयार झाला.
1: वा.
0: आणि इतकं छान आपली आपली आंघोळ करायला सुरुवात केली. आता असं आहे की आंघोळ करतोय पण त्याच्या त्याची आपले अंडर गार्मेंट सगळे जे आहेत ते काय काय करता आलं पाहिजे ह्या मुलांना, तर ते यायला पाहिजे. मग ते कसं येणार, तर ते येण्यासाठी आपण आपलं आधी करायला पाहिजे ना त्याच्या समोर.
1: बरोबर बरोबर.
0: मग आपण कसं धुतोय हे त्यानं बघितलं पाहिजे ना.
1: बर.
0: मग ते मी त्याला बसायचे, त्याला दाखवत बसायचे, असं धुवायचं असतं, हा इथे ब्रश लावायचा. पण तेही त्यानं खरंच त्याचं, म्हणजे मला त्याची ग्रास्पिंग पॉवर मात्र खरंच छान होती की ज्यावेळी तो करत होता. आणि मग मी ते करायला जमलं त्याला. आता तो खरं सांगू आपली आपली दाढी करतो, आपलं आपलं सगळं घरातलं रोज. आणि माझा नियम असा होता, कोणी काय म्हणतं यापेक्षा आपल्याला हे करायचंय. त्यामुळे सकाळी मी त्यानं पूर्ण गार्डन लोटल्याशिवाय चहा देत नव्हते.
1: बर.
0: म्हणजे कोणी काहीही म्हणू दे पण मी तसं करायचे. त्यामुळे त्याला ते सवय झाली होती की आपला एक शेड्यूल असं तयार केलेला आहे, गार्डन सगळं लोटून झालेलं आहे, आई झालं सगळं म्हटला की लगेच चहा, एक सेकंद थांबायचे नाही, आणि त्याच्या आवडीचं सगळं द्यायचे. त्याच्यानंतर नाश्ता सुद्धा त्याचं सगळं काम, म्हणजे घरात आमचं ठरलेलं असायचं की केर काढायचा, अंथरूण आपली घड्या घालायची, कशी घालू दे पण घालायची. ते सगळं करून आला की मग त्याला नाश्ता द्यायचा. म्हणजे हे सगळं मी त्याच्या बाबतीत ठरवलं होतं.
1: बरोबर.
0: आणि देताना सुद्धा मोजून असायचं सगळं,
1: कसं आहे घडवायचं आहे तर कुठं कठोर होणं कुठं मऊ होणं हे गरजेचं होतं, त्यानुसार तुम्ही वागत गेलात. काही काही वेळेला हे बघणाऱ्यांना कदाचित वाटू शकतं, दिसू शकतं,
0: म्हणजे
1: पण त्यामुळं तो आज उत्तम घडलेला आहे.
0: आणि
1: हे खूप महत्वाचं आहे.
0: मुख्य म्हणजे काय माहितीये का,

0: सगळ्या गोष्टी तो न सांगता करायला लागला.
1: बरोबर.
0: म्हणजे आपली ही ड्युटी आहे आणि हे झाल्यावरच आपला चहा मिळतो, हे झाल्यावर आपल्याला नाश्ता मिळतो. म्हणजे हे असं आपण कामगार ह्या प्रकारे वागवत नाहीये, पण त्याला ती सवय झाली.
1: नक्की.
0: थांब जरा, हे करून येतो मग हे करतो.
1: आता ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही तुमच्या मुलाला बेसिक गोष्टी म्हणजे दैनंदिन आपल्या आयुष्यातल्या ज्या अगदी प्राथमिक गोष्टी असतात त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित शिकवल्यात, शिक्षणात त्याला घडवलं की लिहिता वाचता यावं व्यवस्थित, तो ते सगळं करावं, आणि त्याचबरोबरीनं खेळात त्याला प्रोत्साहन दिलं. तो शोधच म्हणेन मी, कारण तो त्याचं ते कौशल्य म्हणा, तो गुण तुम्ही कसा हेरलात आणि त्या दृष्टीनं कसे प्रयत्न केले आणि मग त्याला नंतर ते ऑलिम्पिक वगैरे सगळं मिळालं, हा प्रवास त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: कसं झालं, जेव्हा तो असा म्हणजे फिट येणं किंवा हे, मग डॉक्टरी उपचार सुरू झाले. मग डॉक्टरी उपचार, मग एक फिजिओथेरपिस्ट होते आणि पाटील म्हणून, त्यांच्याशी मी बोलताना मी त्यांना म्हटलं की हा झोपत नाही किंवा असा सतत त्रासलेला असा का असतो, तर ते म्हटले काय की यांचे सेन्सर जे असतात ना ते तुम्ही कुठंतरी वापरले पाहिजेत. म्हणजे आता तो समजा त्रास देतोय सारखा किंवा काय करतोय, तर त्याचे सेन्सर वापरण्याला सुरुवात करा. म्हणजे त्याला एवढं दमवा किंवा त्याला एवढं हे करा की तो आपाप झोपेल. तुम्ही झोपेचं औषध देऊन झोपण्यात काय अर्थ नाही, किंवा झोपेच्या तुम्ही त्याला हे करून म्हणजे असं त्याला सुरुवात होणार नाही. एक तर आधी फिटची औषध आहेत, त्याच्यात तुम्ही झोप येत नाही म्हणून आणि काहीतरी दिलं तर ते फार त्रासदायक होईल म्हटले. तर त्याला तुम्ही त्याचे सेन्सर वापरा. म्हणजे आता घरात तो काय काय करतो ते बघा. आणि ते मग माझ्या लक्षात आलं की हा घरात कोणाला येऊन देत नव्हता. म्हणजे माझ्याकडे धुणं भांडी वगैरे करायला सुद्धा बायका आल्या तर त्यांना तो सरळ माझं का धुतीस म्हणून तिच्या अंगावर पाणी ओतणार किंवा हे सगळं व्हायचं. किंवा पाहुणे कोणी आलं तर ते आले की त्याला आवडायचं, कारण मी त्यांच्याशी बोलणार ना, याच्याशी बोलणार नाही, मग माझ्याकडे कोण लक्ष देणार.
1: बरोबर.
0: मग तो काहीतरी फेकून मार किंवा त्यांना जाण्यासाठी प्रवृत्त करणार असं काहीतरी व्हायचं. मग माझ्या लक्षात आलं की हा मारणे किंवा फेकणे हा जो त्याचा सेन्सर आहे तो आपण कुठल्या तरी ह्याच्यात वापरूया,
1: ह्याच्यात वापरला पाहिजे.
0: हा, मग ते मी गोळा फेक मध्ये वापरायचं ठरवलं. आणि मग गोळा फेक करताना बागेत जायचे, बागेत त्याला घेऊन अशी दगड पिशवी घेऊन जायचे आणि मोठा दगड एक ठेवायचे आणि त्याच्यात त्याला दगड मारत बसायला लावायचे. म्हणजे दिवसभर ते बागेत 4 वाजता न्यायचे ते 6 वाजेपर्यंत तो दगडच मारत बसायचा. म्हणजे त्याचं तो मारण्याचं जे आहे ना तो थांबले असायचं. म्हणजे आपल्याला कसं एक बघा गोष्टीमध्ये सांगितलेलं असलं, राग आला की खिळा मारा.
1: राग कमी करायचा
0: असेल तर तसं मी त्याचं ते करायला सुरुवात केली. त्यानंतर याचं कसं व्हायचं, कोणी रागवलं काय झालं की पळत सुटायचा. मग कपडे घातलेले असू देत किंवा नसू देत, रागवायचं नाही. प्रेमानं सांगितलं तर तो सगळं करणार, पण रागवलं म्हटलं की तो पळत सुटायचा. मग हे पळत सुटायचा जो सेन्सर होत, म्हणजे डॉक्टरांनी मला त्याचा हे करायला सांगितला होता अभ्यास, त्यामुळे मग मी काय केलं त्याला पळवायचं. मग रनिंग, मग रनिंग मध्ये कसं केलं की शिवाजी स्टेडियम आमच्या जवळच आहे, मग तिथं रोज पळायला लावायचे. म्हणजे उलट सुलट पायऱ्या चढणे उतरणे. त्यानंतर घरात मी जेव्हा चपात्या करायला सुरुवात करायची त्यावेळेस त्याला दोरीवरच्या उड्या, म्हणजे दोरी घेऊन करता येत नव्हतं पण हातानं ऍक्शन करून दोरीच्या उड्या मारायला लावायची. पहिली चपाती सुरू झाली की शेवटच्या चपातीपर्यंत मारायची.
1: अरे बापरे,
0: असं त्याला ती सवय लावली होती. त्यामुळे तो व्यायाम आपवायचा असे. त्यानंतर धाकटा जो मुलगा आहे त्याला स्विमिंग फार आवडायचं, पण ह्याला पोहायचं म्हणजे भीती वाटायची मला की त्याला फिट्स येतात. फिट येतात तर आपण कसं त्याला न्यायचं. तर मी ह्याला आणि त्याला दोघांना पण कमरेला दोरी बांधून स्विमिंग, मी स्वतः पण पाण्यात उतरायचे आणि स्विमिंग सुरू केलं.
1: अरे,
0: आणि अतिशय छान असा बॅक आणि बटरफ्लाय तो इतका सुरेख पोहतो.
1: अरे वा,
0: म्हणजे तो असा असून सुद्धा पोहणं वगैरे करतो. आणि हे सगळं माझ्या धाकट्यामुळे झालं बरं का, कारण त्यालाही काही काही आवडतंय ना ते सगळं मला, कारण ह्याला न्यायचं तर ह्याला द्यायला पाहिजे.
1: बरोबर.
0: ह्याला कुठं ठेवणार.
1: बरोबर.
0: त्यानंतर जिम्नॅस्टिक करायला लागला. धाकट्याला जिम्नॅस्टिक मध्ये घातलं, यालाही घातलं. डॉक्टर ते म्हणायचे सर की आओ तो त्रास देतो बरं का इतर मुलांना, मारतो वगैरे. सर मी थांबते, तसं काय वाटलं की तुम्ही मला लगेच हे करा. मग हा त्याला समजावून घेऊन तो पण त्याच्या सोबत जिम्नॅस्टिक करायला लागला. म्हणजे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मला कंपल्सरी त्याच्या सोबत करायला लागल्या. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर पळायचं, त्याच्यानंतर त्याला सायकलिंग यावं, धाकट्यानं सायकल मागितली की ह्याला पण सायकल. मग ती येण्यासाठी

0: त्याच्या मागं हात धरून पळायचं.
1: बरोबर.
0: बरेच लोक मला खूप काही काय म्हणत होते की बघा कशी पळतीय, तिला काय वाटतंय का, म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या.
1: बरोबर.
0: पण त्यावेळेस मी विचार केला ह्याला जर येत आहे तर ह्यालाही येऊ शकतं.
1: बरोबर. बरोबर.
0: फक्त थोडा वेळ लागेल. आणि त्यांना सायकलिंग मध्ये सुद्धा बक्षीस मिळवलं.
1: अरे वा, खूप.
0: म्हणजे त्यावेळेस सायकल स्पर्धा होत्या तर ह्याला पण मी भाग घ्यायला लागला. तेव्हा तो जिज्ञासामध्ये होता आणि इतकं म्हणजे छान करत गेला. आणि नंतर मग एक एक स्टेप पार करत गेला. शालेय स्पर्धा, मग राष्ट्र, मग आंतरराष्ट्रीय गेला. म्हणजे काही गोष्टी अशा होतात ना की हे घडेल असं वाटत नव्हतं,
1: पण ते घडलं.
0: पण सतत प्रयत्न, सतत प्रयत्न आणि घडेल, घडणार, होईल असं म्हणत म्हणत ते होत गेलं.
1: नक्कीच.
0: खरंच आहे. म्हणजे मलाही अजून तुम्हाला मी सांगती आहे, पण मलाही अजून असं वाटतं की अरे मी ते जगती आहे. आणि ते जगताना मला लक्षात येते की किती त्रास होत गेला, किती काय काय होत गेलं. पण हे सगळं त्यानं केलं.
1: नक्कीच.
0: आणि अजूनही
1: ते यश आहे म्हणायला पाहिजे.
0: आणि आज मी त्याचं लग्न केलंय.
1: हो, त्या प्रश्नाकडे येणारच होते की तुम्ही त्याचं आता 40 एक वय म्हणायला हरकत नाही त्याचं, तर या ह्याच्यात हा तुम्ही विचार करणं की या मुलाचं लग्न करणं आणि ते केल्यानंतर पुढे त्याचं आयुष्य, या विचारामागचं तुमचं कारण सांगा आणि तो अनुभव सांगा.
0: जेव्हा मला करोना झाला, मिस्टरांना करोना झाला, मग हा एकटा घरी, मग डॉक्टरला पुण्याहून बोलवलं, त्याची मिसेस आणि ते. पण आई म्हणून मला असं वाटलं की अरे कसं होणार, म्हणजे ती त्याला घेत होती समजावून. भाऊ म्हणून ह्याला सगळं माहिती आहे ना त्याचं, म्हणजे कधी रागवेल, कधी काय करेल, कधी काय. पण वहिनी म्हणून तिला तेवढं कसं माहित असणार. पण ती पण खूप सांभाळून घेत होती, अतिशय छान. म्हणजे तिनं सुद्धा मला आश्चर्य वाटायचं की ती त्याला खूप छान सांभाळायची. आणि मी 11 दिवस हॉस्पिटलमध्ये होते आणि हे पण हॉस्पिटलमध्ये होते. आता म्हंटल काय करणार, म्हणजे पुढे काय होणार, ही दोघं तर पुण्याला जातील
1: आपल्यानंतर आपल्या.
0: हा, आणि असाच काहीतरी प्रसंग आला तर आपलं काय होणार. ते इतकं वेगळ्या पद्धतीनं झालं. मी एका ठिकाणी आईस्क्रीम खायला जात होते तर तिथे एकदा एक तिथले जे ओनर आहेत ते बोलता बोलता बोलले की अहो अपंगांसाठी काय काय आहे तो फॅसिलिटीज. तर म्हटलं का हो सर, तुम्हाला का म्हणजे माहिती पाहिजे. नाही नाही, माझी पुतणी आहे म्हटले तर तिच्यासाठी पाहिजे होतं. म्हटलं काय झालंय तिला. तर मग आम्ही असं विचारलं तर काही नाही म्हणले, तिचा जरासा उजवा हात छोटा आहे वगैरे असं तसं, पण खूप गुणी मुलगी आहे असं तसं, असं सगळं बोलली झाली. मग मला असं वाटलं की काय हरकत आहे, विचारून बघूया ना. आणि आपल्याला ह्या मुलाला मैत्रीण पाहिजे, जोडीदार म्हणण्यापेक्षा साथीदार पाहिजे.
1: कारण महत्वाचा शब्द आहे साथीदार.
0: कारण जोडीदार म्हटलं की त्यांचे मन जुळणं किंवा पुढं सगळं आलं ना. पण साथीदार म्हटलं किंवा मित्र म्हटलं तर त्याला कसं असतं की मित्राच्या सगळ्या सर्व गुण सगळे आपल्या पोटात घेणार आणि पोटातून परत दुसऱ्या आपल्या यांना मदत करणार. तर तसं मला हवं होतं. मग मी त्या संदर्भात त्यांच्याशी बोलले. बोलल्यानंतर ते म्हटले की बघू आम्ही विचार करतो आणि सांगतो. ओके म्हटलं. माझा मुलगा असा असा आहे सगळं सांगितलं आणि मला ती क्लिअरिटी आवडती. म्हणजे कुठेही
1: आहे ते खरं सांगून,
0: खरं सांगायचं किंवा नंतर कुणीतरी काहीतरी वेगळं सांगितलं मग
1: त्याच्यापेक्षा.
0: मग ते क्लिअरिटी करूनच मी इवन मी काय केलं त्यावेळेस त्या मुलीला घरी बोलवलं आणि मी तिला हे सांगितलं की घर बघून नाही लग्न करायचं किंवा तुला कुणीतरी म्हणतंय करा आता तुझं नाहीतरी होणारच
1: नाहीये,
0: आम्ही तुला किती सांभाळणार वगैरे वगैरे, हे न लक्षात घेऊस.
1: बरोबर.
0: तू किती त्याला एक्सेप्ट करू शकतीस,
1: तुझी मनाची तयारी बघ.
0: आणि त्यासाठी तुला मी एक महिना देते, तुला किती पाहिजे तो पिरियड देते. पण तुला कोणी कंपल्शन करतंय, कारण तो लादलेला कुठलाही एखादा जो व्यवहार होतो म्हणजे तो काही उपयोगाचा
1: नाही. कारण दोघांचं आयुष्य आहे पुढे जाऊन भरायचं
0: आणि नियम असा आहे की ह्या मुलांच्या बाबतीत पण GR आहेत की अशा मुलांची लग्न नाही करायची.
1: बर,
0: असा होता. पण 2016 नंतर असा GR आला की पालकांची संमती, मुलांना जर लग्न हा कन्सेप्ट समजत असेल
1: बरोबर
0: काय, तर ह्या मुलांची मी करू शकता.
1: बर.
0: आणि त्याला तुम्हाला म्हणजे सगळं कायद्यानुसार करायला लागतं. मग त्या सगळं आहे कायद्यानुसार. मग माझ्या मनात आलं की मग काय हरकत नाही, म्हणजे करूया. आणि मग हिचाही होकार आला, सगळे तयार झाले, सगळं झालं. त्याच्यानंतर मी आपला कागदोपत्री म्हणजे कुठेही या मुलांचं काही पुढे त्रासदायक होऊ नये.
1: बरोबर.
0: त्यामुळे मग वकील हे करून तिच्या आई बाबांच्या सह्या, आमच्या सह्या, सगळ्यांचं मंजुरी करून मग ते लग्न झालं. म्हणजे खऱ्या अर्थानं आणि नावं पण

0: इतकी छान आहेत ओंकार आणि गौरी.
1: वा
0: म्हणजे खऱ्या अर्थानं
1: अगदी तुम्ही म्हणता तसं
0: रबने बनाई जोडी आणि दोघंही खूप छान. पण त्यानंतर असं झालं की ही जबाबदारी मी घेतलीय.
1: बरोबर.
0: म्हणजे आता लग्न करणं ही जबाबदारी मी घेतलीय. त्या मुलीला लग्न म्हणजे काय माहितीये, पण ह्या मुलाला 50% माहित असेल किंवा 50% नसेल. टीव्ही बघतोय हे होतंय आणि आई म्हणून मी हे सगळं समजावून सांगणं थोडंसं अवघड होतं.
1: बरोबर.
0: थोडं अवघड होतं
1: बरं,
0: पण प्रयत्न करत होते मी सांगायचे. पण आता मात्र घरी जेव्हा

0: मध्ये व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यावर सहमती झाली. दहशतवादाविरोधात संघटित प्रतिकार करण्याबाबत उभय नेत्यांचं एकमत झालं. याखेरीज नेदरलँड्समध्ये लायडन विद्यापीठात जतन केलेला चोलकालीन अन्नाई मंगलम ताम्रपट मोदी यांना सुपूर्द करण्यात आला. त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली. तिथंही दोन्ही देशांदरम्यान महत्वाचे व्यापारी करार झाले.
1: दिल्लीमध्ये सीएनजी पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं आजपासून 1 रुपया दरवाढ केली. त्यानुसार सीएनजीचे दर दिल्लीत 80.09 रुपये, गझियाबाद आणि नोएडा इथं 88.70 रुपये, गुरुग्राममध्ये 85.12 रुपये इतके झाले. या आठवड्याच्या सुरुवातीला सीएनजीच्या दरात इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं 2 पैशांची वाढ केली होती. चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातलेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% वरून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. जनगणना 2027 पहिल्या टप्प्यात गृहगणना सुरू झाली असून सरकारने त्यासाठी स्वगणनेचा पर्याय दिलाय. या अंतर्गत महाराष्ट्रात 1 ते 15 मे या कालावधीत 11,14,277 घरांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली त्यांनी आपल्या भागात येणाऱ्या प्रगणकाला H या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक उपलब्ध करून द्यावा. तसंच ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्यांनी 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राज्यातल्या सर्व कुटुंबांना प्रत्यक्ष गणनेसाठी प्रगणक भेट देतील, त्यावेळी त्यांना सहकार्य करावं आणि अचूक माहिती द्यावी असं आवाहन निवडणूक आयोगानं केलंय. एक देश एक निवडणूक या विधेयकासाठीच्या संयुक्त संसदीय समितीने काल बंगळुरूमध्ये राजकीय पक्ष, कायदेतज्ञ आणि नागरी समाजातल्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोयली आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी या विधेयकावर आपले विचार मांडले अशी माहिती समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी दिली. संयुक्त संसदीय समिती विविध राज्यांचे दौरे करून त्यांच्या हरकती आणि सूचनांची नोंद घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तिरुअनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीमुळे मुंबई दिल्ली रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य प्रदेशातल्या रतलाम जिल्ह्यात आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या B1 या डब्याला आग लागली. तेव्हा डब्यात 68 प्रवासी होते. मात्र 15 मिनिटांच्या आत सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे 8 ते 10 प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून ओव्हरहेड दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरे हिला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यावर पुण्यातून आरोपीला काल अटक झाली होती. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होतोय. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. रक्तदाबावर एकत्रितपणे नियंत्रण मिळवू, आपला रक्तदाब नियमितपणे तपासा, या सुप्त मारेकऱ्याला पराभूत करा ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होतोय. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबाबत जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्देश

आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कर्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा पराभव केला. आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला, त्यामुळे गुजरात टायटन्स संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारीने सामनावीर ठरला. आज धरमशाला इथं दुपारी 3:30 पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवलाय. टेनिसमध्ये पोर्टुगल एटीपी चॅलेंजर्स स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बाठियानं बल्गेरियाच्या अलेक्झांडर डोन्स्कीच्या साथीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पोर्टुगलचा डियागो परेरा आणि स्पेनचा डेव्हिड वेगा हर्नांडेझ या जोडीला त्यांनी सरळ सेटमध्ये हरवलं. सिद्धांत बाठियाचं एटीपी चॅलेंजर्समधलं हे तिसरं विजेतेपद आहे. आफ्रिकेत काँगो आणि युगांडामधला इबोला या आजाराचा उद्रेक ही आंतरराष्ट्रीय चिंतेची आणि सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी असल्याचं WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलं आहे. इबोला या आजाराचे आतापर्यंत 300 जास्त संशयित रुग्ण तर 88 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर WHOचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी आज हे घोषित केलं. मात्र इबोलाचा उद्रेक अद्याप COVID-19 निर्माण झालेल्या जागतिक आणीबाणीचे निकष पूर्ण करत नसून आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची आवश्यकता नसल्याचं WHOनं म्हटलंय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीप समूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागात आगेकूच केले. त्यानुसार या महिन्याच्या 26 केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उद्या उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 सीबीआय कोठडी. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्त्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 3,688 कुटुंबांनी स्वगणना केली. गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबारमध्ये 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला H या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा. यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या 33 मध्ये वाढ करून आता 37 करण्यात आली आहे. अर्थातच आता एकूण न्यायाधीशांची संख्या 38 झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या अध्यादेश स्वरणात 2027 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली. या संदर्भातील 1956 अध्यादेशातील ही सुधारणा आहे. जागतिक आर्थिक आणि भूराजकीय

तिच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा कल सुरूच असून या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 27,048 कोटी रुपये काढून घेतले आहेत. 2026 आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जवळपास 2,20,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. ही रक्कम 2025 या वर्षापेक्षा अधिक असून 2025 या संपूर्ण वर्षात हीच रक्कम 1,66,000 कोटी रुपये होती अशी माहिती NSDL ने दिली आहे. CBSE म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंडळानं अभ्यासक्रमात तिसरी भाषा अनिवार्य केली आहे. येत्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल. आता 9वीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक राहील. मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 3ऱ्या भाषेचा पेपर नसेल असं CBSEनं स्पष्ट केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास CBIनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं CBIनं सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि MyGOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर SMS प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील. त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा टप्पा आहे. प्रधानमंत्री आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. चांदीच्या आयातीवर सरकारनं निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारनं 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तिरुवनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयानं दिले आहेत. मध्य प्रदेशामधल्या नागदाजवळ आज 4:45 या गाडीच्या एका वातानुकूलित डब्याला आणि गार डब्याला आग लागली तेव्हा डब्यातली सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यरत होऊन गाडी थांबली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. दोन्ही डबे उर्वरित गाडीपासून वेगळे करण्यात आले. रेल्वेमध्ये आगीसंदर्भातल्या विविध प्रणालींचे लेखापरीक्षण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुका कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती बाजार समितीनं दिली आहे. तालुक्यातील काही ग्रामीण भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचा प्रकार घडत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं यासंदर्भात परिपत्रक जाहीर केलं आहे. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होत आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होत आहे. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबद्दल जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे.

हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 9 पाण्याच्या साठवण टाक्याचं लोकार्पण तसंच मुंढवा इथला महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला, त्यामुळे गुजरात टायटन्सच्या संघाची प्ले ऑफमध्ये प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारायणनं सामनावीर ठरला. धर्मशाला इथं पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. खेळ 3:30 सुरू होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा 6-4, 6-7, 6-2 असा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवला आहे. पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिनरनं रशियाच्या दानिल मेदवेदेव याचा काल उपांत्य फेरीत 6-2, 5-7, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सिनरचा सामना आज कॅस्पर रूड याच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: पिटारा में आज
1: उजाले उनकी यादों।

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा
1: से कार्यक्रम AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर देखील ऐकू शकता.
2: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
3: विज बिल, किराणा, स्कूल.

0: अनुजा, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी याविषयी आपण आपल्या युवक मित्रमैत्रिणींशी बातचीत करत आहोत. आज आपण वाणिज्य अर्थात कॉमर्स क्षेत्रातल्या करिअरच्या संधी याविषयी बातचीत करणार आहोत.
1: अमृता, गेल्या काही वर्षांपासून कॉमर्स क्षेत्रामध्ये अनेक बदल झालेले आहेत. पारंपरिक शाखांच्या पलीकडे जाऊन आता अनेक नवीन संधी कॉमर्स साईडला उपलब्ध झालेल्या आहेत. मग ते व्यवस्थापन असो, बँकिंग असो, लेखाशास्त्र म्हणजेच अकाउंट्स किंवा कायदा, अशा विविध क्षेत्रांमध्ये कॉमर्स शाखेचं महत्व वाढलेलं आहे.
0: अनुजा, पूर्वी कसं व्हायचं, कॉमर्स म्हणजे बँकांचे व्यवहार असा एक समज होता.
1: तर अशाच शंका कुशंकांचं निरसन करण्यासाठी आज आपण हा विषय घेऊन आलेलो आहोत. काळाप्रमाणे कॉमर्स या साईड मध्ये बदल होत गेले. वाणिज्य आणि व्यवस्थापन अर्थात कॉमर्स आणि मॅनेजमेंट अशी या अभ्यासक्रमाची ओळख तयार व्हायला लागली. मॅनेजमेंटमुळे सर्व क्षेत्रांमध्ये त्याची गरज भासू लागली. यातल्या पदवी शिक्षणाचं महत्व वाढलं.
0: अनुजा, या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण म्हटल्याप्रमाणे कॉमर्स शाखा म्हणजे गोळाबेरीज किंवा फक्त अकाउंटन्सी किंवा अकाउंटंट म्हणून जे फक्त नोकरी किंवा व्यवसाय असं ह्या क्षेत्राचं आता स्वरूप राहिलेलं नाहीये. अनेक पर्याय आहेत जे आपल्याला माहीत नाहीयेत.
1: या अनेक पर्यायांची माहिती आपल्या युवक मित्र मैत्रिणींना व्हावी म्हणूनच आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे या विषयातील तज्ज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर यांना.
0: अभिजित कुलकर्णी सर गेली 20 वर्ष 11वी 12वी कॉमर्स, CA, CS आणि याशिवाय अनेक प्रोफेशनल कोर्सेससाठी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय वेगवेगळ्या अनेक सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत. चला तर मग युवक मित्र मैत्रिणींनो, कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शक, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: युवक मित्र मैत्रिणींनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 10वी 12वीचे रिझल्ट झालेले आहेत तर त्याच्यानंतर साधारण काय करायचं हा प्रश्न पालकांनाही असतो आणि विद्यार्थ्यांनाही असतो. तर त्यासाठीच आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी यावरचं मार्गदर्शन आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणतो. मागच्या भागात आपण कम्प्युटर सायन्स या क्षेत्रातील करिअरच्या संधींबद्दल बोललो आणि आजच्या भागात कॉमर्स अर्थात वाणिज्य शाखा यातलं शिक्षण आणि त्यातल्या करिअरच्या संधी याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर यांना. सर, गेली 20 वर्ष 11वी आणि 12वीच्या कॉमर्स आणि CA CS करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत, त्याचबरोबर 100 हून अधिक शाळांमध्ये त्यांनी करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानं दिलेली आहेत. तर सर, आपलं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये.

0: नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: कॉमर्स म्हटलं की थोडंसं एक सेकंड चॉईस असं पूर्वी बघितलं जात होतं की म्हणजे ज्यांना सायन्स करणं शक्य नाही आणि ज्यांना आर्ट्सला जायचं नाहीये. पण मला वाटतं हळूहळू हा ट्रेंड आता बदलतोय आणि एक चॉईस म्हणून कॉमर्सकडे बघितलं जात आहे. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल सर?
1: सर्वप्रथम आकाशवाणीचे धन्यवाद. कॉमर्स हा आता तसं बघायला गेलं तर एक ट्रेंडिंग स्ट्रीम आहे असं आपण म्हणूया. सायन्सला पूर्वी प्रेफरन्स असायचा पण आता तो कॉमर्सकडे चांगला यायला लागलेला आहे. एकतर ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं असेल की या साईडच्या बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज.
0: बरोबर.
1: यामध्ये CA CS CMA हे आम्ही म्हणतो हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. याबरोबरच आपण किमान 15 ते 20 वेगळे अजून कोर्सेस करू शकतो ज्याच्यानंतर आपलं करिअर चांगलं होऊ शकतं असं. आणि त्याचा अवेअरनेस सध्या आता वाढत चाललाय. याचं थोडस श्रेय आपण गुगलला वगैरे देऊ कारण की माहिती चांगली उपलब्ध व्हायला लागलेली आहे आणि पालक पण आता अवेअर झालेले आहेत. म्हणजे सायन्स शिवाय अजून काय ऑप्शन आहे ह्याचा ते विचार करायला लागले आहेत. त्यामुळे इकडे आता कॉमर्सला विद्यार्थ्यांचा ओढा वाढतोय. 10वी नंतर अगदी 100% पडलेले विद्यार्थी पण ऍडमिशन घ्यायला लागलेत.
0: कॉमर्स नंतर जर मुख्य इन्कम सोर्स असा विचार केला तर मग CA आणि CS याच्याकडे प्रामुख्यानं बघितलं जातं आणि अत्यंत हुशार मुलंच हे दोन्ही कोर्सेस करू शकतात असा एक समज आहे. म्हणजे CA CS फक्त करिअरच्या संधी आहेत का?
1: आपण दोन्ही गोष्टींचा विचार करूया की CA CS किंवा CMA याला आम्ही प्रोफेशनल कोर्सेस म्हणतो. तर हे करण्यासाठी तुमच्याकडे काय क्वालिटीज असायला पाहिजेत आणि समजा मला हे करायचे नसतील तर बाकीचे ऑप्शन्स आपल्याकडे काय असेल. त्यामुळे पहिल्यांदा या प्रोफेशनल कोर्सेसचा विचार करू. तर गेले 20 वर्ष आम्ही शिक्षण क्षेत्रात आहे तर माझा अनुभव असा आहे की अगदी 10वीला मराठी मीडियम असेल, सेमी इंग्लिश असेल, इंग्लिश मीडियम असेल किंवा CBSE वगैरे स्टुडंट्स असतील सर्व मुलं हा कोर्स करू शकतात.
0: ओके.
1: या कोर्ससाठी अत्यंत हुशाऱ्यापेक्षा सिन्सिअरिटी हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. तर आम्ही म्हणतो एक सोपा रूल फॉलो करा. 8+8+8 8 तास चांगला अभ्यास करा. 8 तास अन्य सर्व गोष्टी करा आणि 8 तास विश्रांती घ्या. हा जर तुम्ही वर्षातले 10 महिने 8 तास चांगला अभ्यास करायची तुमची तयारी असेल आणि मला वाटतं एवढं काही फार अवघड नाहीये म्हणजे 1/3 टाइम ऑफ द डे तर तुम्ही निश्चितपणे हा कोर्स अगदी 11वीपासून जर चालू केला तर 11वीपासून पुढे 12वी आणि पुढच्या वर्षामध्ये हा कोर्स पूर्ण करू शकता. त्यामुळे सिन्सिअरिटी हा यातला सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे.
0: मला वाटते सर अत्यंत अवघड समजले जाणारे कोर्सेस अत्यंत सोप्या शब्दात तुम्ही वर्णन केलेलं आहे. सर असं म्हटलं जातं की कॉमर्स म्हटलं की हिशोबाला, तर ज्यांचं गणित चांगलं आहे अशाच मुलांनी कॉमर्सला जावं.
1: खर तरी बरेचदा असं असतं की मला गणित आवडत नाही म्हणून कॉमर्सला ऍडमिशन घ्यायची का असं वाटतं. तर आता बघा आमच्या सब्जेक्ट असे आहेत 11वी 12वी कॉमर्सचे 3 आमचे प्युअर कॉमर्स साईडचे सब्जेक्ट आहेत. अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स. CBSE स्टुडंट असतील तर बिझनेस स्टडीज. ओके. तर अकाउंटन्सीमध्ये थोडी आकडेमोड असते. तुम्ही जो म्हणला ना हिशोब हा विषय बरोबर आहे. आता बाकी इंग्लिश विषय हा कंपल्सरी आहे. तो सर्व स्ट्रीमला कंपल्सरी आहे म्हणजे त्याचा पेपर ऑल ओव्हर महाराष्ट्र सेम असतो. आता 2 विषय आमच्याकडे ऑप्शनल आहेत. एक तर असतो मॅथमॅटिक्स, ज्याला मॅथ्स नको असेल त्यांना SP सेक्रेटरियल प्रॅक्टिस हा सब्जेक्ट घेतला तरी चालतो. आणि दोन्ही साईडला पण तुम्ही जरी एंट्री घेतली मॅथ्स घेऊन पुढे करिअर करू शकता किंवा SP घेऊन पुढे करिअर करू शकता. त्यात फारशी मोठी अडचण नाहीये. मॅथ्स का असावं तर अनालिटिकल थिंकिंग तुमचं डेव्हलप होतं. आणि दुसरं म्हणजे कॉमर्स साईडचं जे मॅथ्स आहे ना हे बरंच प्रॅक्टिकल मॅथ्स आहे, कमर्शियल मॅथमॅटिक्स आहे. सो समजायला फारसा अवघड नाहीये. हा आता तर स्टेट बोर्डच्या 10th सिलेबसमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे असे काही टॉपिक्स टाकलेले आहेत तर त्याचं म्हणून आपण एक्सटेन्शन आहे. तेव्हा कॉमर्स साईडच्या मॅथ्सची अजिबात काही भीती बाळगू नये. आणि मॅथ्सला एकदम सिम्पल रूल असो की दररोज काही सम सॉल्व्ह करा. आणि एक विषय राहिला तो म्हणजे आता कॉमर्स साईडला आता IT पण आहे. सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे आमच्याकडचे काही विद्यार्थी आता हल्ली BCA वगैरे एंट्रन्स देऊन BCA MCA करून IT मध्ये पण चांगलं करिअर करायला लागले.
0: तोही एक ऑप्शन सुरू झाला
1: कॉमर्स साईडला अवेलेबल आहे. तेव्हा मॅथ्स चांगलं असेल उत्तम आहे. समजा तुम्हाला मॅथ्स आवडत नाही तर तुम्ही SP घ्या आणि मग बाकीच्या करिअरचा तुम्ही विचार करू शकता.
0: पण म्हणजे मग मॅथ्स घ्यावं की घेऊ नये काय प्रेफर कराल तुम्ही?
1: 10वीपर्यंत तुमचं मॅथ्स जर ओके असेल फार उत्तम असायची आवश्यकता नाही तर तुम्ही निश्चितच मॅथ्स घ्या. कारण मॅथ्समुळे थोडेसे ऑप्शन्स वाढतात.
0: बरोबर.
1: एक सोपं उदाहरण देतो की सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याला क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड हा एक महत्वाचा पेपर असतो. म्हणून तुम्हाला जर बँकिंगची परीक्षा द्यायची असेल किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला मॅथ्सचा तिथं फायदा होतो. पण मॅथ्स नसेल तर फार बिघडत असं नाही.
0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. सर आता CA आणि CS या दोन परीक्षा अवघड मानल्या जातात. म्हणजे पूर्वी तर अगदी 2-3% त्याचा रिझल्ट असायचा, आता तो थोडासा म्हणजे 10-1% गेला असं म्हणायला हरकत नाही. पण मग जी मुलं CA किंवा CS पूर्ण करू शकत म्हणजे पास होत नाहीत असं म्हणूया, कारण अभ्यास त्यांनी केलेलाच असतो 4-4.5 वर्ष, अशा मुलांचं वर्ष वाया गेलं म्हणायचं का त्यांना पुढे करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात त्या बेसिसवरती?
1: प्रोफेशनल कोर्स जर आपण कम्प्लीट केला तर आपल्याला मोठ्या कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये किंवा बँकेमध्ये वगैरे तुम्हाला जॉब मिळू.

0: शकेल. समजा एखादा मुलगा काही कारणामुळे कोर्स कम्प्लीट करू शकला नाही, आपण त्याला म्हणू की ड्रॉपआउट झाला, ओके, सीए इंटर पासआउट असेल किंवा सीएस एक्झिक्युटिव्ह असेल किंवा सीएम इंटर असेल, हे जरी तुम्ही पासआउट जरी असला तरी सध्या इंडस्ट्रीमध्ये 15,000 पासून 30,000 पर्यंतचे जॉब अवेलेबल आहेत. कारण तुम्ही जे शिक्षण घेतलंय पहिल्या 1-2 वर्षात त्याच्यामध्ये अकाउंटन्सी आहे, इकॉनॉमिक्स आहे, लॉ आहे, थोडंसं मॅथ्स आहे, कॉस्टिंग आहे, टॅक्सेशन आहे, याचा तुम्हाला निश्चितच उपयोग हा जॉब मिळायला होऊ शकतो. किंवा तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट नाही पण अकाउंटिंग किंवा टॅक्सेशन मधली प्रॅक्टिस करू शकता. जीएसटी मुळे तर 12 प्रॅक्टिस झाली. आता ते दर महिन्याला काही ना काहीतरी काम असतात, सो एवढा लोड वाढलेला आहे, त्यामुळे टॅक्स कन्सल्टंट किंवा फक्त अकाउंटिंगची कामं करायची असतील तरी स्कोप भरपूर आहे तुमच्याकडे. त्यामुळे चुकून तुमचं नाही कम्प्लीट होऊ शकलं तरी पण तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये सध्या शुअर शॉर्ट जॉब अवेलेबल आहेत. बऱ्याचशा ठिकाणी तर सीए किंवा त्यांचे क्लायंट्स हेच जॉब ऑफर करतात, झालं नाही तरी पण, झालं तर तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठे जावा, पण चुकून तुमचं काही कारणामुळे राहिलं तरी तुम्हाला स्थानिक लेवलला किंवा मोठ्या सिटीज मध्ये जॉब सहज उपलब्ध होतात.
1: मग त्याच्यासाठी सोर्सेस कसे शोधायचे?
0: आता याच्यामध्ये जर सीएसीएस करणारे विद्यार्थी असतील तर बरेचदा आमच्यासारखे इन्स्टिट्यूट आहेत, आमच्याकडे कंटिन्युअस जॉब रिक्वायरमेंट येत असतात. आता कोल्हापूरमध्ये आपल्याकडे शिरोली एमआयडीसी आहे, गोकुळशिरा गाव आहे, 5-स्टार आहे, अगदी कोल्हापूरातले उद्यमनगर आहे इथून, किंवा अगदी माझे काही मित्र पुणे मुंबईला आहेत, तर असे आम्हाला सारखे कंटिन्युअस रिक्वायरमेंट पाठवत असतात. काही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस आहेत, अशांच्या ठिकाणी पण बरेचदा अकाउंटंटचा माणूस पाहिजे किंवा फायनान्सला माणूस पाहिजे किंवा पर्चेसला माणूस पाहिजे, मार्केटिंगला माणूस पाहिजे, अशा गोष्टी येत असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे काही वृत्तपत्र निघतात तर त्यांच्यामध्ये रेग्युलर तुम्हाला अकाउंटंट वगैरे ज्या काही पोस्ट निघत असतील ते आपल्याला समजू शकतात की ह्या साईट्स आहेत. तर या सर्व ठिकाणांना सध्या माहिती मिळणं ही फारशी अडचण नाहीये, आपण व्यवस्थित त्यापर्यंत पोहोचणं आणि त्याचा फायदा करून घेणं.
1: तर याचा अर्थ सीए आणि सीएस जर तुम्ही झाला नाही तर वर्ष वाया गेली अशी भीती बाळगायचं काही कारण नाही. बरोबर, तुम्ही मन लावून अभ्यास केला असेल तर तुमचं करिअर घडू
0: शकतं कुठल्याही क्षेत्रात होईल.
1: बरोबर सर, आता ज्यांना सीए आणि सीएस करायचं नाहीये अशा लोकांसाठी चांगल्या करिअरच्या संधी कॉमर्स मधल्या की ज्या इन्कम सुद्धा चांगला मिळवून देतील, तर असे कुठले ऑप्शन्स आहेत?
0: तर यातला एक चांगला ऑप्शन आहे जो कधी कधी सायन्स आणि आर्ट्सची मुलं पण चूज करतात, तो बीबीए एमबीए. तर तुम्ही कॉमर्स साईडला या, कॉमर्स साईड ही रिलेटेड टू बिझनेस आहे, फायनान्स आहे, तर बीबीए एमबीए त्याला सुसंगत आहे. इथं फक्त एकच आहे की तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे, म्हणजे तुम्ही एंट्रन्स पास झाला तर तुम्हाला कॉलेज मिळालं की पुढे काही तिथे अडचणी येत नाहीत, कॅम्पस वगैरे अगदी चांगले असतात. हा झाला पहिला ट्रॅक. दुसरा ट्रॅक आहे तो म्हणजे लीगल साईडचा आहे, तर तुम्ही लॉयर एलएलबी करू शकता. आम्ही म्हणतो जर तुमच्या घरी बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही डेफिनेटली याचा विचार करा, किंवा कॉर्पोरेट लॉयरची पण रिक्वायरमेंट आहे. बऱ्याचशा बँकांमध्ये लॉची लॉ ऑफिसर म्हणून पोस्ट वगैरे असतात वगैरे, असं आहे. सो तुम्ही लॉचा विचार करू शकता. त्याच्यानंतर मगाशी मी म्हटलं की आयटी सब्जेक्ट आता आलेला आहे, तर तुम्ही बीसीए एमसीए कडे जाऊ शकता. एमसीए झाल्यावर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज या भरपूर आहेत, म्हणजे तुम्ही आयटी फील्डमध्ये पण एंटर करू शकता. हे झाले 3 रेग्युलर. त्याच्यानंतर आम्ही म्हणतो की बीकॉमच्या बरोबर आपल्याला काय काय करता येईल, तर तुम्ही बीकॉम करा, एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटच्याकडे तुम्ही शिकायला जावा, ते तुम्हाला काहीतरी स्टायपेंड वगैरे देतात, आणि तुम्ही अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं नॉलेज बीकॉम होईपर्यंतच घ्या. म्हणजे झाल्या झाल्यास तुम्हाला जॉब अवेलेबल आहे आणि त्याला खर्च काय नाहीये, तुम्हाला तिथं काय आहे शिकायला मिळेल आणि तुम्हाला जॉब पण मिळू शकेल. त्याच्यानंतर तुम्ही बीकॉमच्या बरोबर मार्केटिंगचा विचार करू शकता. खाली बऱ्याच ठिकाणी पोस्ट असतात मार्केटिंगसाठी माणसं हवेत, सेल्स मार्केटिंगसाठी हवेत. तिथं हळूहळू एक्सपिरियन्स घेत घेत घेत बीकॉमची 4 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन पण पूर्ण होतं आणि तुम्हाला तिथं जॉब्स अवेलेबल होतात. नवीन एक फील्ड आलंय ते म्हणजे स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्स, ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर आता सध्या तर आहे ई कॉमर्स आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, याच्यामध्ये तुम्ही करिअर त्याचे कोर्सेस करू शकता. त्याच्यानंतर बीकॉमच्या बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे, तर आपण 2 प्रकारे विचार करू, एक गव्हर्नमेंटची आणि अदर देन गव्हर्नमेंट. ओके, सो गव्हर्नमेंटच्या म्हणजे आपण एमपीएससी यूपीएससीचा विचार करूया, किंवा बाकी काय आहे तर बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, टॅक्सेशन आहे. या सर्व ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षा, बऱ्यापैकी सिलेबस कॉमन असतो, तुम्ही जर चांगली तयारी केली तर तुम्हाला काही अडचण नाही. अजून भारताबाहेर जायचंय तर त्या करिअरचा आपण विचार करू शकतो. 12वी कॉमर्स नंतर एसीसीए आहे, यूएसएचं सीपीए आहे, सीएमए आहे, सीएफए आहे, असं ऑस्ट्रेलियाला पण सीए आहे, तर ह्या कोर्सचा तुम्ही विचार करू शकता. आणि आता आम्ही आहे तसं अकॅडमिक्स हा पण एक चांगला ऑप्शन आहे. कॉमर्सची कॉलेजेस आहेत, बीबीए एमबीएची कॉलेजेस आहेत वगैरे. सो अशा सर्व ठिकाणी बाबा तुमचं पीएचडी झालं किंवा नेटसेट जर तुम्ही केलं तर तुम्हाला अकॅडमिक्स मध्ये पण तुम्हाला करिअर चांगलं करता येऊ शकतं.
1: तुम्ही जे कोर्सेस म्हणताय ते 12वी नंतर की ग्रॅज्युएशन नंतर?
0: यातली स्पर्धा परीक्षा जर सोडल्या ना तर बरेचसे कोर्सेस हे 12वी नंतरच आहेत. म्हणजे आपण बीबीएचा विचार केला किंवा लॉचा विचार केला किंवा स्टॉक मार्केट मधल्या कोर्सेसचा विचार केला किंवा बीसीएचा विचार केला, तर हे बरेचसे कोर्सेस तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बरोबर करायचे.
1: ओके, थोडक्यात तुम्ही डिग्रीला जोड देऊन जर स्किल्स डेव्हलप करत गेलात तर करिअरच्या उत्तम संधी कॉमर्स नंतर तुमच्याकडे.
0: अगदी अगदी. एआयचे काही कोर्सेस निघालेत, तुम्ही ते कोर्सेस करू शकता. डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस निघालेले आहेत. अगदी तुम्ही एखादी फॉरेन लँग्वेज शिकायचे आणि त्यातून तुम्हाला पुढे करिअर करायचंय, हा पण ऑप्शन कॉमर्स साईडला ओपन राहतोच.

0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये कॉमर्समधील करिअरच्या संधी याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांशी आपण बातचीत करत आहोत. सर, आता चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे लंबी रेस का घोडा असं म्हणतात, अशा केसेसमध्ये जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सीए व्हायचं असेल तर साधारण त्याला किती काळ लागतो, किती वर्षाचा तो कोर्स आहे आणि कधीपासून तो सुरू होतो? 11वी 12वी?
1: नक्की नक्की. पूर्वी असं होतं की बीकॉम नंतर करायचे, पण आता तुम्ही अगदी 11वीपासून सुरुवात करू शकता. 1949 साली सीए इन्स्टिट्यूट फॉर्म झाली.
0: बरं,
1: म्हणजे आता 75 वर्ष पूर्ण झाले. 4 लाखच्या आसपास मेंबर आहेत. भारताची पॉप्युलेशन साधारण 144 करोड आहे आणि 4 लाख मेंबर्स, त्यामुळे स्कोप वाईज तर आपल्या लक्षात येईल की याला भरपूर स्कोप आहे. फायनान्स लागत नाही असा कुठलाही बिझनेस नाही. इव्हन ट्रस्ट असतील, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल, तरी फायनान्स हा लागतोच. मग आता चला, मला त्याच्यामध्ये बाबा संधी तर भरपूर दिसतात, भारताबाहेर पण तुम्ही जाऊ शकता. तर मग मी कसा ट्रॅक पकडायचा? तर तुम्ही 11वीपासून थोडी सुरुवात करा. 11वी 12वी मध्ये तुम्ही बेसिक सगळे क्लिअर करा. 11वी 12वीचं सिलेबस तुम्हाला सगळा येऊ देत. 3 सब्जेक्ट हे सीएला आणि 11वी 12वीला कॉमन आहेत. अकाउंटन्सी आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे 3 विषयाचा तर आपला स्टडी 11वी 12वीत झाला. एक सब्जेक्ट नवीन होतो, तो म्हणजे फक्त लॉ, त्याचा आपण थोडासा स्टडी केला. तर 12वी नंतर आता सध्या सीए इन्स्टिट्यूट म्हणते तुम्ही 3 अटेम्प्ट देऊ शकता, मे मध्ये, सप्टेंबर मध्ये किंवा जानेवारी मध्ये. ज्याने 11वी 12वीला चांगली तयारी केली तो मे किंवा सप्टेंबर अटेम्प्टचा विचार करू शकतो. 12वी नंतरच एखाद्याने ठरवलं, म्हणजे थोडक्यात आता एखादा मुलगा 12वीत झाला आणि ऐकतोय तर तो जानेवारीचा अटेम्प्टचा विचार करेल, आणि एखादा मुलगा 10वी झाला आणि ऐकतोय हे तर तो मेच्या किंवा सप्टेंबरच्या अटेम्प्टचा विचार करू शकतो. ही झाली पहिली परीक्षा फाउंडेशन. याच्यामध्ये 4 पेपर्स आहेत आणि 50% पासिंग आहे. त्याच्यानंतर बरोबर 1 वर्षानं सीए इंटरमिजिएट परीक्षा आहे. साईड बाय साईड तुम्ही बीकॉम करायचंय, म्हणजे फाउंडेशन तुमचं FY ला असताना झालं, तुम्ही SY ला जाईपर्यंत तुमचं इंटर होऊ शकतं. इंटरला 6 पेपर्स आहेत. इन्स्टिट्यूटने एक ऑप्शन दिलाय, 3 पेपर एकदा द्या, नंतर 3 पेपर द्या. तुमची तयारी असेल तर 6 च्या 6 द्या.
0: आणि या 3 पेपर मध्ये कालावधी किती असतो?
1: आता पण इंटरला पण परत त्यांनी 3 अटेम्प्ट ठेवलेले आहेत, म्हणजे परत तुमच्या परीक्षा येणार मे, सप्टेंबर आणि जानेवारी. थोडक्यात तुम्ही एक परीक्षा समजा तुम्ही सप्टेंबरला पास झाला तर पुढची परीक्षा जानेवारी पासून तुम्ही इंटर क्लिअर करू शकता.
0: ओके, म्हणजे मे मध्ये 3 सब्जेक्ट आणि सप्टेंबर 3 सब्जेक्ट असं देता येतं.
1: अगदी एकदम बरोबर. त्याच्यानंतर 2 वर्षाची आर्टिकलशिप आहे.
0: बरं,
1: ओके. आर्टिकलशिप म्हणजे सीएनच्या हाताखाली काम शिकायला जायचं, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला स्टायपंड मिळतो. मंथली 3000, 4000 किंवा 5000 कुठे तुम्ही काम करताय त्याच्यावर तो डिपेंडंट आहे. आणि ती झालं की मग सीए फायनलचा अटेम्प्ट आहे, त्याला मात्र 2 अटेम्प्ट आहेत. ही रिसेंट डेव्हलपमेंट आहे. सो त्यांनी मे आणि नोव्हेंबर असे 2 अटेम्प्ट ठेवलेले आहेत. म्हणजे इंटर नंतर आपण पकडूया 3 वर्ष, म्हणजे 12वी नंतर 6 महिने. आपण समजा आपण गृहीत धरू चला सप्टेंबर ना एखादी फाउंडेशन दिली, 1 वर्षानं इंटरमिजिएट झाली, 1.5 वर्षात त्याच्या 2 लेवल्सच कम्प्लीट झाल्या. मग 2 वर्ष तो आर्टिकलशिप करेल, म्हणजे 1.5+2 आपली झाली 3.5 वर्ष, आणि 6 महिन्यानंतर तो सीए फायनलची परीक्षा देईल. म्हणजे 12वी+4 to 4.5 इयर्स हे झालं फास्टेस्ट. आणि तुम्ही एखादा अटेम्प्ट जरी जास्त घेतला किंवा एक एक ग्रुप जरी क्लिअर झाला तरी फार मोठा मार्केटला फरक पडत नाही. तुमचे तुम्ही चांगले स्किल्स मिळवलेले आहेत, तुम्हाला नॉलेज आहे म्हटल्यावर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. प्लस सीएला एक चांगला ऑप्शन आहे की तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकता.
0: ओके, मी ठरलेलं आहे की मला सीए व्हायचं आहे आणि मी त्यादृष्टीने कॉमर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे. तर साधारण 11वी 12वी फर्स्ट इयर कधीपर्यंत मला हे क्लिअर होतं की सीए हा माझा ट्रॅक आहे की नाही?
1: तर आम्ही असं म्हणतो की सीए कोर्स आहे ना हा फायनान्शियल रिलेटेड आहे.
0: बरोबर.
1: तर आपल्याला अकाउंटन्सी मॅथ्स जमतंय, ओके, समजतंय, तर डेफिनेटली तुम्ही करा. फक्त त्याला जोड काय द्यायची आहे? तर सिन्सिअरिटीची, दॅट्स इट. समजा तुम्हाला वाटलं ते मॅथ्स मला काही एवढं आवडेना झालेलं आहे, पण अकाउंटन्सी मला आवडते कारण त्यामध्ये कमी आहे थोडक्यात कॅल्क्युलेशन वगैरे, तर तुम्ही बाबा मॅथ्स सोडायचं असेल तर तुम्ही सीएस कडे जाऊ शकता.
0: ओके,
1: सो ह्या दोन्हीपैकी एक. आणि अदरवाईज मग काय बाकी सगळे 12th नंतरचे आपले ऑप्शन्स आहेत. थोडक्यात 6 महिन्यात आपल्याला कळू शकते कुठला सब्जेक्ट आपल्याला कसं जमतोय, आवडतोय का या बेसवर. सो एक 6 महिने गेले की आपण ट्रॅक बऱ्यापैकी 11वी होईपर्यंत आपण ट्रॅक फिक्स करू शकतो.
0: सर, सीए नंतर करिअरचे खूप ऑप्शन्स आहेत, कारण जसं आपण म्हणालो की प्रत्येक बिझनेसला फायनान्स हा लागतोच.
1: बरोबर.
0: पण कंपनी सेक्रेटरी बद्दल असं म्हणता येतं का, म्हणजे त्याच्यानंतरच्या करिअरच्या संधी किती आहेत?
1: आता कंपनी सेक्रेटरी नावातच म्हणलंय की प्रत्येक कंपनीला एक सेक्रेटरी लागेल. आणि सध्या आता काय की कंपन्या भरपूर वाढत आहेत, किंवा जे सर्व मोठे बिझनेस आहेत ते कंपनी जर रन करतात, त्यामुळे कंपनी आली की त्याला सेक्रेटरी हवा. मग आयदर तो ऍडवायझरी रोल मध्ये असेल किंवा तिथे एम्प्लॉई म्हणून असेल. सो कंपनी सेक्रेटरीला पण सध्या चांगले जॉब्स अव्हेलेबल आहेत. फक्त कधी कधी काय होतं की तुम्हाला थोडंसं मोठ्या सिटीत जायला लागतं असं. आता कोल्हापूरमध्ये पण मला वाटते की साधारण 80 ते 100 आसपास कंपनी सेक्रेटरी प्रॅक्टिस करतात, चांगली प्रॅक्टिस करतात, प्रश्न नाही. पण मला समजा जॉबला जायचंय तर मी जेवढ्या मोठ्या सिटीत जाईन, जे पुणे, मुंबई, दिल्ली किंवा आणि काही भारतात कुठेही, तर तुम्हाला तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज या चांगल्या राहतात. हा कोर्स सीएच्या तुलनेत थोडासा सोपा आहे, फक्त हा लॉ बेस्ड कोर्स आहे.
0: ओके,
1: कंपनी सेक्रेटरी म्हणजे काय? कंपनीला ऍप्लिकेबल असणारे सर्व लॉज तुम्ही लर्न करायचे. ओके, आणि ते तुम्हाला आले तर कंपनीचं तुम्ही सर्व प्रकारचं लिगल प्रोटेक्शन करू शकता. प्लस थोडंसं त्यांनी अकाउंटिंग अँड टॅक्सेशन जोडलेलं आहे.

0: त्यामुळं मला मॅथ्स फार आवडत नाही, पण मला लॉ चालू शकेल किंवा LLB प्लस CS हे पण एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. हा ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला दोन्ही होणार, तुम्ही लॉ ची प्रॅक्टिस करू शकता.
1: किती वर्ष जातात?
0: LLB तर तुम्ही 12 नंतर चालू करणार, तो 5 वर्षाचा कोर्स आहे, त्याला आम्ही प्री लॉ म्हणतो. LLB कम्प्लीट होईपर्यंत CS पूर्ण होतं.
1: ओके,
0: म्हणजे 5 वर्ष तुमच्या दोन्ही डिग्रीज कम्प्लीट झाल्या आहेत. सो हा पण एक चांगला ट्रॅक आहे.
1: सर, आता भारतात CA परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा कॉमर्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर परदेशात जायचं असेल तर काय ऑप्शन्स आहेत, किंवा काय तयारी करायची, किंवा जोड देण्यासाठी कुठले स्किल्स घ्यायचे, किंवा कुठले सर्टिफिकेट कोर्सेस करायचे?
0: आपण एक 3-4 परीक्षांचा विचार करू, कारण की परीक्षा तर भरपूर आहेत. सो आपण 3 कंट्रीचा विचार करूया. एक तर UK मध्ये काही चांगले कोर्सेस आहेत, त्याच्यानंतर USA मध्ये काही चांगले कोर्सेस आहेत, आणि ऑस्ट्रेलियाचा विचार करू आपण. तर एक तर CA आहे काही ठिकाणी, काही ठिकाणी CPA म्हणून USA आहे तर CPA आहे, आणि USA मध्ये आहे तर एक ग्लोबल करिअर म्हणून ACCA विचार केला जातो. त्याचबरोबर US मध्ये CFA म्हणून आहे आणि CMA मध्ये म्हणून पण. 5 कोर्सेस आपण आता विचार करूया. तर ह्यातले काही कोर्सेस आहेत ते आफ्टर 12th तुम्ही चालू करू शकता, आणि काही कोर्सला त्यांनी ग्रॅज्युएशनची अट ठेवलेली आहे. म्हणजे हल्ली ग्रॅज्युएशनला ते क्रेडिट आर्स मध्ये मोजतात की तुमचे किती क्रेडिट आर्स झाले किंवा बेसिस किती पॉईंट झाले, त्यावेळेस तुम्ही तो कोर्स करू शकता. त्यामुळे 12th नंतर तुम्ही या साईडला जाऊ शकता. आता सध्या तरी कोल्हापूरमध्ये याचं ऑफलाईन कोचिंग कुठे अवेलेबल नाहीये, पण पुणे मुंबई किंवा अजून मोठ्या सिटीज मध्ये याचं ऑफलाईन ऑनलाईन, पण कोल्हापूरात असणारा विद्यार्थी हा ऑनलाईन कोचिंग घेऊ शकतो, काही फारशी अडचण नाहीये. तर तुम्हाला आता स्किल्स कुठले कुठले लागतील, तर या मॅक्झिमम कोर्सेसना ना आता आउटसाईड कोर्सेस असल्यामुळे इंग्लिश तुमचं उत्तम असावं, म्हणजे आपण म्हणूया इंग्लिश प्रोफिशियन्सी हा एक विषय. दुसऱ्या बऱ्याचशा कोर्सेसना मॅथमॅटिक्स आहे, काही ठिकाणी तर ते कंपल्सरी आहे. तर तुमचा मॅथ्स जर चांगला असेल तर तुम्ही या साईडच्या कोर्सेसमध्ये करू शकता. आणि मग थोडंसं अनालिटिकल स्किल्स पाहिजे. फक्त या कोर्सेसना काय होतं की भारतातले लॉज काही फारसे नाहीयेत, म्हणजे जर तुम्हाला भारताबाहेर जाऊन सेटलच व्हायचं असेल तर तुम्ही एक कोर्स करा.
1: बरोबर,
0: अदरवाईज तुम्ही CA करून पण भारताबाहेर जाऊ शकता. पण समजा मला UK जायचंय किंवा USA जायचंय किंवा ऑस्ट्रेलियाला जायचंय, तर तिथला जो फायनान्शियल रिलेटेड कोर्स आहे तर तो तुम्ही कोर्स जर परस्यू केला आणि तुम्ही तो क्लिअर केला तर तुम्ही सेटल होऊ शकता. या सर्वांचा खर्च साधारण 5 लाखाच्या आसपास येतो. आता कधी कधी बाहेर जायची म्हणजे तिकडेच जाऊन परीक्षा द्यायची असेल तर थोडी फी तुमची वाढणार, पण आपण साधारण एव्हरेज 5 लाख रुपये धरून चालू. आणि प्लस साधारण ह्यांचा जो ड्युरेशन आहे, 12th नंतर जर तुम्ही करा लागला तर 3 ते 4 वर्ष, ग्रॅज्युएशन नंतर करा लागला तर 2 ते 3 वर्ष आहे. सो एवढ्या पिरियडचा आपण विचार करायला पाहिजे. पण सेटल होणार व्हायचं तिथं तर तुम्ही हे कोर्सेस करा. अदरवाईज काय, तुम्ही भारतातले जे काय आपण मगाशी 8 कोर्स डिस्कस केले ते कोर्स केले तरी चालू शकतील.
1: 12वी नंतर जर मला या कोर्सेसचा विचार करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कधी करायची, म्हणजे ऑनलाईन त्याचे एंट्रन्स एक्झाम वगैरे असतात का, त्याचे ड्युरेशन, किंवा कुठल्या महिन्यात साधारण या एक्झाम्स असतात?
0: आम्ही तर म्हणतो की तुम्ही 11वीत असताना साधारण ट्रॅक ठरवा की 12वी नंतर आपण काय करूया.
1: बरं,
0: मग एक तर आपले भारतातले CA CA CMA विचार करा, BBA मला एंट्रन्स द्यायचे त्याचा विचार करा. समजा मी अब्रॉड कोर्सेसचा विचार करतोय तर 12वीत आपण इन्फॉर्मेशन काढू शकतो. 12वीत आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली की ते लगेच काही चेंज होत नाही काही इन्स्टिट्यूटना, की त्यांनी वर्षातनं 4 अटेम्प्ट ठेवले आहेत. काही इन्स्टिट्यूट काय म्हणते की तुम्ही रजिस्टर केल्यानंतर 6 महिन्यात परीक्षा देऊ शकाल असं आहे. सो ते आपण ठरवायचंय आपला कुठला यातला कोर्स करायचा आहे. म्हणून बरेच जण आपण कंट्री वाईज विचार करतो, मग की जर UK जायचं असेल तर ACCA हा चांगला कोर्स आहे, USA जायचं असेल तर CPA CFA किंवा CMA आहे, ऑस्ट्रेलिया जायचं असेल तर त्यांच्याकडे पण CA आहे, अजून पण बऱ्याच ठिकाणी कोर्सेस असतील. तर मग त्यांच्या एंट्रन्स साठीचे क्रायटेरियाज काय आहे? मग आता काही 12 नंतर देता येतील, तर ह्याला एंट्रन्स पेक्षा आपण असं म्हणूया की ह्यांचे लेवल आहेत. ओके, जसं CA ला फाउंडेशन आहे, फाउंडेशन ही पहिली परीक्षा पहिली लेवल कम्प्लीटच झाली, एंट्रन्स देऊन तुम्ही CA ला असं नाहीये, तसं यांची फर्स्ट लेवल आहे. त्या फर्स्ट लेवलचे जे काही सब्जेक्ट्स आहेत तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, कोचिंग अवेलेबल असेल ते तुम्ही घ्यायचं, आणि मग त्याच्यानंतर ती एक्झाम आयदर ऑनलाईन द्यायची किंवा पुणे किंवा मुंबईला त्या सेंटरला जाऊन द्यायची. सो 12वीत असताना आपण त्याची व्यवस्थित माहिती काढली आणि जर तयारी चालू केली तर 12वी नंतर 3 किंवा 6 महिन्यांना आपण त्यांची फर्स्ट लेवलची परीक्षा देऊ शकतो.
1: म्हणजे त्यांचं स्पेसिफिक ड्युरेशन असं काही असत नाही, म्हणजे ऍडमिशन प्रोसिजर नंतर ते ड्युरेशन ठरतं.
0: हा,
1: त्यामुळे 11वीला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही सर्च सुरू करायचं
0: अगदी,
1: आणि त्या हिशोबानं मग तुम्ही तुमचे ट्रॅक ठरवत जायचं.
0: आम्ही म्हणतो 11वीत तुम्ही अंदाज घ्या स्वतःचा, आपल्याला काय काय जमतंय, कॉमर्स साईडला काय काय ऑप्शन्स, आणि मग 12वीत असताना तुम्ही तो फिक्स करा की ठीक आहे बाबा या साईडला मला जायचंय, मग आम्ही त्याबद्दल गाईड करू शकतो. हल्ली इंटरनेटवर बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असतात, पुणे मुंबईचे काही कॉन्टॅक्ट आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग त्यांना ट्रॅक जॉईन घेऊ शकता. मग त्याचं कोचिंग पण हल्ली बऱ्याचशा गोष्टी या ऑनलाईनच झालेल्या आहेत. सो रजिस्ट्रेशन या मॅक्झिमम कोर्सेस हे ऑनलाईनच आहे.
1: सर, आता आपण असं म्हणतो की सायन्सला जायचं असेल तर थोडस टेक्निकल गोष्टींची आवड असावी असं म्हणतो, किंवा आर्ट्सला जायचं असेल तर थोडस कलाक्षेत्रातली आवड असली पाहिजे. तसं जर कॉमर्सला जायचं असेल तर आपल्या मुलामध्ये कुठलं कॅलिबर हवं, म्हणजे पालकांनी कसं ओळखायचं किंवा कसं डेव्हलप करायचं?
0: आता ह्याच्यामध्ये कॉमर्स मध्ये आपण 3 गोष्टींचा विचार करू. कॉमर्स मध्ये सगळ्यात तर महत्वाचं आहे ते म्हणजे थोडासा बिझनेसचा एप्टिट्यूड आहे का आपल्या मुलाबरोबर डिस्कस करताना.

0: काही बिझनेस रिलेटेड सांगायला लागलो तर त्याला त्यात इंटरेस्ट वाटतो का किंवा तो काही बोलतो का. हल्ली आपण शब्द ऐकतो स्टार्टअप,
1: बरोबर.
0: सो बाबा ह्याच्याशी रिलेटेड जर त्याला इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली या साईडचा विचार करावा. एक दुसरा म्हणजे फायनान्स हा तर कॉमर्स हा बॅकबोन आहे. सो मला कॅल्क्युलेशन वगैरे आवडतात किंवा मला टॅक्स बद्दल थोडीशी बाबा उत्सुकता आहे वगैरे, तर या संदर्भात मुलाचा एकूण कल जर आपल्याला दिसला, हल्ली बऱ्याचशा कल असणे असतात, त्यातनं पण ते सांगू शकतात काय आहे ते. आणि सेल्स आणि मार्केटिंग, तर हे सेल्स आणि मार्केटिंगला कसं आहे, एकतर तुम्ही एमबीए करा किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन करत करत एखाद्या ठिकाणी जॉब करत करत पण तुम्ही ते लर्न करू शकता. असं आहे. तर ह्या एक दोन तीन गोष्टी जर आपल्या चांगल्या असतील ना, तर मग आपण डेफिनेटली विचार करू की बाबा, आणि आपण सायन्सचे हार्ड कोर फॅन नाहीये, म्हणजे मला फिजिक्स केमिस्ट्री काही फारसा आवडत नाही, तर तुम्ही निश्चितच विचार करा.
1: ओके,
0: स्कोपचा तर अजिबात अडचण नाहीये. मग जर मला सायन्स घ्यायच्या मागची माझी जर क्लॅरिटी नसेल, तर तुम्ही कॉमर्सचा विचार करा, ऑप्शन्सचा विचार करा, आणि मग काय काय आहे यात, काय काय मला करता येऊ शकतं, किती वेळ लागेल, किती खर्च होईल. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो की स्कोप. हा तर स्कोप हा डेफिनेटली आहेच, आणि फायनान्स हा मला वाटते जोपर्यंत आपण सर्व गोष्टी करत राहणार आहे तोपर्यंत फायनान्स हा लागणारच आहे, त्यामुळे याला स्कोप हा निरंतर राहील.
1: मला कॉमर्स घ्यायचंय तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की अरे बाया, स्कोप काय काय याच्यामध्ये, ओके, तुला हे आवडू शकतं. तिसरं, प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. चौथं, पिरियड फार जास्त नाही आहे कॉमर्सला करिअर करायला, 12+4 years इज ओके. पाचवं म्हणजे खर्च पण फार जास्त नाहीये. आणि सहावं म्हणजे तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबचे ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. सो या सगळ्याचा जर आपण विचार केला तर एक सर्टन म्हणून, आणि ज्याला फ्युचरमध्ये चांगला स्कोप राहील याचा विचार करायचा झाला, स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर, आज आपण इथं आलात आणि आमच्या युवक मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन आजच्या या कार्यक्रमात झालंय असं म्हणायला हरकत नाही. आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. बरेचदा अनुजा असं होतं की आपल्याला त्या विषयामध्ये करिअर करायचं असतं, पण थोडासा आजूबाजूच्या मित्रांचा म्हण किंवा समाजाचा प्रभाव, त्या विषयातली त्यांची मतं यांचा थोडासा पगडा आपल्यावर पडतो.
1: बरोबर.
2: पण आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉमर्स विषयामध्ये तुम्ही शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यानंतर अनेक वाटा तुम्हाला उपलब्ध आहेत, त्यातल्या कुठल्याही वाटेवर जर आपण प्रामाणिकपणानं प्रयत्न केले तर नक्कीच यश हे आपलंच आहे. याच सकारात्मक नोटवर आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी अमृता
1: आणि मी अनुजा आपला निरोप घेतोय. स्टे ट्यून, स्टे हॅपी.

शुभवाणी निवेदन आणि निर्मिती सहाय्य अमृता दैनी अनुजा तापसकर सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: स्वीकार्य नहीं है। संयुक्त राष्ट्र में भारत के स्थायी प्रतिनिधि पर्वत नेनी हरीश ने कहा कि चालक दल के सदस्यों को निशाना बनाने और जहाजों की मुक्त आवाजाही में रुकावट को जायज नहीं ठहराया जा सकता। ईरान ने घोषणा की है कि रणनीतिक रूप से महत्वपूर्ण हॉर्मुज जल डमरू मध्य से सैन्य उपकरणों से लदे शत्रु पोतों को गुजरने की अनुमति नहीं दी जाएगी। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण। राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। हुंडई मोटर्स आणि VNIT नागपूर यांच्यात हुंडई सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापनेसाठी सामंजस्य करार। पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन। आणि आज आणि उद्या अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट। आता सविस्तर बातम्या। जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे। 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली। पुणे, मुंबई, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला। पुण्यात सर्वाधिक 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली। गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 3,688 कुटुंबांनी स्वगणना केली, तर गोंदिया जिल्ह्यात 3,881 आणि वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली। ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला H या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा, यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। नागपूर जिल्ह्यात नियमबाह्य वाळू वाहतूक आणि वाळू चोरीच्या घटना लक्षात आल्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाला तत्काळ कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत। राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाईचे संकेत दिले।
3: आणि अवैध वाळूची चोरी हे माझ्या लक्षात आली होती आणि त्यामुळं आमच्या पोलिसांनी महसूल खात्याने पुढाकार घेतला आणि नागपूर जिल्ह्यात मोठी कारवाई झाली, भंडारा जिल्ह्यात मोठी कारवाई झाली, राज्यामध्ये जालन्यामध्ये आमच्या तिथल्या जिल्हाधिकारी मित्तल यांनी चांगली कारवाई केली आणि त्यामुळं मला असं वाटतं राज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने वाळू येणे हे काही चालणार नाही, कडक कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्रात दिले गेले आहेत।
2: नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात हुंडई मोटर्स आणि VNIT नागपूर यांच्यात हुंडई सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापनेसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे। हुंडई सेंटर ऑफ एक्सलन्स नेटवर्कमध्ये आता भारतातील IIT दिल्ली, मुंबई, चेन्नई, कानपूर, हैदराबाद, VNIT नागपूर आणि तेजपूर विद्यापीठ या 7 अग्रगण्य संस्था समाविष्ट आहेत। या उपक्रमाचा उद्देश भारतीय बाजारासाठी उपयुक्त बॅटरी आणि विद्युतीकरण तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासाला गती देणे हा आहे। नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अवेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची CBI कोठडी दिली आहे। या प्रकरणाचा तपास CBIने सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती। नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं CBIनं सांगितलं। चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातले आहेत। सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं। याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% वरून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता। आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन मंगळवार दिनांक 19 मेला संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलं आहे। या सभेत सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, प्रसन्न जोशी यांचं गझल गायन तसंच सुगम गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीत सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून

0: नागरिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन्स स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन सिव्हिल लाईन्स येथील डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आलं आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भासाठी जलसंधारण एक उपाय या विषयावर ही परिषद होत असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. जलसंधारणाच्या ठोस उपाययोजनांवर राष्ट्रीय स्तरावर मंथन व्हावं हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. राज्यभरातील शेतकरी जलसंधारण क्षेत्रातील कार्यकर्ते सरपंच लोकप्रतिनिधी आणि अभ्यासक या परिषदेत सहभागी झाले आहेत. तर उद्या जलक्रांती परिषदेचं आयोजन रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी 10 वाजता करण्यात आलं असून अभिनेते आमिर खान, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नक्षल चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी काल पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्यानं गडचिरोली जिल्हा आता पूर्णतः नक्षलमुक्त झाला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी यमला, कंपनी सदस्य जयराम गावडे, मुकेश अवलाम, विजय तामू, रजिता मडावी, ज्योती पोटावी आणि आमती पोळियाम यांचा समावेश आहे. या सर्वांवर 69,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि AK-47 SLR आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होत आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800-11-7800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि MyGOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत. CBSEने अभ्यासक्रमात तिसरी भाषा अनिवार्य केली आहे. येत्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल. आता 9वीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक राहील. मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 3रा भाषेचा पेपर असेल असं CBSEने स्पष्ट केलं आहे. यावर्षी एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होणार असल्यानं दुष्काळ परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे खरीप हंगामात शेतीसाठी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे असा निर्देश भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद कक्षात आज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. विदर्भात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून आज आणि उद्या अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर इथे देखील उष्णतेच्या लाटेचा येलो इशारा देण्यात आला आहे. तर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया इथं आज विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज दुपारी नोंदवण्यात आलेल्या तापमानानुसार अकोला इथं 45° सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती येथे 44.8, वर्धा येथे 44.2, चंद्रपूर इथं 43.2 तर नागपूर इथं 43° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. दरम्यान काल अमरावती, वर्धा आणि अकोला हे जिल्हे देशात सर्वाधिक उष्ण ठरले. उन्हाच्या तीव्रतेवर शासकीय आणि संस्थात्मक पातळीवर विविध उपाय योजले जात आहे. अकोला जिल्हा परिषद प्रशासनानं कडक उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी जिल्हा परिषद परिसरात हिरव्या रंगाची शेड नेट लावली आहे. तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाच्या वतीनं तुमसर रोड आणि गोंदिया इथं प्रवाशांना निःशुल्क ताक वितरित केलं जात आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीपसमूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये

आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात संध्याकाळी 7:30 सामना होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. हुंडई मोटर्स आणि VNIT नागपूर यांच्यात हुंडई सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापनेसाठी सामंजस्य करार. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन. आणि आज आणि उद्या अकोला अमरावती वर्धा या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा विशेष जयमाला कार्यक्रम आप सुनेंगे।
1: राजू मोबाइल छोड़।
2: आओ ताई बैंकेचा नंबर हवा है, रिफंड नहीं आला है। आला लगेच कॉल कर दो।
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाइट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात।
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाइट किंवा कार्ड वर।
2: तुम्ही तर वाचवलं ताई।
1: कामापासून नाही।
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।

0: cámara.
1: झाली सोय.
2: कशाची?
1: बँकेच्या फीची.
2: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज. तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
0: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 688 कुटुंबांनी स्वगणना केली. गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबार जिल्ह्यात 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा. यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटकली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयने सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानालयातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडश्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवातल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं भूमिपूजनही दुरस्त पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. राज्याच्या विकास आणि पायाभूत सुविधांसाठी वाळू आवश्यक आहे, मात्र वाळू वाहतूक ही नियमांच्या चौकटीत आणि रॉयल्टीनुसारच झाली पाहिजे. चुकीच्या पद्धतीनं वाळूचं उत्खनन आणि वाहतूक चालू देणार नाही. त्यासाठी राज्यभर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागपूरसह भंडारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागानं या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4,116 कोटी रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश जारी केले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत उंबरपाडा, सारन्यावन, प्रतापगड, राक्षस भुवन, मिलान, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा आणि देवमाळ या 9 ठिकाणी धरणं उभारली जाणार आहेत. याशिवाय माणखेड आणि सालभोये इथं मोठं जलसाठे तसंच अत्याधुनिक पंप हाऊस, इलेक्ट्रोमेकॅनिकल यंत्रणा आणि जलवाहिन्यांचं जाळं तयार होणार आहे. दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यात 26

प्रकल्पांमध्ये आता केवळ 32% पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. जिल्ह्यात दररोज 116 टँकर 242 फेऱ्या करत तहानलेली गावं आणि वाड्यावस्तींवर पिण्याचं पाणी पोहोचवत आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 44 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँडचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले. विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन यांनी त्यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टरसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रातल्या सहकार्यावर भर दिला जाईल. प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टरसन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअरलेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रियल या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 8800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातून माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारे आपल्या सूचना पाठवता येतील. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रेयांशी वलीशेट्टी हिने महिला एकेरी प्रकारात रौप्य पदक पटकावलं. मात्र अंतिम फेरी चीनच्या आन जी युआन हिच्याकडून तिला 14-21, 6-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. IPL क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं सुरू असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्स पुढे विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पड्डीकलनं 45 धावांचं योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 18 षटकात 6 बाद 183 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात होत आहे. थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात कमाल तापमानात वाढ झाली. सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती आणि वर्धा इथं 46° सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना 30 जूनपूर्वी जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबर

0: बरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
2: लवकर टिफिन करा राजू. मोबाइल सोड.
3: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
3: मग योग्य नंबर
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
3: तुम्ही तर वाचवलं ताई.
2: कामापासून नाही.
4: RBI म्हणते
5: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
2: झाली सोय.
5: कशाची?
2: बँकेच्या फीची.
5: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
4: RBI म्हणे
5: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
6: वर्ष हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी
7: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
6: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
7: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10
6: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर संकटातील सोबती.
8: श्रोते हो डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानस या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AI

आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशव्यापी SIR म्हणजेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा भारत निवडणूक आयोगानं नुकतीच केली आहे. या टप्प्यात 16 राज्यं आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवली जाईल. यात आपल्या महाराष्ट्राचाही समावेश आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर या प्रक्रियेचे विविध पैलू समजावून सांगण्यासाठी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर सर आज आपल्यासोबत आहेत. पारकर सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. आता SIR म्हणजे काय आणि त्याचा उद्देश याबद्दल काय माहिती द्याल?
1: SIR फुल फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, आणि थोडक्यात आपण मराठीत म्हणतो विशेष सखोल पुनरीक्षण. म्हणजे आपल्या ज्या मतदार याद्या असतात त्याचं सखोलपणे पुनरीक्षण करणं, पुन्हा नव्याने त्या तयार करणं, याला आपण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा SIR म्हणतो. यापूर्वी असं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2004 या कालावधीत आपल्या देशामध्ये झालं होतं. आणि त्यावेळी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातच म्हणजे 2002 मध्ये असं पुनरीक्षण झालं होतं. त्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालंय आणि या कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरण सुद्धा झालंय. अनेक व्यक्ती गावातून शहराकडे आणि शहरातून शहराकडे अशी स्थलांतरित झालेली आहेत. आणि दरम्यानच्या कालावधीत दरवर्षी संक्षिप्त प्रमाणात पुनरीक्षण केलं जात होतं. मात्र संक्षिप्त पुनरीक्षण कालावधी जो असतो त्यावेळी घरोघरी जाऊन मतदारांची खात्री केली जात नाही. केवळ मतदारांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे किंवा कॅम्पमध्ये जे काही अर्ज प्राप्त होतात त्या अर्जाच्या आधारे मतदार यादीमध्ये सुधारणा किंवा वगळणी किंवा ऍडिशन केलं जातं. मात्र मतदार याद्याच्या सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत मतदार यादीतील प्रत्येक नोंद तपासली जाते. त्यासाठी निवडणूक आयोगाचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर किंवा BLO थोडक्यात म्हणतो, ते घरोघरी जाऊन मतदाराच्या अस्तित्वाविषयी खात्री करून घेतात आणि मतदाराच्या सर्वसाधारण रहिवासाच्या जागी संबंधित मतदार राहत असल्याबाबत व त्याबाबत खात्री झाली असल्यास त्या मतदाराकडून प्राप्त झालेला गणना फॉर्म माहिती त्याच्यात भरून घेतात त्या गणना फॉर्म मध्ये, आणि त्याच्या आधारे मतदार यादी तयार केली जाते. त्यामुळे मतदार यादी दोषविरहित आणि अधिकाधिक अचूक बनते आणि जुन्या मतदार यादीतील दुबार, मृत तसेच स्थलांतरित व्यक्तींची नावे आपोआप वगळली जातात. हाच ह्या SIR किंवा विशेष सखोल पुनरीक्षणाचा उद्देश आहे.
0: सर, म्हणजे थोडक्यात प्रत्यक्ष अंतिम मतदार यादी प्रकाशित होण्याच्या आधी खूप साऱ्या प्रक्रिया या दरम्यान पार पाडल्या जाणार आहेत. मग या प्रक्रियेचं राज्यातलं वेळापत्रक नेमकं काय आहे?
1: या सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये 30 जून 2026 ते 29 जून 2026 या कालावधीत आमचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा BLO म्हणतो ते घरोघरी जाणार आहेत आणि जो गणना फॉर्म आहे तो प्रत्येक मतदाराला नेऊन देणार आहेत. आणि जो गणना फॉर्म असतो त्या गणना फॉर्ममध्ये त्या मतदाराची आत्ताची माहिती असणार आहे आणि त्या माहितीच्या खाली त्या मतदाराची 2002 ते 2004 या कालावधीत जो SIR झालेला होता त्या कालावधीतील माहिती भरावायची आहे. आणि त्यासाठी आपला जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असणार आहे तो त्या व्यक्तीला, ज्या मतदार असतील त्यांना सहकार्य करणार आहे. कारण ही माहिती या व्यक्तीकडे म्हणजे आमचा जो BLO आहे त्याच्याकडे उपलब्ध असणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे फक्त तो खातरजमा करून घेणार आहे त्या मतदाराकडून की ही माहिती बाबा तुझी जुनी माहिती आहे ही बरोबर आहे ना, याची ती खातरजमा करून तो त्या मतदाराला सांगणार आहे की जुनी माहिती सुद्धा या फॉर्म मध्ये भर आणि गणना फॉर्म भरून त्याच्याकडून सही करून, आणि तो जर व्यक्ती नसेल तर त्याची रिलेटिव्ह कोण असेल त्या रिलेटिव्ह कडून सही करून हा गणना फॉर्म मतदार केंद्रस्तरीय अधिकारी जो असणार आहे तो ताब्यात घेणार आहे. आणि त्यावेळी जर संबंधित मतदार हा गणना फॉर्म त्याला परत करू शकला नाही तर जो आमचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहे तो पुन्हा काही दिवसांनी तिथे भेट देणार आहे आणि त्या मतदाराने भरलेला गणना फॉर्म तो आपल्या ताब्यात घेणार आहे. अशा प्रकारे हा गणनेचा कालावधी पूर्ण करणार आहे. हाऊस टू हाऊस इन्युमरेशन म्हणता येईल आपल्याला. आणि हाऊस टू हाऊस इन्युमरेशन झाल्यानंतर जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्या माहितीच्या आधारे या मतदार याद्यांचा प्रारूप प्रसिद्धी 5 ऑगस्ट 2026 ला होणार आहे. 5 ऑगस्ट 2026 ते 4

0: 2026 या कालावधीत ती यादी प्रसिद्ध होणार आहे. यादीमध्ये ज्या काही नोंदी असतील त्याच्यामध्ये दावे किंवा हरकती करण्यासाठी हा एका महिन्याचा कालावधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या हरकतींवर कार्यवाही करणं, हिअरिंग घेणं, म्हणजे आपण नोटीस देऊन त्यांना सुनावणीची प्रक्रिया सुद्धा राबवली जाणार आहे आणि क्लेम्स अँड ऑब्जेक्शन किंवा दावे आणि हरकती निकालात काढून त्यासाठीची प्रक्रिया 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात 5 ऑगस्ट 2026 ते 3 ऑक्टोबर 2026 या कालावधीत दावे हरकती निकालात करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. याच्या मतदारांचं फायनल पब्लिकेशन किंवा आपण अंतिम प्रसिद्धी म्हणतो ती 7 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे सुमारे 3 महिन्याचा हा कार्यक्रम असणार आहे.
1: सर, तुम्ही आताच 2002 मतदार यादीचा उल्लेख केलात, त्यावेळच्या यादीचा आणि या प्रक्रियेचा नेमका काय संबंध आहे? आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातल्या SIR साठी 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता तारीख असेल असं निवडणूक आयोगानं म्हटलंय, याचा अर्थ आमच्या श्रोत्यांना कसा समजावून सांगाल?
0: ज्यावेळी आपण आपल्या मतदार यादीमध्ये नाव घालायचं असेल तर घटनात्मक तरतूद अशी आहे की संबंधित व्यक्ती 18 वर्ष वय पूर्ण झालं असलं पाहिजे आणि तो भारताचा नागरिक असला पाहिजे. आता जो मतदार आहे त्याचं नाव 2004 पूर्वीच्या मतदार यादीमध्ये असेल तर त्याला आपण सहज म्हणू शकतो की तो भारताचा नागरिक होता, तो पहिल्यापासून भारताचा नागरिक आहे. आणि त्या गोष्टी सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे फक्त त्यावेळची म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाची यादीच 2002 उपलब्ध आहे. म्हणून यापूर्वी झालेलं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2004 या कालावधीतच पूर्ण भारतात झालेलं आहे, पहिल्यांदाच बोललेलो आहे. त्यामुळे 2002 यादी याच्यासाठी जुळवणी करण्यासाठी किंवा मॅपिंग करण्यासाठी आपण वापरतोय. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता की 1/10/2026 हा दिनांक क्वालिफाईंग डेट म्हणून नमूद केलेला आहे, ते काय? त्या विशिष्ट तारखेला एखाद्या मतदाराचं वय 18 वर्ष पूर्ण होत असेल तर त्या तारखेपर्यंत सर्व जे सिटीजन्स किंवा नागरिक असतात ते मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यास पात्र ठरतात. आता या आपल्या SIR कालावधीत जो क्वार्टर येतोय म्हणजे 4 तारखा म्हणजे कुठल्या आहेत तर 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर. आपला जो SIR सुरू होतोय त्या कालावधीत येणारी ठीक म्हणजे 1 ऑक्टोबर आहे. आणि त्यामुळं 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक धरून त्या दिनांकापर्यंत 18 वर्ष पूर्ण झालेले जे नागरिक असतील तर त्यांना मतदार यादीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्रता प्राप्त होते. त्याच्यामुळं 1/10/2026 हा अर्हता दिनांक नमूद करण्यात आलेला आहे.
1: सर, म्हणजे थोडक्यात जुन्या मतदारांची पडताळणी आणि नव्या मतदारांची नोंदणी अशी ही प्रक्रिया असणार आहे आणि त्यासाठीच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करणार असल्याचंही तुम्ही सांगितलं. पण मग या पडताळणीसाठी मतदारांनी नेमकी कोणती तयारी ठेवायला हवी?
0: एक तर सध्याचं मतदाराचं नाव आणि नोंदी तर आपल्याकडे सहज उपलब्ध आहेत आणि याच मतदाराच्या 2002 ते 2004 मधील नाव आणि नोंदी ह्याची जुळवणी करण्याचं काम हे आमचे जे BLO आहेत किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत ते मागील 2 ते 3 महिन्यापासून करत आहेत. त्याच्यामुळं मतदारांना काही जास्त त्रास होऊ नये या दृष्टीने, कारण प्रत्येक मतदाराला आपली 2002 ते 2004 कालावधीत मतदार यादीमध्ये आपलं नाव कुठे होतं, काय क्रमांक होता, अनुक्रमांक होता, काय पोलिंग स्टेशन क्रमांक होता याची माहिती असणं जवळजवळ अशक्य आहे. यासाठी काय करतोय की आमचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्वतःच ही माहिती शोधून ठेवतोय आणि त्यामुळं ती जी माहिती आहे 2002 ते 2004 या मतदार याद्या आहेत ह्या आमच्याकडे संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध होत्या, कारण हा परमनंट डॉक्युमेंट आहे आणि सगळीकडे तो उपलब्ध होता. आणि तो त्या डॉक्युमेंटच्या आधारे भारत निवडणूक आयोगाने सर्व याद्या 2002 ते 2004 संकलित याद्या त्यांच्या वेबसाईटवर किंवा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्याच्या आधारे आमचा BLO स्वतः सध्या जुळवणी करत आहे. त्या व्यतिरिक्त जर मतदाराला त्याचं 2002 मधील नाव किंवा 2002 ते 2004 यामधील भारतातील कुठल्याही राज्यात कुठल्याही शहरात कुठल्याही मतदारसंघात जर तो मतदार 2002 ते 2004 या कालावधीत असेल तर त्याचं नाव आणि त्याच्या नोंदी सहजरित्या त्याला मतदाराला सुद्धा शोधणं शक्य आहे. त्याच्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मी तुम्हाला संकेतस्थळाचं नाव सुद्धा सांगतो, voters.eci.gov.in voters.eci.gov.in या जर संकेतस्थळावर एखाद्या व्यक्तीने तिथे प्रवेश केला आणि त्या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच पानावर सर्च युअर नेम 2002 इलेक्टर रोल असं येतं आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या जुन्या इलेक्टर रोल मधलं नाव सुद्धा आपण सहज शोधून ठेवू शकतो. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ही कार्यवाही त्याच्या स्तरावर करणारच आहे, पण त्याआधी आपण सुद्धा आपलं नाव 2002 ते 2004

0: दोन ते 2004 यादीमध्ये होतं याची खातरजमा येथे जाऊन करू शकतो. त्याच्यासाठी तिथे काही जास्त काही करायचं नाहीये. तिथे आपलं राज्य निवडायचं आहे, आपला जिल्हा निवडायचा आहे, आपला जर मतदारसंघ आपल्याला माहीत असेल तर तो निवडायचा आहे, आणि आपलं एक स्वतःचं नाव जे आहे त्यावेळी 2002 मध्ये जे नाव असेल किंवा आता तेच असेल तर 2002 मध्ये जे नाव असेल ते तिथे नमूद करायचं आहे, आणि ते नाव नमूद केल्यानंतर आपल्याला आपलं 2002 मतदार यादीमधील सर्व डिटेल्स सहज उपलब्ध होऊ शकतात. आणि आता असंही असू शकतं की 2002 मध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव असणार नाही, कारण त्याचं 18 वर्ष पूर्ण हे 2002 मध्ये नंतर झाली असतील. तर अशा व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या आई वडिलांचं किंवा आजी आजोबांचं नाव असलं तरी ते पुरेसं आहे. ते काढून ठेवावं, आपण आपल्या ताब्यात ठेवावं, आणि जेव्हा आमचे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी 30 जून ते 29 जुलै या कालावधीत आपल्या घरी येतील त्यावेळी त्यांना सहजगत्या ती माहिती आपण सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो, आणि ते जे गणना फॉर्म असेल त्या गणना फॉर्म मध्ये सुद्धा आपण ही माहिती भरू शकतो.
1: सर, खरंच राज्यातल्या मतदारांसाठी तुम्ही खूप उपयुक्त मार्गदर्शन केलेत. सर, या प्रक्रियेत दावे आणि हरकतींचा टप्पा असणार

0: सबूत केल्यानंतर आपल्याला आपलं 2002 मतदार यादीमधील सर्व डिटेल्स सहज उपलब्ध होऊ शकतात. आणि आता असंही असू शकतं की 2002 एखाद्या व्यक्तीचं नाव असणार नाही, कारण त्याचं 18 वर्ष पूर्ण हे 2002 नंतर झाली असतील. तर अशाच व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या आई वडिलांचं किंवा आजी आजोबांचं नाव असलं तरी ते पुरेसं आहे, ते काढून ठेवावं, आपण आपल्या ताब्यात ठेवावं. आणि जेव्हा आमचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 30 जून ते 29 जुलै या कालावधीत आपल्या घरी येतील, त्यावेळी त्यांना सहजगत्या ती माहिती आपण सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो. आणि ते जे गणना फॉर्म असेल त्या गणना फॉर्म मध्ये सुद्धा आपण ही माहिती भरू शकतो.
1: सर, खरंच राज्यातल्या मतदारांसाठी तुम्ही खूप उपयुक्त मार्गदर्शन केलेत. सर, या प्रक्रियेत दावे आणि हरकतींचा टप्पा असणार असल्याचंही तुम्ही मगाशी म्हणालात, तो कशासाठी असणार आहे?
0: ज्यांच्याकडून गणना फॉर्म प्राप्त होऊ शकला नाही किंवा गणना फॉर्म मधील माहिती चुकीची असेल किंवा ज्यांचं मॅपिंगच झालेलं नाही, म्हणजे जुनी माहिती ज्यांना सापडत नाही आणि अर्धवट माहितीच्या आधारे फॉर्म दिलेला आहे, अशा व्यक्तींच्या बाबतीत मतदान नोंदणी अधिकारी आहे किंवा इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन ऑफिसर म्हणतो, तो त्यांना नोटीस पाठवणार आहे. त्यांच्या घरी नोटीस जाईल की तुमची अशी अशी जी माहिती आहे ती चुकीची आहे, तुम्ही मॅपड झालेलं नाही, तुमची जुळवणी जुन्या यादीशी झालेली नाही किंवा तुमचं जुन्या यादीमध्ये काही अस्तित्व सापडलेलं नाही किंवा तुमच्या पॅरेंटचं, तर अशा वेळी तुम्ही येऊन आम्हाला काही तुमच्या जुन्या अस्तित्वाबाबतचे डॉक्युमेंट कागदपत्र असतील तर ते तुम्ही सादर करावेत, अशा प्रकारची नोटीस त्यांना जाईल. नोटीस नंतर ते लोक ती जे कोण ज्यांना नोटीस जाईल तर त्यांनी सुनावणीसाठी उपस्थित राहायचं आहे, आणि सुनावणीसाठी उपस्थित राहताना त्यांनी त्यांच्या बरोबर त्यांचं 2002 ते 2004 पूर्वीच्या अस्तित्वाचे कागदपत्र जे काही असतील जे भारत निवडणूक आयोगाने विहित केलेले आहेत तर ते कागदपत्र येऊन आणून या संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना द्यावयाचे आहेत, आणि त्या आधारे त्या दावे व अर्जाचा सखोलपणे तपासणी करून मतदार नोंदणी अधिकारी त्याच्यामध्ये अंतिम निर्णय घेणार आहे.
1: सर, तुम्ही आतापर्यंत जी काही माहिती दिली आहे त्यावरनं कळतंय की ही प्रक्रिया किती मोठी आहे, आणि मग त्यासाठी मोठं मनुष्यबळही लागणार असेलच, त्याचं नियोजन कसं केलंय?
0: यामध्ये काय झालंय, ही प्रक्रिया 2025 सुरू झाली आहे. बिहार निवडणुकांच्या पूर्वी बिहारमध्ये ही सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया झाली, त्याच्यानंतर देशातील 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुद्धा ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत ही कार्यवाही झालेली आहे. आणि त्या कालावधीत त्यांना जे काही अनुभव आले, त्यांना काय मनुष्यबळ वापरावं लागलं, या सगळ्याचा आढावा आम्ही महाराष्ट्र किंवा इतर राज्य सुद्धा घेत होती, आणि त्याप्रमाणे आम्हीही 2-3 महिन्यापासून याबाबतची तयारी सुरू केली आहे. बूथ लेवल ऑफिसर म्हणजे त्याला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपण जो म्हणतो तो या सगळ्यातला सर्वात महत्वाचा व्यक्ती किंवा अधिकारी म्हणता येईल. महाराष्ट्रामध्ये एकूण 1,253 मतदान केंद्र आहेत, आणि प्रत्येक मतदान केंद्राला एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्याचे भारत निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. सर्व मतदान केंद्रांकरता 1,253 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे नेमलेले आहेत. हे कोण असतात तर राज्य शासनाचे किंवा जे लोकल बॉडी असतात त्यांचे क्लास 3 आणि त्यापेक्षा जास्त दर्जाचे अधिकारी असतात, कर्मचारी किंवा अधिकारी असतात. त्या व्यतिरिक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दुसरे जे विभाग असतात, प्रशासकीय विभाग आहेत, या सर्वच कर्मचाऱ्यांचं सहकार्य आपण इथे उपलब्ध करून घेणार आहोत.
1: सर, मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी आणि प्रत्येक पात्र मतदाराचा मताधिकार सुरक्षित करण्यासाठीची ही खूप व्यापक प्रक्रिया आहे, त्याबद्दल तसंच या मोहिमेबद्दल राज्यातल्या मतदारांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांवर तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये माहिती दिलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: संपादन आणि सादरकर्त्या गौरी देशमुख,
1: प्रसारण सहाय्य सुनीता पांडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपले स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 27 वैशाख शके 1948, दिनांक 17 मे 2026. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कीर्तनकार अश्विनी भट यांचं दूरसंचाराचं जाळं हे कीर्तन.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz श्रोते हो आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 megahertz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसार

भगवंताची प्राप्ती करून घेतली, देवाचा अनुभव म्हणजे साक्षात्कार करून घेतला आणि तो इतरांना दाखविण्याची त्यांची शक्ती होती. इतकंच नाही तर इतरांना देव मिळावा कळावा ही तळमळ मातेच्या उत्कट कळवळ्यासारखी होती. अंतःकरणात अपार दया असल्यामुळे लोक आपल्याकडे येण्याची वाट न पाहता ते लोकांच्या दारात गेले, कारण त्यांना माहीत होते की विषयात रंगलेली लोक देवप्राप्तीबाबत झोपलेलेच असणार. म्हणूनच ते लोकांच्या द्वारी गेले, त्यांना जागं करून उठवलं. मी रससेवन करीत आहे आणि तुम्हाला तो देतो आहे अगदी फुकट. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मूल काही. पहा तर तो सेवन करून आणि एकदा का हा रामरस सेवन केलात म्हणजे पुन्हा पुन्हा विषयद्वारे तुम्ही हिंडणार नाही. दैवीचा ऱ्हास होत चालला आणि आसुरी संपत्ती वाढू लागली की तुकाराम महाराजांसारखे संत अवतार घेऊन जगाचा तोल सांभाळतात. दैवी संपत्तीचं रक्षण करणं हे फार कठीण कार्य. ते समाजात दैवी संपत्तीची माणसं निर्माण करण्याचं कार्य संत करीत असतात. मनुष्य जे पाहतो ऐकतो शिकतो वाचतो त्या सर्वांचे संस्कार प्रतिक्षणी त्याच्या मनावर होत असतात. चांगल्या संस्काराने दैवी प्रकृतीचा तर वाईट आणि अनिष्ट संस्काराने आसुरी प्रकृतीचा माणूस तयार होतो. देश काल परत्वे आचार विचारात फरक पडत असतो. विज्ञानातील आश्चर्यकारक शोधांनी जग अगदी आकुंचित झालं आहे, त्यामुळे व्यवहाराची देवाणघेवाण वाढली आहे. दूरसंचारचं जाळं जगामध्ये क्रांती करीत आहे. त्यापैकी 1874 टेलिफोनचा शोध लागला. अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी हा शोध लावला. या शोधामुळे ट्रंकॉल STD ISD करून जगातील कुठल्याही भागात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांशी मित्रमैत्रिणीशी किंवा आणखी कुणाशीही आपल्याला संपर्क साधायचा असेल तर आपण क्षणातच संपर्क साधू शकतो. आता टेलिफोनचा शोध लागण्यापूर्वी किती गैरसोय होत होती याची कल्पना केली तर असं म्हणता येईल की समजा एखाद्याला हार्ट अटॅक आला तर टेलिफोन अभावी डॉक्टरकडे घेऊन जात असतानाच कधी कधी रोगी मध्येच दगावत असे. आता आमचंच पाहना, कर्जतला आमचे एक ओळखीचे ग्रहस्थ राहतात, त्यांना शेतात काम करत असताना साप चावला. पावसाळ्याचे दिवस होते, साप चावला आणि हे ग्रहस्थ बेशुद्ध पडले. पुढे टॅक्सीतून मुंबईला आणत असताना अर्ध्या रस्त्यावरच त्यांनी प्राण सोडले. पण आज मात्र परिस्थिती इतकी सुधारली आहे की आमच्या शेजारच्या काकू पाय घसरून पडल्या तेवढ्यात नातवाने डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर 15 मिनिटात हजर. तात्पुरता इलाज करून डॉक्टरांनी काकूंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतले आणि महिनाभरात त्यांचा पाय बसला. म्हणजेच अचानक एका दुखणं किंवा अपघात अथवा हार्ट अटॅक आला असे कुठलेही प्रसंग आले असता फोन करून तात्काळ डॉक्टरशी संपर्क साधता येतो. टेलिफोन ही आज गरजेची वस्तू झाली आहे. MTNL 1986 स्थापना झाली आणि स्थापना झाल्यापासून या कंपनीनं म्हणजे अवघ्या 12 वर्षात मुंबईची जीवनरेखा बनली आहे ती. वैयक्तिक आणि कॉर्पोरेट ग्राहकांची संदेश दूरवहनाची प्रत्येक गरज पूर्ण करून साध्या टेलिफोनपासून ते ISDN म्हणजे इंटिग्रेटेड सर्व्हिसेस डिजिटल नेटवर्क, डेटाकॉन सर्व्हिसेस ते आयनेट, MTNLनं आपलं तंत्रज्ञान अद्ययावत करून पूर्ण जग आपल्या हातापाशी आणलंय. संदेश दूरवहनामधील जागतिक प्रगतीच्या पाऊलाबरोबर पाऊल ठेवण्याशी MTNL सतत जागरूक आहे. 12 मे ते 17 मे MTNL सप्ताह, नेहरू सेंटर येथे 13 मे ते 17 मे या दरम्यान टेलिकॉम एक्सपो मधील MTNL प्रदर्शन भरवलं आहे. मुंबईत MTNLचे जवळजवळ 20 लाख ग्राहक आहेत. त्याच्याही पुढे जाऊन आज बाजारात पेजर्स आलेले आहेत, मोबाईल टेलिफोन, सेल्युलर टेलिफोन्स, तसेच इंटरनेट. म्हणजेच ट्रेनमधून प्रवास करीत असताना किंवा कारमध्ये वा कुठेही रस्त्यावर असलेल्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आपण फिरवला की तत्काळ त्याच्याशी संपर्क साधता येतो. डॉक्टरांचा मोबाईल नंबर फिरवून रोगाची लक्षणं सांगून औषध कुठलं घ्यावं याचा सल्ला घेता येतो. मग रेडिओ पेजिंग, इलेक्ट्रॉनिक्स, टेलेक्स अशी नवनवीन प्रगती होतच आहे. एका देशातल्या कॉम्प्युटरला दुसऱ्या देशातील कॉम्प्युटर जोडलेला इथून तिथं क्षणातच मेसेज देता येतो. इथे शब्द टाईप केले की क्षणातच तिथं परदेशात टेलेक्स मेसेज मिळालाच म्हणून समजा. टेलिफोनवरून हल्ली बँकेतसुद्धा काही बँकेत व्यवहार करता येतात. इन्सॅट ग्रह अवकाशात सोडून त्यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा

होतो. टीव्हीवर बातम्या येतात किंवा शेअर बाजारातील उलाढाली म्हणा, बदललेले भाव क्षणातच समजतात. हल्ली अनेक प्रकारचे कॉम्प्युटर सुद्धा बाजारात उपलब्ध झाले आहेत. मोठमोठ्या ऑफिसमध्ये, बँकेमध्ये कॉम्प्युटरवरच कर्मचारी काम करताना दिसतात. अगदी हॉस्पिटलमध्ये सुद्धा कॉम्प्युटर आलेले आहेत. एखादा पेशंट कुठल्या वॉर्डमध्ये आहे विचारलं तर काउंटरवरील कर्मचारी कॉम्प्युटरची बटणं दाबतो आणि क्षणातच अमुक अमुक मजल्यावर अमुक अमुक वॉर्डमध्ये हा पेशंट आहे असं सांगतो, किंवा त्याला डिस्चार्ज मिळालंय की काय, या सगळ्या गोष्टींची माहिती क्षणातच कॉम्प्युटर देते आणि बरोबर त्या पेशंटची भेटसुद्धा घेता येते. 10-12 माणसांची कामं एक एक कॉम्प्युटर करतो. अणू चाचणीची बातमी आदल्या दिवशी 4:15 पण त्याच दिवशी संध्याकाळी 6 रेडिओवर तसेच सगळ्या वर्तमानपत्रातून झळकली. म्हणजेच दूरसंचारचं हे जाळं किती दूरवर पसरलंय, त्यामुळे ज्ञान भंडार खुलं झालंय आणि व्यवहाराची देवाणघेवाण वाढली आहे. विज्ञानाच्या आधारे राष्ट्राची प्रगती करून आपापसातील प्रेम कसे वृद्धिंगत करता येईल याचा विचार करून मानवाने हे विश्वाची माझे घर ही वृत्ती स्वीकारायला हवी. दूरसंचारचं जाळं त्याचा हा फार मोठा उपयोग होणार आहे. पोखरण येथे सोमवारी 11 मे 1998 या दिवशी 3 यशस्वी अणुचाचण्या करून जगभरात उडालेल्या निषेध आणि क्षोभाच्या लाटेला न जुमानता भारताने सुरक्षा ध्येय गाठण्यासाठी 48 तासांच्या आतच राजस्थानातील पोखरण येथे पुन्हा 2 अणुस्फोट केले. म्हणजे मेगाटन अणुबॉम्ब बनवण्यापेक्षा किलोटन म्हणजे अतिशय कमी क्षमतेचा अणुबॉम्ब बनवणे अतिशय कठीण, पण ते करून पुन्हा लो यील्ड तयार करून वापरणं हे त्याहूनही कठीण. रणगाड्यातून मारताना आपल्यावरच स्फोट तर होणार नाही ना, किंवा इच्छित स्थळी पोचण्यापूर्वीच स्फोट होणार नाही ना याची काळजी घ्यावी लागते. पण असा हा हायड्रोजन बॉम्ब करून भारताने केलेल्या ह्या विक्रमामुळं 11 मे 1998 हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल. यशस्वी अणुचाचणी ही बातमीसुद्धा अगदी लगेच दुसऱ्याच दिवशी रेडिओवरून सर्वांना कळली, तसेच वर्तमानपत्रातून झळकली. बुद्धिमत्तेच्या जोरावर मानवाने निरनिराळे शोध लावले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून का होईना, दिव्यत्वाची प्रचिती येतेच आहे, यालाही परमेश्वर साक्षात्कार म्हणता येईल. म्हणून मूळ अभंगात

मिथिलेच्या जनक राजा एकदा विचित्र स्वप्न पडले. स्वप्नात अचानक शत्रूंनी हल्ला केला आणि आपले राज्य हिसकावून घेतले आणि अन्नान्न दशा झालेला हा जनक राजा उपासपोटी वणवण हिंडतोय असं स्वप्न होतं ते.

राजा स्वप्नातच ओक्साबोक्सी रडू लागला. तेवढ्यात गुलाब पाणी शिंपडून सेवकांनी त्याला सावध केले, जागे केले. रडण्याचे कारण नोकरांनी विचारले.

पण राजा जनकांनी नोकरास काहीच सांगितले नाही. पण मनातल्या मनात विचार करतायत की भविष्यात हे स्वप्न खरं होईल की काय. आता काळजीच लागून राहिली. बंदी नावाचा एक खास मर्जीतला विद्वान होता. त्याला आपली शंका विचारली पण तो राजाला म्हणाला, राजन, प्रथम तुम्ही आपल्या राज्यातील सर्व विद्वानांना हा प्रश्न विचारा. जो उत्तर देईल त्याला अमित धन द्या आणि उत्तर न दिल्यास त्याला जलसमाधी द्या, म्हणजे मृत्यूदंड.

अनेक विद्वान आले, पण उत्तर न दिल्या कारणानं जलसमाधी देण्यात आली. वेदशास्त्र संपन्न असे कहोड ऋषी सुद्धा आले. जनक राजाने प्रश्न केला की ऋषी हे खरे की ते खरे? कहोड ऋषी विचारतात की राजा, हे आणि ते असे सांकेतिक शब्द जे काही तू वापरतोस त्याचा अर्थ काय, खुलासा करा. पण राजा म्हणाला की ह्याचा खुलासा करता येणार नाही, उत्तर देता येत नसेल तर जलसमाधी. आणि शेवटी कहोड ऋषींची तीच गत झाली. कहोड ऋषींच्या पत्नीला ज्यावेळी ऋषींच्या निधनाची वार्ता कळली त्यावेळी तिचे 9 महिने भरत आले होते.

अशा अवस्थेत मुनींच्या जलसमाधीची बातमी कळली. झाली प्रसूत तेव्हा, झाली प्रसूत तेव्हा, झाला तिज पुत्र दिन दुबळा तो, अष्टस्थानी वक्री देह तयाचा विचित्र.

पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, पण त्याच्या देहाची 8 हाडे ठिकठिकाणी वाकलेली होती. दैव अगदी हात धुवून पाठीशी लागलेले. मुलगा मोठा तेजस्वी, पण 8 ठिकाणी वाकलेला. बारसे झाले आणि 8 ठिकाणी वाकडा म्हणून नाव अष्टावक्र असे ठेवले. करिता तयाचे मौंजी बंधन, करिती वेदविद्येचे पठन, गायत्री मंत्र जप संध्या वंदन, नित्य नेमे करितो ते. लहान वयातच ज्ञानाची प्रौढता प्राप्त झाली. इतर मुलं एक उबड्या कुबड्या म्हणून चिडवीत असत, त्याला खाली पाडत असत, पण खाली पडला तरीही तो चिडत नसे. सर्व दुःख शांतपणे सहन करी आणि आपल्या जवळ येणाऱ्याला ज्ञान शिकवी. पुढे जगाच्या दरबारी बंदी नामक पंडिताने आपल्या पित्याला वादविवादात जिंकून जलसमाधी दिली. ही हकीकत कळताच आपण सुद्धा त्या बंदीला जिंकून जलसमाधी घ्यायला लावावी असा निश्चय करून तो जनकाच्या दरबारी आला. आला मोठ्या कष्टे.

करीती मग शतदा. इथं सुद्धा लोकांनी त्याची चेष्टा केली, उपहास केला, पण हा हा म्हणता बंदीला वादविवादात पराभूत करून श्रोतृ समाजाकडून त्यानं वाहवा मिळवली. वाहवा रे वाहवा, प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. जनक राजाचे डोळे प्रेमाश्रूंनी वाहू लागले. अष्टावक्राच्या अगाध ज्ञानापुढे सगळेजण नमले. ज्यावेळी आपल्या पित्यासह सर्व ऋषींना जलसमाधी मिळाली

आणि ही गोष्ट त्यानं राजाला विचारताच राजानं सांगितलं की कुणालाही जलसमाधी दिली नाही तर सगळेजण जिवंत आहेत. हे कळल्यानंतर आपल्या पित्याची त्यानं सुटका केली. आपल्या पुत्राचा अद्वितीय पराक्रम ऐकून कहोड ऋषींना अतिशय आनंद झाला आणि 8 ठिकाणी त्याचा वाकडा झालेला देह पाहून आपणच त्याला शाप दिला आहे या शापाची त्यांना आठवण झाली. कहोड ऋषी म्हणतात की अष्टावक्रा, मी विद्यार्थ्यांना पाठ शिकवित होतो त्यावेळी थोडीशी चूक झाली, तेव्हा मातेच्या उदरात असलेला तू तो पाठ दुरुस्त करून दिलास, तेव्हा मला अतिशय राग आला आणि मीच तुला अष्टावक्र होशील असा शाप दिला होता आणि त्यामुळं तू अष्टावक्र झालास. आता मी तुला उशाप देतो आहे, तुला सुंदर शरीराची प्राप्ती होईल, आता तू गंगास्नान करून ये, असं सांगितल्यानंतर अष्टावक्र गंगेवर आला आणि त्यानं गंगास्नान केलं. गंगास्नान करताच काय चमत्कार झाला बघा, त्याचा देह अतिशय सुंदर झाला, दिव्य कांती आणि सुंदर देह झालेला आहे. पुढं राजानं प्रश्न विचारला की हे खरे की ते खरे, याच्यावर झटकन त्यानं उत्तर दिलं. ब्रह्म

अशा रीतीनं राजाला या अष्टावक्रानं उपदेश केला. हाच उपदेश पुढं अष्टावक्र गीता या नावाने प्रसिद्ध झाला. ज्याप्रमाणे अर्जुनाला भगवंतांनी उपदेश केला आणि भगवद्गीता या नावानं प्रसिद्ध झाला, त्याप्रमाणे अष्टावक्र गीता या नावाने हा उपदेश प्रसिद्ध झाला. अष्टावक्राच्या उपदेशाने राजा आणि प्रजा यांच्या भवरोगाचा नाश झालाच आणि ह्या सर्वांना ईश्वरी साक्षात्कार घडला. तेव्हा संत देवाचा आधी स्वतः अनुभव घेतात आणि आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे आपल्या दारात त्या देवाला प्रत्यक्ष घेऊन येतात आणि निर्गुण निराकार अशा त्या देवाचा साक्षात्कार घडवतात. हे त्यांचं सामर्थ्य, कारण त्यांनी केलेल्या तपश्चर्येचं हे सामर्थ्य असतं. म्हणून मूळ अभंगात तुकाराम महाराज म्हणत आहेत.

आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमात बीज प्रक्रिया याविषयीची माहिती आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ऐकूया महा डीबीटी पोर्टल याविषयी उपकृषी अधिकारी अविनाश वडले यांची मुलाखत. तेव्हा श्रोते हो, आता मला कांचन सावंतला निरोप द्या. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोतेहो आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 8 वाजतायत. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: श्रोतेहो डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानस या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता विनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही.
2: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
3: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या सोप्या छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
2: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनी न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲप वरही. वनिता मंडळ.
0: श्रोते हो आयुष्य खूप सोप्प आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याचा आनंद दडलेला आहे. छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद शोधूया, ऐकूया, जगूया आनंदी अस्मिता वाहिनीवर रोज सकाळी 6:30 जगूया आनंदी.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11:00 मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या माई गोव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11:00 मन की बात.

आकाशवाणी मुंबई। सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले। महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा। केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी। मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं

0: झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँड्सचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले. विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ अशा क्षेत्रातल्या सहकार्यांवर भर दिला जाईल. प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टर्सन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्री या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. केरळच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे. व्ही डी सतीशन हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून त्यांच्यासोबत 20 मंत्री शपथ घेईल. सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी आज संध्याकाळी भेट घेऊन त्यांना मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी दिली. तिरुवनंतपुरम इथं उद्या सकाळी शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. शत्रू देशाच्या लष्करी सामग्रीची वाहतूक होर्मुझच्या समुद्रधुनीतून आता होऊ दिली जाणार नाही असं इराणनं आज जाहीर केलं. आत्तापर्यंत होर्मुझच्या समुद्रधुनीतून इराणविरोधात वापरली जाणारी लष्करी सामग्री दिली जाऊ दिली जात होती, पण आता हे धोरण इराणनं बदलल्याचं इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद रझा आरेफ यांनी सांगितलं. होर्मुझच्या समुद्रधुनीमार्गे होणाऱ्या सागरी वाहतुकीचं नियमन करण्यासाठी इराणनं एक यंत्रणा विकसित केल्याचं इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी म्हटलं आहे. यापुढे या मार्गावरून केवळ व्यावसायिक जहाजांना आणि इराणच्या मित्र राष्ट्रांनाच प्रवेश दिला जाईल, तसंच अमेरिकेच्या तथाकथित फ्रीडम प्रोजेक्ट अंतर्गत जहाजांना प्रवेश नाकारला जाईल असं ते म्हणाले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं एनआयडी अर्थात राष्ट्रीय डिझाईन संस्थेत नवोन्मेष आणि इन्क्युबेशन केंद्राचं उद्घाटन केलं. यावेळी ते म्हणाले,
1: एनआयडी एक प्रकारचे रचनात्मकता के आधार पर इनोवेशन और उद्यमिता, ये तीनों को जोड़ने वाला एक संस्थान. जब एनआईडी की स्थापना हुई तब मुझे लगता है कि इसके उद्देश्यों को बहुत अच्छे तरीके से सोचा हो.
0: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पुणाकृती शिल्पाचं अनावरण फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडक श्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊन्स अॅव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसाची CBI कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास CBI सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं CBI सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी CBI पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या CBI कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय मिळवला. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे.

विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पडिक्कलनं 45 धावांचं योगदान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला 20 षटकात 8 गडी गमावून 199 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या 7 षटकात 186 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकासासाठी गावं आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये पाण्याची कमतरता हे प्रमुख कारण आहे. यावर जलसंधारण हा उपाय मात्र त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायत पासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी मिळून यासाठी काम करण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्या गावांना आणि शेतकऱ्यांना समृद्ध बनवणं शक्य होईल असं गडकरी म्हणाले. रशियाची राजधानी मॉस्को आणि लगतच्या परिसरात युक्रेननं केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 3 जण मृत्यूमुखी पडले असून यात एका भारतीयाचाही समावेश आहे. रात्री झालेल्या या हल्ल्यांमध्ये 12 जण जखमी झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी सांगितलं. जखमींमध्येही 3 भारतीय असल्याची माहिती रशियातल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रशियानं कीव इथं केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर हा हल्ला झाला आहे. कीव इथल्या हल्ल्यात 24 जण मारले गेले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 25 तारखेला वर्ष 2026 साठीचे पद्म पुरस्कार प्रदान करतील अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं दिली आहे. राष्ट्रपती भवनात यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करतील. यंदा 131 जणांना पद्म पुरस्कार घोषित असून यात 5 पद्मविभूषण 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार आहेत. 16 व्यक्तींना मरणोत्तर सन्मान असून पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये 19 महिला आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नाडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रियांशी वलीशेट्टी हिने महिला एकेरीत प्रकारात रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत चीनच्या आन ची युआन हिच्याकडून तिला 14-21 6-21 अशा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800-11-7800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय जी ओ व्ही ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी. मुख्यमंत्री म्हणून V. सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.